सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 5 आषाढ शके 1948, 26 जून 2026. पहाटेचे 5:50 आणि 32 सेकंद झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी सुनीता कुलकर्णी सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते सनईच्या मंगलसुरांनी.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईभर वाजवलेली देसकार रागातली धून आताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: पहाटेचे 5:55 होत आहेत. गिरवाणवाणीमध्ये ऐकूया श्रीमद शंकराचार्य रचित अच्युताष्टकम वृंदा शिंगणापूरकर यांच्या स्वरात.

गिरवाणवाणीमध्ये आपण ऐकत होता श्रीमद शंकराचार्य रचित अच्युताष्टकम वृंदा शिंगणापूरकर यांच्या स्वरात. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

प्रभात वंदन कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, संगीतकार कमलाकर भागवत.

श्रोते हो, विख्यात गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त ऐकूया त्यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीतबद्ध केली आहे मास्टर कृष्णराव यांनी.

मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेली संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना आताच आपण ऐकली बालगंधर्व यांच्या स्वरात. बालगंधर्व यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने ही रचना आम्ही आपल्याला ऐकवली. श्रोतेहो, आपण ऐकत आहात प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. कार्यक्रमात आता ऐकूया श्यामला देवी यांची त्यांनीच संगीतबद्ध केलेली भक्तिरचना त्यांच्याच स्वरात.

श्यामला देवी यांनी संगीतबद्ध केलेली त्यांचीच भक्तिरचना आपण त्यांच्याच स्वरात ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया गोविंद पवळे यांनी संगीतबद्ध केलेली मधुकर जोशी यांची भक्तिरचना माणिक वर्मा यांच्या स्वरात.

0: प्रभात वंदन कार्यक्रमातली ही शेवटची भक्तिरचना होती बाळ पार्टे यांची आणि स्वर होता कविता कृष्णमूर्ती यांचा. आजच्या प्रभातवंदन कार्यक्रमात आज आपण सुमन कल्याणपूर, बालगंधर्व, श्यामला देवी, माणिक वर्मा आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातल्या काही रचना ऐकल्यात.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
0: 6:25 होतात. प्रभात वंदन कार्यक्रमात शेवटी ऐकूया चिंतन. आज या सदरात विनया देव यांचे विचार आपण ऐकणार आहोत.
3: यमनियम, आसन प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या 8 अंगांचा विचार प्रामुख्यानं योगदर्शनात सांगितला आहे. यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह यांच्या पालनाने मन शुद्ध होतं. नियम म्हणजे शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. आसन हे शरीराला आणि मनाला स्थिरता आणि सुख लाभावे असे असावे. प्राणायामात श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे या दोन्ही क्रियांचं नियमन करणे हा विषय आला आहे. प्रत्याहार यामध्ये चित्ताचा, श्रोत्र इत्यादी 5 इंद्रियांच्या शब्दादी 5 विषयांशी संबंध न होणं म्हणजेच असंप्रयोग हा विचार आला आहे. धारणा चित्ताला शरीराच्या कोणत्या तरी एका ठिकाणी बांधून ठेवल्याप्रमाणे स्थिर करणे म्हणजे धारणा. यात अनाहत चक्राच्या म्हणजे हृदयाच्या ठिकाणी चित्ताला स्थिर करण्याचा अभ्यास केला जातो. ध्यान चित्त असं स्थिर करून त्यावेळी येणाऱ्या अनुभवाला सातत्यानं टिकवून ठेवणं म्हणजेच ध्यान. समाधी या अवस्थेत चित्ताला ध्येयवस्तूशिवाय अन्य वस्तूचं भान राहत नाही. चित्त ध्येयवस्तूशिवाय

0: एकरूप झालेले असते. योगशास्त्रात धारणा, ध्यान आणि समाधी या तीन अवस्था एकत्र होणे म्हणजे संयम होय असं सांगितलंय. हा योगशास्त्रातील पारिभाषिक शब्द आहे. तिसऱ्या म्हणजे विभूतीपादात याचं सविस्तर वर्णन आढळतं. मैत्री करुणादी भावनांचा प्रथम पादात विचार आहे, त्याची पुढची पायरी तृतीय पादात आहे. संयमानं मैत्री इत्यादी भावनांची सामर्थ्य प्राप्त होतात, तशीच शारीरिक सामर्थ्यसुद्धा प्राप्त होतात. सूत्र 24 सांगतं, बलेषु हस्तिबलादिनी म्हणजे हत्ती इत्यादिकांच्या ठिकाणचं सामर्थ्य किंवा बळ यावर संयम केला असता त्यांचं बल आपल्याला प्राप्त होतं. इथे बल हा मानसिक धर्म आहे, शारीरिक नभी, हे लक्षात घेणं महत्त्वाचं. म्हणूनच फाटक्या अंगाचा माणूस मनानं भक्कम असता दुबळ्या पण मनानं बलाढ्य माणसालाही जमिनीवर लोळवताना दिसतो. स्वतःच्या केवळ धनुष्याच्या टणत्कारानी शत्रूला धडकी भरवणारा अर्जुन हृदयानी दुर्बल झाल्यावर सीदंती मम गात्राणी म्हणू लागला. म्हणून हत्तीचं बल, हनुमंताचा पराक्रम, वायूचा वेग, सिंहाचं वीर्य या सामर्थ्यदर्शक मनोधर्मांचा समावेश बल या शब्दात येतो, हे लक्षात घ्यावे. नाभीचक्रावर संयम केला तर शरीरातील व्यूहांचं ज्ञान होतं. कंठातील कुपासारख्या भागांवर संयम केला तर भूक तहान पीडा दूर होते. कुर्मनाडीवर संयम केला तर चित्ताला स्थैर्य प्राप्त होते, अशी वर्णनं विभूतीपादात आहेत. पंचज्ञानेंद्रियाचं विषयग्रहण सामर्थ्य वाढतं, सूक्ष्म आणि दिव्य विषयांचं ज्ञान होऊ लागतं, सिद्धी प्राप्त होतात. मात्र या सिद्धींच्या मागे न लागता साधनेनी जीवाचा जीवभाव कसा संपायचा आणि कैवल्यावस्था कशी प्राप्त करायची याचं वर्णन चौथ्या पादात सविस्तरपणे केलं आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तपस्वी ज्ञानी कर्मी यापेक्षा योगी अधिक श्रेष्ठ, तस्मात योगी भवार्जुन.
1: चिंतन या सत्रात विनया देव यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत आणि श्रोते हो, याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:30 वाजतात. आता जाणून घेऊया दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल. सकाळी 6:40 कृषीवाणी सदरात क्षार निर्देशांकानुसार रासायनिक खतांचा वापर याविषयी माहिती. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेल्या बातचीतीचा भाग दुसरा. निर्मिती सहाय्य गायत्री भरणकर. त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाचं घटतं प्रमाण याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा. वक्ते आहेत डॉक्टर राहुल भागवत. निवेदन विद्या तावडे. या दोन्ही कार्यक्रमांचे सादरकर्ते आहेत विवेक वानखेडे. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची असून आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:00 आजचा विचार. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 7:50 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी. सकाळी 8:40 छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम सामाजिक न्यायाचा सूर्य राजर्षी छत्रपती शाहू महाराज. निर्मिती आकाशवाणी बीड केंद्राची. सकाळी 9:00 तसंच रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीत. सकाळी 9:30 गिरवाण भारती या संस्कृत पत्रिकेच्या कार्यक्रमात सुरुवातीला का वार्ता हा यामध्ये तिमाहीतील संस्कृत विषयक घडामोडींचा संस्कृतमधून आढावा घेतला आहे राधिका देशपांडे गोखले यांनी. त्यानंतर वेदमूर्ती प्र ना दणके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात वरुण सुक्त आणि कार्यक्रमात शेवटी डॉक्टर माधवी कोल्हटकर यांचं भाषण संस्कृत आत्मा न्यायमूर्ती काशीनाथ तेलंग महोदयाहा. निर्मिती सहाय्य साक्षी जरंडीकर तर कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत निलिमा पटवर्धन. सकाळी 10:00 गांधीवंदना यामध्ये जयदेव

डोळे यांचे विचार सादर करते विनायक मोरे. सकाळी 10:15 सुगम संगीत. सकाळी 10:25 काही स्थानिक निवेदनं आपल्याला ऐकता येतील. सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5 हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 11 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विजय कोपरकर यांनी गायलेला राग बैरागी भैरव, तर रात्री 10:30 त्यांनीच गायलेला राग मालकंस आम्ही प्रसारित करू. सकाळी 11:30 चित्रपट संगीत. सकाळी 11:40 आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. दुपारी 12 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये सुरुवातीला स्त्री आरोग्याची 52 याचा भाग 26, तज्ज्ञ आहे डॉक्टर वैजयंती पटवर्धन. त्यानंतर आवली आकाशाची सावली याचा भाग 9, लेखन अनुराधा म्हात्रे यांचं, तर सहभाग आहे प्रसाद कुलकर्णी आणि स्वतः अनुराधा म्हात्रे यांचा. त्यानंतर संस्कृतीच्या पाऊल खुणा, प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत आयुर्वेद याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत याचा भाग 2, सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते आहेत नीलिमा पटवर्धन. दुपारी 1 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 1:45 आणि दुपारी 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सायंकालीन प्रसारण सभेत संध्याकाळी 5:30 युववाणीमध्ये स्टेट ट्यून या सदरात 27 जून या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक राहुलदेव बर्मन अर्थात पंचमदा यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम पंचमरंग, लेखन आणि निवेदन स्वरादी गायकवाड यांचं, सादर करते धीरज केदारी. संध्याकाळी 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत या आरोग्यविषयक कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्त समाज सुदृढ समाज याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संतोष चव्हाण यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत, निर्मिती सहाय्य किरण ढगे, सादर करते धीरज केदारी. संध्याकाळी 7:15 विधिमंडळ समालोचन. संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये सुरुवातीला बियाण्यांचे परीक्षण आणि उगवण क्षमता तपासणी करण्याच्या सोप्या पद्धती याविषयी माधुरी ज्ञानदेव आवटे यांनी दिलेली माहिती. त्यानंतर द्रोण तंत्रज्ञान आधुनिक शेतीसाठी लाभलेलं एक अनमोल वरदान याविषयी डॉक्टर सुयश खोसे यांनी दिलेली माहिती. त्यानंतर कृषीवाणीचं पुन्हा प्रसारण आणि शेवटी बाजारभाव. रात्री 8:15 एक कलाकार, रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि रात्री 9:30 करंट अफेअर हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. याशिवाय आमची सर्व बातमीपत्रं त्यांच्या नियोजित वेळी प्रसारित आणि सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 6:35 होत आहेत, थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत दिनविशेष हा कार्यक्रम, सादर करते मुझम्मील पटेल.

श्रोते हो, आज 26 जून हा जागतिक मादक पदार्थ विरोधी दिन आहे. याशिवाय या तारखेला जे महत्व आहे त्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. 1840 साली या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या नियतकालिकाचा शेवटचा अंक प्रसिद्ध होऊन ते बंद पडलं. 26 जून 1968 या दिवशी पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचं उद्घाटन झालं. 1974 साली या दिवशी नागपूरजवळील कोराडी येथील त्या काळच्या सर्वात मोठ्या वीज निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीला प्रारंभ झाला. 26 जून 1805 या दिवशी अमेरिकन मिशनरी एबेझर बर्जेस यांचा जन्म झाला. अहमदनगर ही कर्मभूमी असणाऱ्या बर्जेस यांनी मराठी व्याकरणावर पुस्तकं लिहिली. 1824 इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ लॉर्ड केल्विन. 26 जून 1873 या दिवशी गायिका आणि नर्तिका एंजेलिना योवार्ड उर्फ गौहरजान यांचा जन्म झाला. आर्मेनियन वंशाच्या गौहरजान या ध्वनिमुद्रिकांसाठी गाणाऱ्या सर्वात आधीच्या कलाकारांपैकी होत्या.

सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 या दिवशी झाला. मराठी रंगभूमीवरील एक अद्वितीय अभिनेते आणि गायक नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा आज जन्मदिवस. अठराशे 1888 साली त्यांचा जन्म झाला. त्यांनी केलेल्या स्त्री भूमिका खूप गाजल्या.

0: नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस बक यांचा जन्म 1892 साली या दिवशी झाला. द गुड अर्थ ही कादंबरी लिहिणाऱ्या पर्ल बक यांना 1938 साली साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत. 1943 नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टाइनर. लँडस्टाइनर यांनी रक्ताचे विविध गट शोधून काढले. सत्यशोधक चळवळीचे एक आधारस्तंभ भास्करराव जाधव यांचं 1950 साली या दिवशी निधन झालं. लेखक आणि कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम उर्फ व पू काळे यांचं निधन 2001 साली या दिवशी झालं.
1: कथालेखनाप्रमाणेच कथाकथनाने मला एक तितकंच समृद्ध दालन मिळवून दिलं. त्या कलेमुळे मला माझे चाहते समोर बसलेले दिसू लागले, भेटू लागले आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधता आला. एकूण ही आनंद यात्राच आहे. साहित्याची ही पालखी एका आनंदवनाकडून दुसऱ्या आनंदवनाकडेच जाय न्यायची आहे. चाहत्यांच्या ह्या दिंडीत मीही एक चाहताच आहे. ज्या साहित्यानं माझ्यावरती परिणाम घडवले त्यांचा मी चाहताच नव्हे काय. माझ्या चोखंद चाहत्यांना मी काय दिलं हे मला माहीत नाही. चाहत्यांनी मात्र माझी कावड कधीही रिकामी राहून दिलेली नाही.
0: अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचं निधन 2005 साली या दिवशी झालं. भारताच्या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी ते होते. अवघ्या 27 कसोटीत त्यांनी 53 झेल घेतले.
2: श्रोते हो, आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष. सकाळचे 6:40 होत आहेत. आता कृषीवाणी सदरात ऐकूया क्षार निर्देशांकानुसार रासायनिक खतांचा वापर याविषयीची माहिती.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. रासायनिक खतांचा क्षार निर्देशांक हा मातीचे क्षारीकरण, माती आणि जलप्रदूषण घडवण्याच्या क्षमतेचं एक माप आहे. खताचा क्षार निर्देशांक हा जमिनीतील द्रावणामध्ये खतामुळे निर्माण होणाऱ्या क्षाराच्या तीव्रतेचं मापन म्हणून अनेकदा वापरला जातो. उच्च क्षार निर्देशांक मातीचं क्षारीकरण आणि जलप्रदूषणाची अधिक शक्यता दर्शवितो, ज्यामुळे पिकाची वाढ, मातीचं आरोग्य आणि पर्यावरणीय शाश्वततेवर परिणाम होऊ शकतो. उच्च सामू असलेल्या खताचा क्षार निर्देशांक कमी सामू असलेल्या खतापेक्षा जास्त असतो. त्याचप्रमाणे सोडियम आणि क्लोराईड आयनांची उच्च तीव्रता असलेल्या खताचा क्षार निर्देशांक पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आयनाची उच्च तीव्रता असलेल्या खतापेक्षा जास्त असतो. सूक्ष्म अन्नद्रव्ये खताच्या तुलनेत NPK खतं मोठ्या प्रमाणात वापरली जातात, त्यामुळे या खताचा मातीवरील क्षार प्रभाव निश्चित करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो आता जाणून घेऊयात रासायनिक खतांचे अंदाजित क्षार निर्देशांक. अमोनियम सल्फेट 21% नत्र आणि 69% क्षार निर्देशांक. कॅल्शियम नायट्रेट 15.5% नत्र आणि 53-65% क्षार निर्देशांक आहे. फॉस्फेटयुक्त खतामध्ये डाय अमोनियम फॉस्फेट यामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण 18-46 असून क्षार निर्देशांक 29-34 एवढा आहे. मोनो अमोनियम फॉस्फेट यामध्ये 11-52 एवढं अन्नद्रव्याचं प्रमाण असून

0: क्षार निर्देशांक 26 ते 30 आहे. ट्रिपल सुपर फॉस्फेट यामध्ये 0 ते 46 एवढं अन्नद्रव्याचं प्रमाण असून क्षार निर्देशांक 10 आहे. सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण 0 ते 16 असून क्षार निर्देशांक 8 एवढा आहे. पालाशयुक्त खतामध्ये म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण पोटॅशियम क्लोराईड 60% असून क्षार निर्देशांक 110 ते 120 आहे. सल्फेट ऑफ पोटॅशमध्ये पोटॅशियम सल्फेट 50% हे अन्नद्रव्य असून 42 ते 46 हे क्षार निर्देशांक आहे. मोनोपोटॅशियम फॉस्फेटमध्ये 0, 52 आणि 34 एवढं अन्नद्रव्याचं प्रमाण असून 8.4 एवढा क्षार निर्देशांक आहे. शेतकरी बंधूंनो, खतं वापरताना या बाबी लक्षात ठेवाव्या. दुष्काळी भागात कमी क्षार निर्देशकांची खतं वापरावी. बियाण्यासोबत उच्च क्षार निर्देशकाची खतं टाळावी. एनओपी ऐवजी एसओपीचा सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे. संतुलित खत व्यवस्थापन करावं. सिंचन आणि निचरा व्यवस्थित राखावा. नॅनो डीएपी सल्फर कोटेड युरियाचा वापर करावा. क्षार निर्देशकांचे फायदे याप्रमाणे आहेत. क्षाराच्या संचयामुळे होणारी मातीची धूप रोखण्यास मदत होते. खतं वापराच्या निर्णयामध्ये मार्गदर्शनासाठी उपयुक्त असून क्षारयुक्त जमिनीचं व्यवस्थापन करण्यास उपयुक्त आहे. खतामुळे होणारं नुकसान टाळून वनस्पतीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यास मदत होते. सूक्ष्म अन्नद्रव्ये खताच्या तुलनेत एनपीके खतं मोठ्या प्रमाणात वापरली जातात, त्यामुळे या खताचा मातीवरील क्षार प्रभाव निश्चित करणं आवश्यक आहे. रासायनिक खतं वापरताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे याप्रमाणे आहेत. सुरक्षित वापर, यामध्ये क्षार निर्देशांक 20 पेक्षा जास्त असलेली खतं थेट पेरणीवेळी किंवा बियाण्याच्या ओळीत वापरू नयेत. एमओपी विरुद्ध एसओपी, म्युरेट ऑफ पोटॅशचा क्षार निर्देशांक सल्फेट ऑफ पोटॅश पेक्षा जास्त असतो, त्यामुळे क्षार संवेदनशील पिकांसाठी किंवा खारट जमिनीच्या परिस्थितीत एसओपी हा एक सुरक्षित पर्याय ठरतो. यंदाच्या हंगामासाठी आपण नॅनो डीएपी आणि सल्फर कोटेड युरियावर भर देत आहोत, जेणेकरून पीक तत्वाची कार्यक्षमता सुधारून पारंपरिक दाणेदार खताच्या वापरामुळे होणारं उच्च क्षारांचं दुष्परिणाम कमी करता यावेत. लागवडीवेळी खताचा वापर यामध्ये विशेषतः संवेदनशील पिकामध्ये किंवा क्षारप्रवण जमिनीमध्ये बियाण्यांच्या उगवण समस्या आणि खतामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी हे क्षार निर्देशांक समजून घेणं महत्वाचं आहे.
1: कृषीवाणी सदरात आपण ऐकत होतात क्षार निर्देशांकानुसार रासायनिक खतांचा वापर याविषयीची माहिती. हीच माहिती संध्याकाळी माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:15 यानंतर ठीक 7:15 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, तर त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. तर या अनुषंगानं विद्यार्थी दशेमध्ये आणि तरुण पिढीमध्ये अंमली पदार्थ सेवनाचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे, तर त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल याबद्दल?
2: याच्यामध्ये पाहिले तर पहिलं म्हणजे जे काय अंमली पदार्थ असतात त्यांचे गुणधर्म हे प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. हे पदार्थ काय करतात तर मेंदू आणि मज्जासंस्था याच्यावरती काम करतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं बधिरीकरण, एखाद्या व्यक्तीच्या विचार, वर्तन, भावना, चेतना या सगळ्यावरती परिणाम होतो. सुरुवातीला थोडं बधिरीकरण होतं आणि मग थोडं रिलॅक्सेशन वाटतं. मुळात ह्याच रिलॅक्सेशनमुळे बऱ्याच

0: ज्या ज्या वेळेला काही टेन्शन येतं किंवा संकट आलं की मग हा मार्ग सुचतो एकदम. याचे बरेचशी कारण आहेत. त्याच्यामध्ये अनुवंशिकता हा एक महत्वाचं कारण आहे. ज्या कुटुंबामध्ये मद्यपान असो किंवा इतर अंमली पदार्थाचं सेवन करणाऱ्या व्यक्ती असो तर त्याच्यामध्ये पुढची जी पिढी आहे ही बाधित होण्याची शक्यता जास्त वाढते. त्याचबरोबर काही वेळेला एखाद्या व्यक्तीला मानसिक समस्या असतील, मग त्या ताणतणावाच्या समस्या असू दे किंवा चिंता असेल कोणत्याही विषयाची किंवा नैराश्य असेल, तर या अशा व्यक्तींना सुद्धा या पदार्थाचं सेवन किंवा व्यसन होण्याची दाट शक्यता असते. याचबरोबर काय काय वेळेला शारीरिक व्याधी असतात आणि त्या अशा सिरियस असतात की ज्याच्यामुळे ती व्यक्ती कंटाळते आणि मग या औषधांचा वापर करता करता त्याची सवय किंवा व्यसन कधी लागतं हे सांगू शकत नाही. याचबरोबर ती व्यक्ती जिथे राहते त्या समाजाचा आणि त्या कुटुंबाचा सुद्धा फार मोठा भाग ती व्यक्ती व्यसनी होण्यामध्ये होत असतो. घरातील कलह, भांडणं, घरातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संवाद ते जर किंवा चांगले नसतील तर मग मात्र त्याच्यातून क्लेश कलह होऊन व्यसनाधीनता होऊ शकते.
1: म्हणजे यामागची ही सगळी कारणं जर विचारात घेतली तर विद्यार्थी दशेमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसून येतं.
0: हो, निश्चितच, एकदम
1: बरं. एकूण मानवी आरोग्यावर या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे जे दुष्परिणाम होतात त्याबद्दल काय सांगाल?
0: आता ते त्या त्या पदार्थाप्रमाणे त्याची वैशिष्ट हे वेगवेगळं असतं. दारूचं जसं आपण पाहिलं की त्याच्यामुळे लिव्हर खराब होतो, यकृत आहे त्याच्या त्याला व्रण होतात, त्याच्यानंतर आणखीन घेतलं तर मग मेंदूवर परिणाम होतो, लहान मेंदूवर जास्त परिणाम होतो आणि म्हणून मग तोल जाणं, बॅलन्स जाणं, हळूहळू मोठ्या मेंदूवरती परिणाम होऊन फिट्स येणं किंवा स्मृतीवरती परिणाम होऊन स्मृती भ्रंश होणं, या हे गोष्टी आढळतात. आता काही जे आहेत पदार्थ तर त्या पदार्थांमध्ये काय होतं की त्याचा विड्रॉल जो आहे म्हणजे ती पदार्थ वारंवार जास्त काळासाठी घेतल्यानंतर ज्यावेळेला तो पदार्थ मिळत नाही त्यावेळेला अशी विशिष्ट लक्षणं येतात, ती खूप पीडादायक असतात आणि बऱ्याच वेळेला ती सहन करता येत नाही किंवा ती मॅनेज करता येत नाही आणि म्हणून मग पुन्हा त्या पदार्थाकडे पाऊल खेचलं जात.
1: अच्छा, म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आहेत या अंमली पदार्थ सेवनाचे.
0: हो,
1: म्हणजे आजच्या दिवसाचं औचित्य साधून जास्तीत जास्त नागरिकांनी या दुष्परिणामांवर विचार करून त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मी नक्कीच करेन. सर, आपण उद्या पुन्हा भेटणारच आहोत. श्रोते हो, नमस्कार.
0: नमस्कार.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. झाडं, देवराई आणि वणवे, निसर्ग संवर्धनाची आजची गरज. वृक्षवल्ली आमा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे, असं संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी सांगितलं. झाडं, वेली, पक्षी, प्राणी आणि संपूर्ण निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच झाडाचं संरक्षण, देवरायांचं जतन आणि वणव्याचं नियंत्रण ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज बनली आहे. झाड म्हणजे एक अख्खे विश्व. एका झाडावर शेकडो प्रकारचे कीटक, फुलपाखरं, पक्षी, सरपटणारे प्राणी, बुरशी आणि सूक्ष्मजीव आपले जीवन जगत असतात. प्राणी, पक्षी आणि मानव हे सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतात. परंतु झाडं आणि वनस्पती ही एकमेव सजीव आहे जी स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन

0: कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे ते अन्न निर्माण करतात. याच प्रक्रियेतून ऑक्सिजन हा अमूल्य वायू तयार होतो. झाडाचं महत्व केवळ ऑक्सिजन पुरतं मर्यादित नाही, ती पर्यावरणाचा समतोल राखण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन जागतिक तापमान वाढ कमी करतात. पावसाचे चक्र सुरळीत ठेवण्यास मदत करतात. मातीची धूप रोखतात. नद्या, ओढे आणि झरे जिवंत ठेवण्यास मदत करतात. पक्षी, फुलपाखरे, मधमाशा आणि वन्यजीवांना अन्न व निवारा देतात. औषधी वनस्पतीचा आणि जैवविविधतेचा खजिना जपतात. निसर्गातील मानवी हस्तक्षेप अति वाढला आहे. आज विकासाच्या नावाखाली जंगलावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. रस्ते, इमारती, खाणकाम, औद्योगिकरण आणि अनियंत्रित वृक्षतोड यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे पक्षी आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. पावसाचं स्वरूप बदलत आहे. जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. कोकणासारख्या निसर्ग संपन्न प्रदेशातही हे बदल अस्पष्टपणे जाणवत आहे. कोकण प्रदेश हा देवराईंचा जनक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये देवरायांना विशेष महत्व आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्ग संवर्धनाच्या भावनेतून गावोगावी देवराया जपल्या गेल्या. देवरायांमध्ये अनेक दुर्मिळ वृक्ष, औषधी वनस्पती, पक्षी आणि वन्यजीव सुरक्षित राहतात. अनेक वेळा गावातील पाण्याचे झरे आणि ओढे देवरायांमुळेच बारमाही वाहत असतात. आज अनेक देवराया अतिक्रमण, वृक्षतोड आणि दुर्लक्षतेमुळे धोक्यात आले आहेत. त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक गावाची जबाबदारी आहे. आता आपला जंगलाचा मोठा शत्रू म्हणजे वणवे. वणवे जंगलासमोरील सगळ्यात मोठे संकट आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वणव्यांच्या घटना वाढतात. काही वेळा नैसर्गिक कारणामुळे आग लागते, परंतु बहुतेक वेळा मानवी निष्काळजीपणा हेच वणव्याचे मुख्य कारण असते. हजारो झाडे, रोपे आणि औषधी वनस्पती नष्ट होतात. पक्ष्यांची घरटी, अंडी आणि पिल्ले जळून जातात. मधमाशा आणि फुलपाखरांच्या नाशामुळे परागीभवन प्रक्रियेवर परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. जागतिक तापमान वाढीला चालना मिळते. म्हणून वणवे रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, तर जंगलात किंवा शेतात विनाकारण आग लावू नये. जळणारे पदार्थ जंगलात टाकू नयेत. वणवा दिसता त्वरित वन विभागाला माहिती द्यावी. भारत सरकार आणि राज्य सरकार झाडाचं महत्व ओळखून विविध उपक्रम राबवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सुरू केलेला एक पेड माके नाम हा उपक्रम त्यापैकीच एक महत्वाचा उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ किमान एक झाड लावावं आणि संगोपन करावं हा या उपक्रमाचा संदेश आहे. झाडं लावणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्याहून महत्वाची आहे ती जगवणे. कारण झाड वाचलं तरच आपण वाचू. आज गरज आहे ती केवळ वृक्षारोपणाची नाही, तर वृक्ष संवर्धनाची, देवराई संरक्षणाची आणि वणवा मुक्त जंगलाची. चला, निसर्गाशी असलेले आपलं नातं अधिक दृढ करूया आणि येणाऱ्या पिढीसाठी हिरवेगार, समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले भविष्य घडवूया.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. ऐकूया संस्कृत मधून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक डॉक्टर गणेश हेगडे. अथ वार्ताः. प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी ह्यः नवदिल्ल्यां संयुक्तराष्ट्रसंघस्य महासचिवस्य वित्तीय स्वास्थ्यस्य विशेषाधिवक्त्रा नीदरलैंड देशस्य राज्ञा मैक्सिमा इत्यनया सह मिलितवान्. सामाजिक माध्यम सन्देशे श्रीमोदिना उक्तं यत् भारतस्य डिजिटल क्रान्तिः वित्तीय सेवानां सारल्यं कृत्वा कथं सामान्यजनानां जीवनस्य सुगमतां वर्धयति, जनान् सशक्तञ्च करोति इत्यस्मिन् विषये द्वयोः मध्ये चर्चा अभवत्. प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी श्वः आरभ्य 29 दिनांक पर्यन्तं सेशल्स् देशस्य राजनैतिक यात्रायां भविष्यति. सः तत्र सेशल्स् देशस्य राष्ट्रिय दिवसस्य स्वर्णजयन्ती उत्सवे अतिथिरूपेण भागं ग्रहीष्यति. इतः पूर्वं प्रधानमन्त्रिणा 2015 वर्षे सेशल्स् देशस्य भ्रमणं कृतमासीत्. विदेशमन्त्रालयेन विज्ञप्तौ उक्तं यत् भारतीयरक्षाबलानाम् एकं दलं भारतीयनौसेनायाः 2 नौकाभ्यां सह उत्सवे भागं गृह्णीयात्.

0: श्रोतेहो, ऐकूया आजचा विचार. श्रोतेहो, भारतीय समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त ऐकूया त्यांचा विचार. केवळ शिक्षण देणे पुरेसं नाही, तर ते संस्कारक्षम आणि स्वावलंबी असायला हवं.
1: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
2: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
2: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल लेजर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
3: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत.

0: असेलच असं नाही.
1: जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, ऐकूया आजचा विचार पुन्हा एकदा. भारतीय समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज यांचा आज जन्मदिवस, त्यानिमित्त ऐकूया त्यांचा विचार. केवळ शिक्षण देणे पुरेसे नाही, तर ते संस्कारक्षम आणि स्वावलंबी असायला हवे. आजचा विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 14 सेकंद झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: नमस्कार, एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया। तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं। आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल। तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल। तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या, रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा। रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान।
1: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी। थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल। जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची। आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा। जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या। आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार। नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं GMR कंपनीकडे हस्तांतरण। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार। आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर। आता सविस्तर बातम्या। नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे। तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापालांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत दिली। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला होता। राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचीही घोषणा बावनकुळे यांनी केली। कोकण विभागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत 209 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे। त्याचप्रमाणे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत केली जाणारी मदतही 15 दिवसांच्या आत दिली जाईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना

0: शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासनादेश राज्य सरकारनं काल जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी या तरुणाच्या वाग्दत्त वधूनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या केली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधान परिषदेत दिलं. अमित गोरखे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. अटक केलेल्यांव्यतिरिक्तही जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करू अशी ग्वाही त्यांनी दिली. मृतांच्या कुटुंबियांना सरकारनं जाहीर केलेली मदत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचेल असंही कदम यांनी सांगितलं. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खासगी कंपनीकडे काल औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता 10 लाखांनी वाढली असून जीएमआरच्या माध्यमातून ती दरवर्षी 60 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय मंत्री नायडू यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना नायडू म्हणाले,
1: एयरपोर्ट की पूरी ताकत को हम इकोनॉमिक एक्टिविटी से जोड़ेंगे. एयरपोर्ट के चारों ओर इंडस्ट्री को लेके आएंगे. आईटी हो सकता है, मैन्युफैक्चरिंग हो सकता है, एग्रीकल्चर हो सकता है, कल्चर से रिलेटेड, टूरिज्म से रिलेटेड. जब एयरपोर्ट की पूरी क्षमता को हम पूरा अनलॉक जब करेंगे तो एरोट्रोपोलिस का आइडिया विकसित होता है. विदर्भ के विकास के लिए नए द्वार खुले हैं, ये हम सबको समझना पड़ेगा.
0: विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं. नागपूर विमानतळ हे केवळ शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिन ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठण्यासाठी संरक्षण उत्पादन क्षेत्र महत्वाची भूमिका बजावणार आहे असं प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शुभम गुप्ता यांनी काल पुण्यात केलं. राज्यात संरक्षण उत्पादन उद्योगाला चालना देत नवसंशोधन, संशोधन आणि स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ होण्याबरोबरच राज्यातील उद्योग, उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत असं गुप्ता यांनी सांगितलं. संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीनं संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरता या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील विभागीय शिखर परिषदेत गुप्ता बोलत होते. या परिषदेला पुणे विभागातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग आणि इतर भागधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं असून शिक्षेची घोषणा 29 जून रोजी करण्यात येणार आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही विविध पुराव्यांच्या आधारे 21 मे पासून दैनंदिन सुनावणी झाल्यानंतर अवघ्या 55 दिवसात अंतिम निर्णयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला हा राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत वेगाने चाललेला खटला मानला जात आहे. संविधान हत्या दिनानिमित्त काल राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना नाशिक आणि रत्नागिरीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसंच आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यमाता गोसंवाद यात्रा काल नाशिक शहरात दाखल झाली. राज्य शासनाच्या माध्यमातून गोमातेच्या संवर्धनासाठी अनुदान दिलं जातं. ज्या शेतकऱ्यांना गायींचा सांभाळ करणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल त्यांनी अशा गायी गोशाळेला द्याव्यात, त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल अशी माहिती गोमाता आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त सांगलीत विद्यार्थ्यांनी काल सायकल रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. या कार्यक्रमात विद्यार्थी

0: शिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्र आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त केले. या पेढ्यांची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे. 15 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातील पारडी टोलनाका इथं अन्न आणि औषध प्रशासनानं सुमारे 29,000 किलो निकृष्ट दर्जाच्या सुपारीचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत 86 लाखांहून जास्त आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशच्या 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मँचेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्मानं 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये 2 स्थानावर आहे. मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली आहे. जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळाली आहे. रत्नागिरीमध्ये काल दुपारनंतर पावसानं उसंत घेतली आहे. पुणे आणि कोल्हापूरमध्येही काल पावसानं विश्रांती घेतली. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जेमआर कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळी दोषी. येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. अ गटात भारत 2 स्थानावर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागारायच्या नाहीत.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
3: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
2: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा।

0: आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत।
2: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली। जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं। संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार।

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी.

0: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासात ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं, ज्यांनी समाजातील वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळवून दिला, शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला नवी दिशा दिली, शेतकरी कष्टकरी आणि दुर्बल घटकांना सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवून दिला, समता बंधुता मानवता आणि सर्वसमावेशक विकासाचा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारणाऱ्या या महान लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. या विशेष दिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा विचारांचा आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी

0: शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं. त्यांचा जयंती दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं महत्व काय?
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य म्हणजे आदर्श राजाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
0: हो खरं.
1: आर्य चाणक्य म्हणतात, प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते आणि प्रजेच्या हितात राजाचे हित असते. राजाचे हित स्वार्थ साधनात नसते तर ते प्रजेला संतुष्ट ठेवण्यात असते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत विचार केला तर शाहू महाराजांनी वयाच्या 20व्या वर्षी 2 एप्रिल 1894 रोजी राज्याधिकार स्वीकारलेला होता. आणि हा राज्याधिकार स्वीकारल्यानंतर शाहू महाराजांनी जो एक जाहीरनामा विस्तृत असा प्रसिद्ध केला, या जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराज म्हणतात, आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी आणि आमचे संस्थानाची हरेक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. खरं म्हणजे आर्य चाणक्य यांनी जे म्हटलेलं होतं की प्रजेचे सुख तेच राजाचे सुख, तिचे जीवन ते आपले जीवन, प्रजे व्यतिरिक्त राजाला अन्य जीवन नसते, राजाला फक्त कर्तव्य असतात हक्क नसतात, म्हणून प्रजेचा उत्तरदायी राजा असतो. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्या काळामध्ये समाजामध्ये जो जात धर्म पंथ यांचा प्रचंड पगडा होता, तो जात धर्म पंथ यांचा पगडा कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचं निर्मूलन करण्यासाठी शाहू महाराजांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं.
0: हो खरंय सर.
1: आणि म्हणूनच शाहू महाराजांनी त्या काळामध्ये हे जे कार्य केलेलं आहे, लोकांच्या समोर ते कार्य राहावं, त्यांचे विचार लोकांच्या समोर सतत राहावे, म्हणून त्यांचा जयंती दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.
0: सर राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले होते. त्यांच्या या कार्याविषयी नेमकं काय सांगाल आपण?
1: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा एकूण कार्यकाळ पाहिला तर एकूण जीवन 48 वर्षाचे आणि त्यामध्ये राज्यकारभार हा फक्त 28 वर्ष केलेला आहे. या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये समाज जीवनाचं मानवी जीवनाचं असं एकही अंग नाही की जिथं शाहू महाराजांचे विचार आणि कार्य पोहोचलेले नाही. राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, मानसिक, धार्मिक, ऐतिहासिक अशा तटबंदीप्रमाणे आर्थिक तटबंदीही लावून धरलेली होती. त्यांचे सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तनातील कार्य हे अत्यंत मोलाचे ठरलेले आहे की ज्यामुळे कोल्हापूर संस्थानातील रयतेच्या कल्याणाबरोबरच संस्थानाशी संबंधित असणाऱ्या विविध भागातील जनतेचे कल्याण झालेले आपल्याला दिसून येते. या काळात शाहू महाराजांनी कृषी नीती बरोबरच उद्योग नीती, व्यापार नीती, रोजगार नीती, दुष्काळ नीती, जल नीती, आपत्ती व्यवस्थापन नीती आणि सहकार नीती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आरक्षण नीती यांच्या माध्यमातून जनतेचे मोठ्या प्रमाणावरती कल्याण केलेले आपणाला दिसून येते.
0: यावरूनच आपल्याला शाहू महाराजांच्या चौफेर कार्याची महती लक्षात येते सर.
1: बरोबर.
0: सर शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे हा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि वंचित समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले होते?
1: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिक्षण विषयक कार्याचा विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाबाबत जे विचार मांडलेले होते त्या विचाराचा धागा पकडूनच राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण विषयक कार्य आणि विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडताना म्हटलेले आहे, शिक्षणानेच आमचा तरुणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो.

0: अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्तानला अत्यंत आवश्यकता आहे. शाहू महाराज एवढे विचार सांगून थांबलेले नाहीत. तर शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 500 ते 1000 लोकसंख्येच्या गावामध्ये शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे ग्रंथालय हे शाहू महाराजांची त्या काळातील अत्यंत पुरोगामी अशा स्वरूपाची एक चळवळ होती आणि ती चळवळ त्यांनी यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः आपला सर्वांना परिचित आहे की शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केलेलं आहे. शाहू महाराजांच्या शिक्षण विषयक चळवळीचे अनेक वैशिष्ट्य आहेत. जसं मी म्हटलं की गाव तेथे शाळा, शाळा तेथे वाचनालय. आणि शिक्षकांच्या बाबतीत विचार केला तर वेतनधारक शिक्षक होतेच, पण जिथं जिथं वेतन देता येत नाही अशा ठिकाणी वतनी शिक्षक नेमलेले होते. म्हणजे त्या गावामधली जमीन त्या शिक्षकाला देणे आणि त्या जमिनीतून त्याला जे काही मिळेल तोच त्याचा मानधन किंवा पगार असेल अशा प्रकारची ही गोष्ट केलेली होती. मोठमोठी जी देवस्थान आहेत त्या देवस्थानमधलं उत्पन्न या शिक्षणासाठी खर्च केलं जावं अशा प्रकारचेही प्रयोग त्या काळामध्ये केले गेलेले आहेत. सक्तीचा आणि मोफत करत असताना पालकांना जर आपली मुलं शाळेत पाठवली नाहीत तर त्या काळामध्ये शाहू महाराजांनी 1 रुपया दंड केलेला आहे. जे पालक मुलं पाठवणार नाहीत त्यांना दंड केलेला आहे. आणि ही शैक्षणिक चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृहांचा आधार घेतलेला आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे जी मुलं शहरांपासून लांब आहेत, गावांपासून लांब आहेत, जर गावातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळालं उच्च शिक्षणासाठी ती शहरात येऊ शकत नव्हती. त्यांची राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही. अशा वेळेला शाहू महाराजांनी वसतिगृहांची चळवळ चालवली की ज्या त्यांच्या या शैक्षणिक चळवळीला वसतिगृहात्मक शैक्षणिक चळवळ असं म्हटलं जात. सुरुवातीला शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी एकच वसतिगृह सुरू केलेलं होतं. शाहू महाराजांनी जागा दिलेल्या आहेत, इमारत बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे, इतर जे काही मदत लागेल ती मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून वसतिगृह सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक महत्वाची गोष्ट शाहू महाराजांनी केलेली होती, त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की इथं शिकणारा विद्यार्थी हा राष्ट्रीय एकात्मता पाळणारा विद्यार्थी असेल, तो भारतीय समाज म्हणून विद्यार्थी तयार झालेला असेल. आणि म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं गेलेलं आहे की वसतिगृहातील विद्यार्थ्याला साधे अन्न असावे, सात्विक आहार असावा, त्याचबरोबर त्याची जी काही वेशभूषा आहे ती साधी असावी. साधी राहणी ही विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये शाहू महाराजांनी सक्तीची केली गेलेली होती. विद्यार्थी जो वसतिगृहामधील आहे तो विचारानं श्रीमंत व्हावा, त्याची राहणी ही साधी असावी यावरती शाहू महाराजांनी अधिक लक्ष दिलेलं दिसून येत.
1: अच्छा. म्हणजे तत्कालीन समाजाची निकड पाहून त्यांनी अनेक सोयी सुविधा दिल्या, आर्थिक सहाय्य दिलं, पण शिक्षणाला प्रोत्साहन दिलं.
0: शिक्षणाला अधिक प्रोत्साहन दिलेलं होतं. कारण समाजामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्याला विकार आपण म्हणतो, शाहू महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना विकारमुक्त समाज करायचा होता आणि विकासयुक्त समाजाची निर्मिती करायची होती. विकासयुक्त समाजाची निर्मिती आणि विकार मुक्त करायचे आहेत तर जे जे विकार आहेत, विशेषतः हे जात धर्म स्पृश्य अस्पृश्य हे जे भेद मोठ्या प्रमाणावरती होते तसे विकार कमी करायचे आहेत आणि त्यासाठी माणसाला शिक्षण देणं गरजेचं आहे हे शाहू महाराजांना माहिती होतं. म्हणून त्यांनी शिक्षणाला अधिक महत्व दिलेले दिसून येत. त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं, त्याच्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये दरवर्षी 1 लाख रुपये यावरती खर्च केले जायचे.
1: अच्छा.
0: आणि त्यामधील 80% 80,000 रुपये हे दरबारातर्फे आणि 20,000 रुपये हे खाजगीतून त्यामध्ये जमा केले जायचे. आणि दरवर्षी 1 लाख रुपये

0: सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या 6% एवढा खर्च हा शिक्षणावरती केला जायचा. हे शाहू महाराजांच्या शैक्षणिक चळवळीचं अत्यंत वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे.
1: हो खरंय सर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त समन्वित कार्यक्रम आज सकाळी 8:40 प्रसारित होईल. शीर्षक आहे सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. लेखक योगीराज बच्चे. आज सकाळी 8:40.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: श्रोतहो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुन्हा प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:40 आणि 10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार वसंत प्रभू.
3: सप्तपदी हे, सप्तपदी हे.

0: हो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
1: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
0: अहो, मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो, मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: पुस्तकांचा वर्षा, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: कार्यक्रमात आता ऐकूया प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना माणिक वर्मा यांच्या स्वरात.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात भा.रा. तांबे यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी.

या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. सकाळचे 7:50 होत आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: अहो शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
3: अवश्य स्वामिनी, सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड पुणे।
4: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत। याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही। स्वामिनी साड्यांची महाराणी।
3: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट, मग मी पण जातो।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड पुणे।
5: मानसी, ए मानसी,
6: काय गाई,
5: आज तुला थोडा वेळ आहे का माझ्या बरोबर यायला?
6: अरे आप कहे और हम ना आए, ऐसे तो हालात नहीं।
5: ए चावटपणा पुऱ्या,
6: पण जायचंय कुठे?
5: काही नाही ग, दुपारी स्वयंपाक आटोपला की तुझ्या स्कूटीवर बसून शहराबाहेर कुठे वडाचं झाड आहे का ते शोधत हिंडायचंय।
6: वडाचं झाड?
5: हो।
6: पण कशासाठी?
7: अग मानसी, आज ज्येष्ठी पौर्णिमा म्हणजे वट सावित्री। तुमच्या नव्या पिढीला नसणारच काही माहीत।
6: असं काही नाही, तसं थोडंफार माहिती आहे वटपौर्णिमेबद्दल।
7: हो का?
5: अगं पुराण काळात सावित्री नावाच्या एका धाडसी स्त्रीनं आपला मेलेला पती सत्यवान याला यमाच्या पंजातून परत आणलं, तिच्यासाठी ही पूजा करतात।
6: पण मग वडाच्या झाडाची का पूजा करायची?
7: अगं सावित्रीचा पती सत्यवान वारला तेव्हा त्याचं प्रेत वडाच्या झाडावर ठेवून सावित्री यमापाठोपाठ यमलोकात गेली।
6: काय?
5: आणि तिने सत्यवानाला पुन्हा जीवन

0: व्रत केलं ते वडाच्या झाडावरच, म्हणून त्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करतात.
1: पण मग या सावित्रीची स्टोरी तरी काय आहे ग?
0: अगं सांगते सांगते. मद्र देशाचा राजा अश्वपती आणि त्याची पत्नी मालवी संतान नाही म्हणून दुःखी होते. अश्वपतीने गायत्री यज्ञ केला. गायत्रीच्या कृपेनं त्याला कन्या प्राप्त झाली, तीच सावित्री. राजानं सावित्रीला विविध कला आणि शस्त्रास्त्र विद्येत प्रवीण बनवलं. सावित्रीनं विविध प्रदेश पाहिले. अनेक राज्यात तिनं राजपुत्रांची परीक्षा केली, पण तिला इच्छित जोडीदार काही मिळेना.
1: मग
0: एकदा एका निर्जन जंगलात सावित्री गेली असताना तिला सत्यवान दिसला. खर तर प्रथम दृष्टीत तो तिला आवडला, पण तरीही तिने त्याचं निरीक्षण केलं.
1: मग तिला तो सर्वार्थाने योग्य वाटला का ग?
0: सत्यवानाशी आपण विवाह करायचा हे मनात पक्क करून सावित्री आपल्या घरी परत आली.
2: सांग मुली, लवकर सांग, तुझा नियोजित पती कसा आहे? कोणत्या राज्याचा सम्राट आहे?
1: माते, तो शाल्वन रूपती ध्युमसेन यांचा पुत्र आहे.
3: नारायण नारायण, तुझ्या कन्येने निवडलेला पती सर्व गुण संपन्न आहे, पृथ्वीवर अजोड आहे. नारायण नारायण, या दोघांचा विवाह ही एक अपूर्व घटना असेल. पण
2: काय मुनीवर?
3: सत्यवान हा अल्पायुषी आहे. आजपासून बरोबर एका वर्षाने त्याचा मृत्यू लिहिलेला आहे.
4: काय?
5: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट.
6: मग मी पण जातो.
7: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
3: नारायण नारायण.
0: आणि बरं का म्हणू, सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला.
1: ग्रेट.
0: नारद मुनींनी सावित्रीला सांगितलं होतं की सत्यवानाचा मृत्यू ज्येष्ठ महिन्यातल्या चतुर्दशीला द्वितीय प्रहरात होईल.
1: बाप रे, नारद मुनींनी सांगितलेली तिथी तर आजच आहे. आज काय होईल
8: सावित्री? अगं कसला विचार करतेस प्रिये?
1: नाही काही नाही नाथ.
8: अगं तुझ्यासारखी रूपवान गुणवान पत्नी मोठ्या भाग्याने मिळते. मला अजन्म सोबत करशील ना?
1: स्वामी,
3: कसला विचारी काटा टोचला
1: स्वामी.
3: देवा रे, सावित्री.
1: स्वामी काय होत आहे?
3: सावित्री मला मी
1: स्वामी स्वामी तुम्ही भानावर यावं. स्वामी
3: माझा मृत्यू जवळ आलाय. तो यमधर्म मृत्यू मला ओढून नेतोय.
1: स्वामी
3: सावित्री
1: स्वामी स्वामी स्वामी डोळे उघडा. स्वामी स्वामी स्वामी डोळे उघडा. स्वामी
9: तो आता डोळे उघडणार नाही.
1: स्वामी
9: या वटवृक्षाखाली त्याला मृत्यू आलाय, तो मेलाय. जा, याच्या अंत्यविधीची तयारी कर.
1: नाही यमधर्मा, यांना पुन्हा जिवंत करून घेतल्याशिवाय मी इथून परत फिरणार नाही.
9: मूर्ख स्त्रिये, या पृथ्वीवर मेलेला प्राणी पुन्हा जिवंत झालेला नाहीये.
1: मी प्राक्तन बदलेन, निसर्ग नियम बदलेन, पण माझे पती मला परत हवे.
9: हे शक्य नाही. घेतलेला जीव परत करण्याचा माझा नियम नाही. मी निघालो.
1: मी तुझा पाठलाग करेन.
9: कोणत्याही सजीवाला यमलोकी शरीरासह येता येत नाही. तू मागे फिर.
1: हे वटवृक्ष, मी परत येईपर्यंत माझ्या पती देवांच्या कलेवराचं रक्षण कर. मी तुझी आजन्म ऋणी राहीन.
9: काय, तू इतक्या उंचीवर माझ्या मागे कशी?
1: माझ्या वडिलांच्या महान तपश्चर्याचं मी फळ आहे.
9: तरीही तू मागे फिर, माझा पाठलाग करू नकोस.
1: पती देवांना घेतल्याशिवाय मी मागे फिरणार नाही.
9: मृत्यूच्या गृहात शिरण्याचा वेडेपणा करू नकोस. मागे फिर.
1: मी माहेरी कशी जाऊ? माझे वडील अश्वपती निपुत्रिक आहेत.
9: मी अश्वपतीला 100 पुत्र देतो, पण तू मागे फिर.
1: माझे माता पिता मला सर्व काही देतील, ज्यांना एकच पुत्र आहे आणि जे अंध आहेत अशा माझ्या सासू सासऱ्यांनी काय करावं?
9: ठीक आहे, तुझ्या सासू सासऱ्यांना दृष्टी आणि राज्य परत मिळेल. आता तरी परत फिर.
1: नाही, माझ्या पती देवांना घेतल्याशिवाय मी परत फिरणार नाही. ही माझी प्रतिज्ञा आहे.
9: हे पहा यमलोकाचं दार. मृत्यू पावल्याशिवाय तुला माझ्या गृहात प्रवेश नाही.
1: मी तुझ्या दारात स्वतःच्या जीवाचा अंत करेन. तुझ्या दारातील ह्या अग्नि खांबाला कवटाळून मी प्राणत्याग करेन. मी सूर्याला

0: देखील उगवू देणार नाही.
1: थांब थांब, हे असलं धाडस करू नकोस. अरे देवा, हिचा अपमृत्यू झाला तर त्याचा दोष मला लागेल. ठीक आहे ठीक आहे, आज नियम मोडावा लागला. तू जिंकलीस, तू जिंकलीस सावित्री.
0: यमधर्मा,
1: मी तुझ्या पतीचे प्राण परत करतो. महाऋषींनी केलेलं भाकीत कधीही खोट ठरणार नाही.
0: यमधर्मा, तू माझ्यासाठी नियम भंग केलास. मी तुझे ऋण कधीही विसरणार नाही. आजच्या दिवशी वटवृक्षाची केलेली पूजा तुझीच पूजा असेल.
1: सावित्री, हा यमधर्म तुला वर देतो. आजचा दिवस तुझ्या नावानं ओळखला जाईल. आज ज्या सुवासिनी वटवृक्षाची मनोभावे पूजा करतील, त्यांच्या पतींना निरोगी दीर्घायुष्य लाभेल, त्यांचा अपमृत्यू टळेल.
2: आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला. स्वामिनी,
3: अहो शुक्षुक, स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय, जाऊया का?
4: अवश्य स्वामिनी, सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
2: संकल्पना नावेद आणि जावेद शेख, निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी, लेखन प्रताप देशमुख, निर्मिती व्यवस्था शेखर काळे, ध्वनी व्हायब्रेनियद स्टुडिओ, निर्मिती रोहन्स आय पुणे.
3: अहो चला चला, स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ, 50% डिस्काउंट.
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
5: साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित स्वामिनी व्रतकथा माला मधील हा भाग आपणास कसा वाटला? यामध्ये आपणास आणखी कोणकोणत्या व्रतकथा ऐकायला आवडतील ते आम्हास जरूर कळवा. आमचा पत्ता
6: स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
4: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट.
7: मग मी पण जातो.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
0: स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुंठित रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: अहो चला चला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ, 50% डिस्काउंट।
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
4: आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी। यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करीत आहोत। त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आमच्या केंद्रावरून प्रसारित करू।

0: 2. Meanwhile, Netherlands outclassed Tunisia 3-1 in Kansas City to top Group F and set up a round of 32 clash with Morocco. In the ICC Women's T20 World Cup, India defeated Bangladesh by 5 wickets in a Group A clash in Manchester, England last night. Opting to bat first, Bangladesh posted 136 for 8 in the stipulated 20 overs. With this win, India have 6 points in Group A from 3 wins and 1 loss. And now for a look at today's newspapers, it's over to Sarabjit Kaur.
1: Thank you, Anuja. Government lifts Iran war-linked curbs on commercial LPG, writes Hindustan Times. A headline in the Indian Express writes, from Sunday, India will resume tourist visas for Bangladesh nationals. Netra, India's airborne surveillance platform, gets final operational nod, states the Hindu. Sportspersons will now be allowed to carry javelins and bulky sports equipment on trains, even if they exceed the prescribed dimensions, according to the Railway Ministry, except pole vaults, informs the Pioneer. Another headline in the Pioneer writes, government expands QR code tracking to key drug categories to curb counterfeits. And finally, millions breathe easy. As the Times of India reports, CBSE students already in standards 7th to 9th with foreign language can keep their current combination till 10th. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Sarabjit. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi and Queen Maxima of Netherlands discuss India's digital public infrastructure-led revolution. Government restores commercial LPG supplies to pre-crisis levels, withdraws sectoral restrictions. FIR lodged against 8 named accused and several unidentified persons in connection with Ayodhya Ram Mandir donation case. IMF says India continues to be major driver of global economic growth despite economic impact of Iran conflict and higher energy prices. In football, Ecuador advanced to FIFA World Cup knockout stage, beating Germany 2-1 in New Jersey. And in cricket, Shefali Verma powers India to 5-wicket win over Bangladesh in Women's T20 World Cup in Manchester. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 आणि 18 सेकंद झाली आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी तसंच संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सल्लागार मॅक्झिमा यांच्यात काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबत चर्चा केली. डिजिटल क्रांतीमुळे देशातील आर्थिक सेवा कशा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या झाल्या आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं सुलभ होत असून मोठ्या प्रमाणावर लोकांचं सक्षमीकरण कसं होत आहे यावर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत AIचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला यामुळे नवी गती मिळणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास यामुळे अधोरेखित होत असून या गुंतवणुकीमुळे भारतातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर जात आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी

उपस्थित राहतील. 2015 पंतप्रधानांनी सेशल्सचा दौरा केला होता. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय नौदलाची दोन जहाजं सहभागी होणार आहेत. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार FTA हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये काल आयोजित इंडिया ग्लोबल फोरमच्या UK इंडिया वीक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे अनेक क्षेत्रात आर्थिक लाभ होणार असल्याचं ते म्हणाले. 15 जुलैपासून अंमलात येणाऱ्या भारत UK सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोयल 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथं नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. बैठकीत केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. देशभरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन ते अधिक बळकट करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. इराण अमेरिका संघर्ष आणि वाढत्या इंधन दरांचा परिणाम होऊनही जागतिक आर्थिक विकासाला चालना देणारा प्रमुख देश म्हणून असलेलं भारताचं स्थान कायम राहिल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF म्हटलं आहे. नाणेनिधीने आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझॅक यांनी ही माहिती दिली. बाह्य आव्हानांचा सामना करतानाच देशांतर्गत मागणीच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.5% राहील असा अंदाज IMF कायम ठेवला आहे. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या LPG सिलेंडर पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना LPG पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक LPG पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुस्लिम बांधवांच्या वतीनं देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस. या निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA 21 जून रोजी झालेल्या NEET UG पुनर्परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तरतालिकांवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उत्तरतालिका www.neet.nta.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 28 जूनपर्यंत प्रतिप्रश्न 200 रुपये शुल्क भरून विद्यार्थी प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेप ग्राह्य धरला गेल्यास हे शुल्क पूर्णपणे परत केलं जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कठोर पावलं उचलत 8 आरोपी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात FIR दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला. श्रीराम न्यासाचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते, माजी माहिती आयुक्त, पत्रकार आणि अन्य काही सदस्यांच्या एका गटानं महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे त्यांनी माहिती अधिकार नियम 2026 रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमांमधील अनेक तरतुदींमुळे नागरिकांचा माहिती मिळवण्याचा अधिकार कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हेनेझुएलामध्ये काल झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 235 पोहोचली आहे, तर 1,520 जण जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 200 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. राजधानी काराकसच्या पश्चिमेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर 2 शक्तिशाली भूकंप लागोपाठ झाल्यामुळे जवळजवळ 3,000 घरं उद्ध्वस्त झाली. सन 1900 नंतर व्हेनेझुएला बसलेला हा दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का होता. राजधानी काराकसच्या उत्तरेकडील ला गुएरा या किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी झाली. इथल्या 250 इमारतींचं नुकसान झालं तर अनेक पूर्णपणे

0: नष्ट झाल्या. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर शाळा, महाविद्यालयं आणि अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वचषकातील फिलाडेल्फिया इथे झालेल्या गट ई च्या सामन्यात निकोलस पेपेने 2 गोल केले आणि आयव्हरी कोस्टने कुरासाओचा 2-0 असा पराभव केला. इक्वेडोर विरुद्धचा 1-0 असा सुरुवातीचा विजय आणि जर्मनी विरुद्धचा 2-1 असा पराभव यानंतर झालेल्या या विजयामुळे आयव्हरी कोस्टने गट ई मध्ये 6 गुणांसह पहिल्यांदाच विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट फेरीत धडक मारली. महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मँचेस्टर इथे काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथे भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला टी ट्वेंटी सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यातला दुसरा आणि अंतिम टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना परवा रविवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 आणि 18 सेकंद झाली आहेत. श्रोते हो,
2: आकाशवाणी बीड सादर करीत आहोत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. निवेदन गोपाल ठाकूर आणि पुष्कराज बेदरे. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. लेखन आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक सर्वसामान्यांची बँक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड.
3: नमस्कार. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली. सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड आम्ही काम करत आहोत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे. आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय सहकार.

0: स्वागत आहे रे. चहा लई भारी झालाय बघ. पण खरं सांगू का, आमच्या कुळाच्या चहाची चव लईच न्यारी बघ.
1: अरे हो हो योगीराज, कोल्हापूरकरांचा प्रत्येक गोष्टीत आपलाच तोरा. पण योगी, मागच्या वेळेस तू म्हणाला होतास ना की कोल्हापूरची आज प्रगती आणि जी ओळख आहे त्याचं सगळं श्रेय राजर्षी शाहू महाराजांना जातं. मला खरंच जाणून घ्यायचंय त्यांच्याबद्दल.
0: अरे गड्या तायडे, शाहू महाराज म्हणजे आमच्या कोल्हापूरचा श्वास बघ. विषय लईच हाड. लोक त्यांना फक्त राजा म्हणून नाही, लोक राजा म्हणून पुजतात. त्यांच्या विचारांना आणि कार्याला खरी कलाटणी मिळाली ती एका प्रसंगाने, आणि तो प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण. चल ऐकूया काय घडलं ते.

0: कार्तिक मास 1899 ची एक पहाट, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आपल्या लवाजम्यासह पंचगंगेवर स्नानासाठी गेले आहेत. पण इथं जे घडणार होतं ते इतिहासाला नवी दिशा देणार होतं.
1: पुरोहित जी, मंत्रोच्चार सुरू करा, आम्ही स्नानासाठी सिद्ध आहोत.
2: महाराज, मी मंत्र म्हणतोच आहे, पण ते वेदोक्त नसून पुराणोक्त आहेत.
3: काय म्हणताय पुरोहित जी, राजांच्या स्नानावेळी वेदोक्त मंत्राचीच प्रथा आहे, मग हा बदल का?
2: क्षत्रिय राजांसाठी वेदोक्त मंत्र असतात, पण माझ्या मते सध्याच्या काळात सर्वच शूद्र आहेत, म्हणून मी पुराणोक्त मंत्रच म्हणणार.
1: पुरोहित जी, तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? आम्ही या गादीचे वारसदार आहोत, छत्रपती आहोत.
2: ते काहीही असो महाराज, धर्मशास्त्राचा अधिकार आमचा आहे, तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा.
4: या अपमानाने महाराज विचलित झाले नाहीत तर अंतर्मुख झाले. त्यांनी ओळखलं की जर राज्याभिषेक झालेल्या राजाची ही अवस्था असेल तर माझ्या सामान्य दलित बहुजन प्रजेचं काय होत असेल. याच ठेणगीतून पुढे सामाजिक समतेचा वणवा पेटला.
5: बाप रे, म्हणजे विचार कर योगीराज, स्वतः छत्रपतींचा जर असा अपमान होत असेल तर त्या काळात सामान्य माणसाची काय अवस्था असेल.
6: तेच तर सांगतोय तुला तायडे, महाराजांनी हा अपमान वैयक्तिक न घेता समाज बदलण्याचा विडा उचलला. त्यांनी नुसती भाषण ठोकली नाहीत तर प्रत्यक्षात कृती केली. दलित तरुण गंगाराम कांबळेला कोल्हापूरच्या मध्यवस्तीत चहाचं दुकान टाकून दिलं, पण समाजानं त्यावर कसा बहिष्कार टाकला होता त्याचं पुढं काय झालं ते ऐक.
7: अरे, हे कोणाचं दुकान आहे? गंगारामचं. आपण इथं चहा प्यायचा? छे, धर्म बाटला असता आपला.
8: हो ना, त्याच्या दुकानावर कुणी फिरकणार सुद्धा नाही. बघू तरी महाराज किती दिवस त्याला मदत करतात.
4: अचानक तिथे महाराजांची बग्गी थांबते. महाराज खाली उतरतात.
1: काय गंगाराम, कसा चालला व्यवसाय?
3: महाराज, कुणीही चहा प्यायला येत नाही, लोक लांबूनच बघतात आणि निघून जातात.
1: अरे, लोक येणारच, पण आधी आम्हाला एक कप चहा दे, कडक.
4: महाराज चहा पितात आणि लोकांच्या गोळक्यात शांतता पसरते.

0: किती थोर विचार. स्वतः राजानं अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तरुणाच्या हातचा चहा पिऊन समाजाला जागा केलं.
1: तुला सांगतो, प्रशासनात प्रत्येकाला समान हक्क मिळायला पाहिजे म्हणून महाराजांनी 26 जुलै 1902 आमच्या कोल्हापूर संस्थानात 50% जागा मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी राखीव ठेवल्या. त्या काळात असा धाडसी निर्णय घेताना दरबारात काय वादळ उठलं असेल? चल ऐकूया.
2: सव्वीस जुलै 1902 करवीर संस्थानाच्या इतिहासातीलच नव्हे तर आधुनिक भारताच्या जडणघडणीतला सर्वात क्रांतिकारी दिवस.

श्रोते हो, महाराज त्यावेळी इंग्लंडला गेले होते. तिथे असतानाच त्यांनी एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याने भारतातील शतकानुशतके चालत आलेली एक अधिकारशाही मोडून काढली. तो निर्णय म्हणजे मागासवर्गीय आणि बहुजन समाजाला प्रशासनात 50% आरक्षण.

0: पण महाराज, हा निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा विचार करायला हवा. प्रशासनात केवळ काही लोकांनाच लिहिता वाचता आणि राज्यकारभार चालवता येतो. जर आपण 50% जागा इतरांसाठी राखीव ठेवल्या तर प्रशासनाचा दर्जा घसरेल, कामं रडत खडत चालतील.
1: दिवानजी, तुमचा हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. दर्जा घसरेल ही भीती त्यांनाच वाटते ज्यांना आपली मक्तेदारी धोक्यात आल्यासारखी वाटते.
0: सरकार तसं नाही, पण इतर समाजातील लोक अजून तितके शिकलेले नाहीत. त्यांच्याकडे गुणवत्ता कशी असणार?
1: दिवानजी, समजा आपल्या घोड्याच्या पागेत काही घोडे धष्टपुष्ट आणि चांगले खाऊन पिऊन तयार आहेत आणि काही घोडे अगदी हडकुळे भुकेलेले आहेत. अशा वेळी जर आपण सगळ्या घोड्यांना एकत्र सोडून चण्याची टोपली त्यांच्या समोर ठेवली तर काय होईल?
0: जे बलवान घोडे आहेत ते सगळे चणे खाऊन टाकतील महाराज. अशक्त घोड्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही.
1: अगदी बरोबर. मग अशा वेळी त्या अशक्त घोड्यांना जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना बाजूला काढून त्यांच्यासाठी स्वतंत्र चण्याची सोय करावी लागेल. यालाच न्याय म्हणतात. शिक्षणाअभावी आमची जी प्रजा मागे राहिली आहे त्यांना आधी ताकदीचे बनवणे हे आमचं कर्तव्य आहे. गुणवत्ता ही कोणाची जहागिरी नसते. संधी मिळाली की ती प्रत्येकामध्ये निर्माण होते.
2: आणि त्याच दिवशी कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये शाहू महाराजांचा हुकूम प्रसिद्ध झाला.
3: करवीर संस्थानातील मागासलेल्या प्रजेला सरकारी नोकरीमध्ये योग्य वाटा मिळत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. म्हणूनच छत्रपती सरकार असा हुकूम काढत आहे की यापुढे रिकाम्या होणाऱ्या जागांपैकी 50% जागांवर मागासवर्गीय उमेदवारांचीच नेमणूक करण्यात यावी.
2: हा केवळ नोकऱ्यांचा कायदा नव्हता तर तो स्वाभिमानाचा जाहीरनामा होता. ज्या हातांमध्ये वर्षानुवर्ष केवळ शेतीचे नांगर आणि स्वच्छतेची झाडू होती त्या हातांमध्ये शाहू महाराजांनी राजसत्तेची लेखणी दिली.

0: अद्भुत. घोड्यांचं हे उदाहरण देऊन महाराजांनी आरक्षणाची खरी व्याख्याच पटवून दिली. पण योगीराज, आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत ना, त्यासाठी काय केलं महाराजांनी?
1: अगं तायडे, नेमका हाच विचार करून महाराजांनी कोल्हापुरात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं आणि दूरवरून येणाऱ्या मुलांचा राहण्याचा प्रश्न सुटावा म्हणून वसतिगृहांचं जाळं विणलं. नुसतं शिक्षणच नाही तर आपली कोल्हापुरी कुस्ती, कला आणि संस्कृतीला त्यांनी राजाश्रय दिला.

0: शाहू महाराजांचा एकच ध्यास होता, माझी प्रजा शिकली पाहिजे. पण ग्रामीण भागातील गरीब बहुजन आणि दलितांच्या मुलांना कोल्हापुरात राहून शिकणं शक्य नव्हतं, यावर महाराजांनी एक अनोखा मार्ग शोधला.
1: त्यांनी केवळ सरकारी शाळा काढल्या नाहीत, तर जातीपातींच्या भिंती तोडण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोल्हापुरात वसतिगृहांचं जाळं विणलं. मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार अशा सर्व समाजांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली.

0: अहो कारभारी, नुसत्या शाळा काढून पोरं शिकणार नाहीत, लांबून येणाऱ्या या गरीब मुलांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय झाली पाहिजे, तरच मायबाप आपल्या पोरांना शहरात पाठवतील.
1: होय सरकार, पण वेगवेगळ्या जातीची मुलं एकत्र राहतील का? समाज याला विरोध करेल.
0: विरोध करणाऱ्यांना करू द्या. शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. ही वसतिगृह म्हणजे भविष्यातील समतेची कारखाने आहेत. तिथून शिकून बाहेर पडणारा प्रत्येक तरुण या देशाचा आधारस्तंभ बनेल.
2: शिक्षणा इतकीच महाराजांची दुसरी आवड म्हणजे कुस्ती. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवणारे राजे म्हणजेच शाहू छत्रपती भारताच्या कानोकोपऱ्यातून मल्लांना कोल्हापुरात आणलं. पैलवानांना खुराकासाठी राजश्रय दिला आणि भव्य खासबाग मैदान उभारलं.

0: शाहू महाराज हे केवळ मल्लांचेच नाही तर कलावंतांचेही राजे होते. संगीत, नाटक, चित्रकला आणि चित्रपट सृष्टीची पाळमुळं कोल्हापुरात महाराजांनीच रुजवली. बालगंधर्व असोत किंवा चित्रकार आबालाल रहिमान, महाराजांनी प्रत्येकाच्या कलेची कदर केली. म्हणूनच कोल्हापूर आज कलेची काशी म्हणून ओळखले जाते. स्वतःचा राजेशाही थाट बाजूला सारून सामान्य जनतेच्या सुखासाठी, हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्य वेचणाऱ्या या लोकराजाला कोटी कोटी प्रणाम.
1: छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय.
2: शाहू छत्रपती.

0: योगीराज, आज आकाशवाणीच्या एखाद्या उत्तम रूपकासारखा शाहू महाराजांचा संपूर्ण इतिहास तू मला जिवंतपणे ऐकवलंस रे। मला खरंच अभिमान वाटतोय की माझ्या मामाचं गाव कोल्हापूर आहे आणि तिथं अशा महान लोकराजाने राज्य केले।
1: मग कोल्हापूरकर उगाचच हवेत नसतात, कोल्हापूरची शान आमचं राजश्री शाहू महाराज, आमच्या कोल्हापूरचा अभिमान राजश्री शाहू महाराज। चल तायडे, आता इतिहास तर समजला, पण तुझ्या बीडचा भूगोल अर्थात कंकाळेश्वर आणि बिंदुसरा धरण मला दाखवायला पाहिजेस बर का?
0: नक्कीच योगी, उद्या सकाळीच निघूया, चल आधी गरमागरम जेवण करूया।

0: समन्वित रूपक ऐकलत सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. पात्र परिचय शाहू महाराज प्राध्यापक केशव भागवत पुरोहित विजय पारगावकर राजोपाध्ये आणि गंगाराम कांबळे रणजित बागलाने दिवाण डॉक्टर श्रीधर आघाव कारभारी मनोज जयस्वाल योगीराज योगीराज बच्चे तायडी सुप्रभा जोशी नागरिक सागर चांदणे आणि संकेत खोले निर्मिती सहाय्य होतं सुप्रभा जोशी यांचं तर लेखन आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक सर्वसामान्यांची बँक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड.
1: नमस्कार. बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली. सातत्य नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड आम्ही काम करत आहोत. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे. आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. जय सहकार.
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9 वाजतात. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात. मराठी साहित्यातील एक अत्यंत लोकप्रिय लेखक कादंबरीकार आणि कथाकथनकार वपू काळे यांचा आज स्मृतिदिन. मानवी नात्यांचे बंध प्रेम मैत्री आणि एकटेपणा यावर त्यांनी अत्यंत सोप्या आणि भावुक भाषेत लेखन केलं आहे. त्यांच्या लेखनातून त्यांनी अगदी सहजपणे जीवनाचं तत्त्व सांगितलं आहे. सुखाविषयी ते म्हणतात, सुख म्हणजे नक्की काय असतं? तर दुसऱ्याच्या सुखात जळण्यापेक्षा आपल्या वाट्याला जे सुख आलं आहे त्यात आनंद मानणं म्हणजे सुख. तर श्रोते हो, अशाच सुखाचा आनंद आज आपण घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून.

0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातली सुखाची बरसात करणारी ही पहिली रचना होती पी सावळाराम यांची. संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी. बायकोचा भाऊ या चित्रपटासाठी स्वर होता लता मंगेशकर यांचा. यानंतरची रचना काही क्षणात.
1: श्रोतहो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुन्हा प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीतबद्ध केली वसंत प्रभू यांनी. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा. चित्रपट काळी बायको.

कार्यक्रमात आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना आशा भोसले यांच्या स्वरात. तू सुखी रहा या चित्रपटासाठी ही रचना संगीतबद्ध केली आहे वसंत पवार यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया गणानं घुंगरू हरवलं या चित्रपटातली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, बकुळ पंडित आणि राणी वर्मा यांच्या स्वरात, संगीतकार राम कदम.

0: श्रोते हो, सुखाची उधळण करणाऱ्या गीतांचा आनंद आपण घेत आहोत आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामधून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. यानंतरची रचना थोड्याच वेळात.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसे आहात? काय झालं?
2: फीचं टेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांच्या स्वरात संसार चित्रपटातली शांता शेळके यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: श्रोते हो, संसार चित्रपटातली शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकलीत सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली होती हृदयनाथ मंगेशकर यांनी. यानंतरची रचना काही क्षणात.
1: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीतबद्ध केली सुधीर फडके यांनी. आधार चित्रपटासाठी स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 9:30:17 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत संस्कृत पत्रिकेचा कार्यक्रम गिरवाण भारती. आज यामध्ये सुरुवातीला का वार्ता हा तिमाहीतील संस्कृत विषयक घडामोडींचा संस्कृतमधून आढावा घेतला आहे राधिका देशपांडे गोखले यांनी. त्यानंतर वेदमूर्ती प्रना दणके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण ऐकणार आहोत वरुण सुक्त. आणि कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर माधवी कोल्हटकर यांचं भाषण संस्कृत आत्मा न्यायमूर्ती काशीनाथ तेलंग महोदया. ऐकूया गिरवाण भारती.

0: गिरवाण भारती हा संस्कृत पत्रिकेचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन.
1: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:11 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गांधी वंदना. आज यामध्ये जयदेव डोळे यांचे विचार आपण ऐकणार आहोत. सादर करते आहेत विनायक मोरे.

सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी हे दोनच गट राजकारणात असतात. सत्ता आणि राजकारण यांचा इतका जवळचा संबंध प्रस्थापित झाला आहे की सत्तेशी संबंध नसलेलं राजकारण जगात असू शकतं का असा प्रश्न प्रत्येकाला पडावा. म्हणून गांधीजींना आपण एक राजकारणी या नात्यानं पाहतो तेव्हा ते आजच्या व्याख्येतले राजकारणी नाहीत हे ध्यानात ठेवलं पाहिजे. भारताला कौटिल्याचं राजकारण माहिती आहे. रामायण महाभारत याही राजकारण सांगणाऱ्या कथा आहेत. निरनिराळे राजे आणि मोगल ब्रिटिश सत्ता यांचंही दीर्घकालीन राजकारण आपण पाहिलं आणि या पार्श्वभूमीवर गांधीजींचं राजकारण पूर्णपणानं वेगळं आहे. त्यांनी राजकारण केलं पण स्वतःकडे सत्ता घेण्यासाठी मुळीच नाही. त्यांना स्वराज्य हवं होतं, त्यासाठी जगाला अपरिचित असलेले अनेक मार्ग त्यांनी वापरले. स्वातंत्र्य मिळवण्याच्या तशा दोन चार स्तर असतात. एक लढाई करून, दुसरी शरणागती पत्करून आणि तिसरी शत्रूला शत्रू भिडवून. लोकांना एकत्र जमवून, त्यांना एका सूत्रानं बांधून ठेवून आणि या लोकशक्तीचा प्रचंड दबाव निर्माण करूनसुद्धा स्वातंत्र्य मिळवता येतं याचा धडा गांधीजींनी जगाला घालून दिला. राजसत्तेशी संबंधित ज्या ज्या गोष्टी त्या सर्व राजकारण अशी व्याख्या केली तर त्या सर्व गोष्टी गांधीजींनी केल्या, पण स्वार्थ बाजूला ठेवून. गांधीजींचं राजकारण सत्ताकेंद्री आणि सत्ता प्रेरित नव्हतं. फक्त सत्ता हाच गांधीजींचा हेतू असता तर गांधीच काय कोणताही राजकारणी महात्मता मिळवू शकत नाही. सत्तेसाठी राजकारण ही फार संकुचित व्याख्या झाली. माणसाचं सर्वांगीण जीवन समृद्ध व्हावं यासाठी राजकीय सत्ता लागते. याचाच अर्थ की सत्ता हे साधन आहे. माणूस सुखी कसा होईल हे पाहण्यासाठी सत्ता लागते आणि प्रत्येकाला आपापल्या परीनं सत्ता वापरण्याचा अधिकार आहे. पण सत्ता हेच साध्य मानलं की साऱ्या समस्या निर्माण होतात. भारताचा स्वातंत्र्य लढा परकीय सत्ता आणि देशाचा अधिकार एवढापुरता मर्यादित न ठेवता त्याला गांधीजींनी शोषण करणाऱ्यांविरुद्धचा शोषितांचा लढा असं सार्वकालिक आणि वैश्विक रूप देऊन टाकलं. कोणीही कोणाचं शोषण करता कामा नये हे वैश्विक मूल्य त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला लावलं आणि एका झटक्यात संपूर्ण वातावरण सत्यविरुद्ध असत्य, बलिष्ठ विरुद्ध दुबळे आणि हिंसाविरुद्ध अहिंसा असं त्यांनी पालटवून टाकलं. इतकं नैष्ठिक अधिष्ठान कोणत्याच लढ्याला मिळालेलं नव्हतं. म्हणून गांधीजींनी जे राजकारण केलं ते सत्तांतराच्या प्रक्रियेला नीतीच्या मानवी मूल्यांच्या पायावर उभं करण्याचं. बहुतेक राजकीय पुढारी त्यांच्या कार्यकालापुरते महत्त्वाचे किंवा मोठे असतात. परिस्थिती जे नेतृत्व तयार करते ते ती परिस्थिती नाहीशी झाली की विस्मरणात जातं. सत्ता हीच ज्यांची ध्येयसिद्धी त्यांच्या बाबतीत चिरंजीवित्व शक्य नाही. एखादी कोनशिला, एखादा कायदा किंवा एखादी योजना यातही राजकारण असतं. त्यामागे पक्ष, कार्यकर्ते, निधी, प्रचार, पैसा, डावपेच या सगळ्या गोष्टी आल्याच. त्या आवश्यकही असतात कारण लोकशाही प्रजासत्ताकात त्यांच्याच आधारावर राज्यकारभार चालवावा लागतो. गांधीजींनी या सर्व बाबी गृहीत धरून आणि राजकारणाची स्खलनशीलता लक्षात ठेवून एक व्यापक भूमी तयार केली. त्यात सामान्य माणूस हा सर्व सत्ताधीश तर होताच पण तो सर्वांना जबाबदारही होता. जबाबदारी न घेता जे काही करायचं ते राजकारण असा प्रघात केव्हा पडतो? राजकारणाला नीतीमूल्यांची जोड नसते तेव्हा. राजकारण करूनही गांधीजींना महात्मे पण मिळालं कारण त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी गांधींनी आपल्या शिरावर घेतली होती. खुलासे, स्पष्टीकरण, गैरसमज, अपप्रचार, संभ्रम या धंदेवाईक राजकीय पुढाऱ्यांच्या सबबी गांधीजींच्या जवळपासही नव्हत्या. जबाबदारीची जाणीव चुकांची कबुली द्यायला सतत प्रेरित करत असते. त्यानुसार गांधीजी आत्मक्लेश आणि चुकांचं परिमार्जन करण्यासाठी उपवास आणि मौनव्रत यांचा आधार घेत. साधन शुचिता, सदाचार आणि सत्याग्रह ही मूल्य ब्रिटिशांएवढ्या बलाढ्य राजसत्तेला पराभूत करतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. कारण या गोष्टींचा स्वीकार दुबळी माणसंच करतात असा एक प्रवाद होता. त्याला गांधीजींनी साफ खोटं ठरवलं. गांधीजींनी दुबळ्या भारतीयाची कड घेतली आणि त्याच्या तथाकथित भिरुतेलाच अभेद्यशास्त्रामध्ये बदलून टाकलं. सदाचार, सत्याग्रह आणि साधनशुचिता ही राजकीय साधनं होऊ शकतात आणि ती कमालीची यशस्वीसुद्धा ठरू शकतात हे दाखवून देण्याचं काम गांधीजींनी केलं. हेच त्यांचं राजकारण. राजकारणी व्यक्ती सहसा राजकीय सिद्धांत

अंतकार म्हणून परिचित नसतात. सत्तेभोवती फिरणाऱ्या राजकारणात सिद्धांत करायला तसा कुठला वेळही नसतो. तिथं वरवरचे आडाखे, रूढी आणि जुनी व्यवस्था यांचा सढळ वावर असतो. गांधीजी केवळ राजकीय कार्यकर्ते नव्हते, राजकीय सिद्धांत आणि राजकीय विचार यामध्ये जगानं दखल घ्यावी अशी भर त्यांनी घातली. अहिंसेला तर जागतिक राजकारणात चिरकालीन स्थान मिळवून दिलं. लोकांच्या नैतिक आणि आध्यात्मिक जाणीवा जितक्या प्रखर असतात तितकं त्यांचं राजकारणसुद्धा तेजस्वी असतं. राज्ययंत्र निष्ठुर आणि शोषक वृत्तीचं असतं, म्हणून त्यात नैतिक आणि आध्यात्मिक जाणीवांचा अभाव असतो हे गांधीजींनी जाणलं होतं. म्हणून त्यांचा कल नेहमीच राज्ययंत्रापेक्षा सामान्य माणसाकडे अधिक राहिला. राज्ययंत्र प्रगती करू शकतं, पण ती करताना त्याला दडपशाहीची मदत घ्यावी लागते. गांधीजींच्या मते प्रगतीची प्रेरणा व्यक्तिगत असते, म्हणून ती नष्ट करणाऱ्या राज्ययंत्राला आवरलंच पाहिजे. राज्ययंत्राला हिंसेपासून दूर ढकलणं आणि त्याचबरोबर व्यक्तिमात्राला विधायकतेतून समाजनिर्मितीसाठी प्रेरित करणं हा गांधी विचार राजकारणासारख्या कठोर आणि संधिसाधू प्रांतामध्ये गांधीजींनी रुजवला. त्यासाठी गांधीजींनी जो कार्यक्रम सतत राबवला तो म्हणजे त्यांचं राजकारण. ते आणि गांधीजी दोघंही चिरंजीव आहेत.

श्रोते हो, गांधी वंदना या कार्यक्रमात आज आपण ऐकत होता जयदेव डोळे यांचे विचार. सादर करते होते विनायक मोरे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर.

0: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
0: सकाळचे 10:15:16 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विजया जहागीरदार यांची गीतरचना विभावरी आपटे जोशी यांच्या स्वरात, संगीतकार मीना कुलकर्णी.

0: तिन्ही कॉलेजला
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का?
2: काय कसे आहात?
3: काय झालं? हा
1: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: श्रोते हो, पुणे आकाशवाणी केंद्रावर रोज सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम बाळेम जोगळेकर अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
1: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया संजीव कोकिळ यांची गीतरचना प्रियांका बर्वे यांच्या स्वरात. संगीतकार आनंदी विकास.

सुगम संगीताच्या कार्यक्रमातली ही शेवटची रचना आपण ऐकलीत प्रियांका बर्वे यांच्या स्वरात. संजीव कोकिळ यांच्या या गीताला संगीत दिलं होतं आनंदी विकास यांनी. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. श्रोते हो, सकाळचे 10:25:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत काही स्थानिक निवेदनं. सुरुवातीचं हे निवेदन जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेलं. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन याविषयीचं हे निवेदन आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आता प्राधान्याचे आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा जपून वापर आणि अत्यंत काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. यानंतर ऐकूया काही हरवलेल्या व्यक्तींविषयीची निवेदनं. सुरुवातीचं हे निवेदन प्राप्त झालं आहे समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडून. 605 नानापेठ ठक्कर गल्ली पुणे येथून 9 फेब्रुवारी 2026 सकाळी 6:00 सुमारास बानी जाहीर शेख वय 31 या आपल्या दोन्ही मुलांसह बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचं वर्णन याप्रमाणे. बानी जाहीर शेख वय वर्ष 31 उंची 5 फूट अंगाने सडपातळ रंग गोरा काळे पांढरे केस गोल चेहरा सरळ नाक. त्यावेळी त्यांनी अंगात पंजाबी ड्रेस परिधान केला होता. त्यांच्या डाव्या हातावर जुना भाजल्याचा व्रण आहे. त्यांना बंगाली आणि हिंदी भाषा बोलता येते. आता त्यांच्या मुलाचं नाव आणि वर्णन ऐकूया. रहान जाहीर शेख वय वर्ष 7 उंची 4 फूट रंगाने गोरा अंगाने सडपातळ काळे केस गोल चेहरा सरळ नाक. त्यावेळी त्यांनी अंगामध्ये पॅन्ट शर्ट परिधान केला होता. त्याला बंगाली आणि हिंदी भाषा बोलता येते. आता ऐकूया त्यांच्या मुलीचं वर्णन आणि नाव. सुहाना जाहीर शेख वय वर्ष 14 उंची 5 फूट रंग गोरा अंगाने सडपातळ काळे पांढरे केस गोल चेहरा सरळ नाक. त्यावेळी तिने अंगात पंजाबी ड्रेस परिधान केला होता. तिला बंगाली आणि हिंदी भाषा बोलता येते. या व्यक्ती कोणाला आढळल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. यानंतरचं निवेदन प्राप्त झालं आहे देहुरोड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड यांच्याकडून. तनिषा राहुल चव्हाण ही 17 वर्षांची मुलगी 10 मे 2026 पहाटे 4:00 सुमारास राहत्या घरातून भेगडेआळी चिंचोली देहू पुणे येथून बेपत्ता झाली आहे. तिचं वर्णन याप्रमाणे. उंची 5 फूट रंग गोरा उभट चेहरा. त्यावेळी तिने अंगात लाल रंगाचा स्वेटर आणि काळ्या रंगाची नाईट पॅन्ट परिधान केली होती. तिला मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषा येतात. या वर्णनाची ही मुलगी कोणाला आढळल्यास पोलीस उपनिरीक्षक देहुरोड पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड यांच्याशी संपर्क साधावा. यानंतरचं निवेदन हे डेक्कन पोलीस स्टेशन पुणे यांच्याकडून प्राप्त झालं आहे. जय राजू लहाने हा 23 वर्षांचा युवक 8 जून 2026 सकाळी 9:00 सुमारास SNDT मेट्रो स्टेशन डेक्कन पुणे येथून बेपत्ता झाला आहे. त्याचं वर्णन याप्रमाणे. उंची 5 फूट 6 इंच अंगाने सडपातळ रंग सावळा उभट चेहरा सरळ नाक.

बारीक कापलेले काळे केस, दाढी नाही. अंगात त्यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाच्या शर्टावर ग्रे लायनिंगचे चेक्स असलेला शर्ट आणि राखाडी रंगांची फॉर्मल पॅन्ट परिधान केली होती. पायात तपकिरी रंगांचे फॉर्मल बूट होते. त्यांच्याजवळ काळ्या रंगाची सॅक असून त्यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. या वर्णनाची ही व्यक्ती कोणाला आढळल्यास डेक्कन पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. श्रोतेहो, आपण ऐकलीत काही स्थानिक निवेदनं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर आपल्यासोबत आहेत माझ्या सहकारी शिल्पा मेहेंदळे. कार्यक्रमात आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आज चित्रपट निर्माते यश जोहर यांचा स्मृती दिन, त्या अनुषंगानं त्यांच्या काही चित्रपटातली गीतं ऐकूया. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत होतं दोस्ताना या चित्रपटातलं, किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरामध्ये. आनंद बक्षी यांची गीतरचना होती, तिला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दुनिया या चित्रपटातलं गीत, स्वर आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा, गीत लिहिलंय जावेद अख्तर यांनी आणि संगीत दिलंय आर डी बर्मन यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुछ कुछ होता है या चित्रपटासाठी गीतकार समीर यांनी लिहिलेलं गीत. स्वर आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा आणि संगीत दिलंय अनु मलिक यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण कुछ कुछ होता है या चित्रपटातलं गीत ऐकलं. याला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. कार्यक्रमात यानंतर घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुन्हा प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया फिर भी दिल है हिंदुस्थानी या चित्रपटातलं गीत. गीत लिहिलंय जावेद अख्तर यांनी आणि त्याला संगीत दिलंय जतीन ललित यांनी. आणि ह्या गीताला स्वर आहे सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांचा.

श्रोते हो, कार्यक्रमातली शेवटची रचना आहे डुप्लिकेट या चित्रपटातली. गीतकार जावेद अख्तर यांचं गीत आहे आणि त्याला संगीत दिलंय अनु मलिक यांनी, स्वर कुमार शानू आणि कविता कृष्णमूर्ती यांचा.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकला. श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, सकाळचे 11 वाजले आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज ऐकूया गायक कलाकार विजय कोपरकर यांनी प्रस्तुत केलेला राग बैरागी भैरव. त्यांना तबल्याची साथ केली आहे विनायक फाटक यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली आहे उपेंद्र सहस्रबुद्धे यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विजय कोपरकर यांनी प्रस्तुत केलेला राग बैरागी भैरव ऐकला. त्यांना तबल्यावर साथ केली होती विनायक फाटक यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती उपेंद्र सहस्रबुद्धे यांनी. श्रोते हो, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झाला.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचनच

0: चळवळ वाढवू.
1: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
0: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: पुस्तकातली
3: श्रोते हो, हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्झवर. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 11:30 आणि 19 सेकंद झाली आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीचं गीत आहे नारबाची वाडी या चित्रपटातलं, स्वर आनंदी जोशी आणि आदर्श शिंदे यांचा. हे गीत लिहिलंय गुरु ठाकूर यांनी आणि संगीत दिलंय मंगेश दहाकडे यांनी.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मितवा या चित्रपटातलं. जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरामध्ये हे गीत लिहिलंय अश्विनी देशपांडे यांनी आणि संगीत दिलंय निलेश मोहरीर यांनी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:40 झाली आहेत. प्रसारणात यानंतर ऐकूया आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती आहे.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित रूपकात्मक कार्यक्रम एमडीचा काळ थंडरची ललकार. यात सहभागी आहेत नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल आणि सारिका पाठक. सादरकर्ते आहेत सतीश रेवे.
2: हॅलो पार्थ, बाळा कसा आहेस? अभ्यास सुरू आहे ना व्यवस्थित?
3: हो बाबा, छान सुरू आहे अभ्यास.
4: अहो मलाही बोलू द्या, शेवटचं वर्ष आहे तुझं, हलगर्जी करू नकोस.
3: हो आई, नाही करत. आई, एक नवीन कोर्स आलाय ग, त्यासाठी पैसे हवे होते. पाठव ना ग. बर आई, ठेवतो मी फोन, थोडा अभ्यास करायचा आहे, पण नक्की पैसे तेवढे पाठवा आई.
4: ओके बाळा, आम्ही पाठवतो आणि काळजी घे. हा
2: अरे पार्थ, हे बघ नवीन ड्रग आलाय बाजारात, स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे. चल सोबत मिळून घेऊ.
3: चल चल चल, जाऊया जाऊया. अरे वा, सर्व मिळून घेऊया आपण. चल
2: चेस.
5: हॅलो हॅलो पार्थचे बाबा, मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. तुमच्या पार्थला आम्ही ड्रगची तस्करी करताना पकडलंय. शिवाय ड्रगच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. तुम्ही त्वरित या.
2: पार्थची आई, पार्थनी हे काय करून बसलाय हा?
4: अहो हे काय होऊन बसलाय. श्रोते हो, किती भयानक आहे ही परिस्थिती. आई वडील जे आपल्या पाल्यांसाठी वाटेल ते करायला तयार असतात, परिस्थिती अभावी कर्ज काढून मुलांना शिक्षणासाठी बाहेर सुद्धा पाठवतात. आशा एवढीच असते की मुलांनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं. मुलगा बाहेर शिकायला गेला हे किती आनंदानं आणि गर्वानं ते मिरवत असतात, पण वास्तव्य काही वेगळंच असतं. दारू ड्रग्सच्या नशेत कित्येक जण त्यांचे प्राण गमावतात. या सर्वांना या गर्तेतून बाहेर काढणं, त्यांचं भविष्य वाचवणं, अंमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी थांबवणं आणि त्याच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं दरवर्षी 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य आणि अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाच्या अनुषंगानं या तरुण पिढीला या व्यसनाच्या विळख्यातनं बाहेर काढणारे ऑपरेशन थंडरच्या माध्यमातनं स्वतः प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करून अंमली पदार्थ आणि अवैध व्यापाराला आळा घालणारे नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त IPS अधिकारी डॉ रवींद्र सिंगल यांना आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आपण त्यांच्याकडनं त्यांनी केलेल्या कार्याविषयी आणि तरुण पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात. तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, नागपूर आकाशवाणी स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे.
6: खूप धन्यवाद मॅडम.
4: सगळ्यात आधी तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की अल्कोहोल, गांजा, चरस, हेरोईन यासारख्या जे पारंपरिक अंमली पदार्थांची नावं ऐकत आलेलो आहे आपण, तर त्यात आता सिंथेटिक ड्रग्स पण खूप वाढत चालले आहे असं ऐकिवात आहे. यात MD म्हणजे मॅफड्रॉन हे नाव प्रामुख्यानं समोर येऊ लागलंय. याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
6: अगदी बरोबर मॅडम. जे पारंपरिक जे ड्रग्स होती जे आपण ऐकत होतो, परंतु ह्याशिवाय आता सिंथेटिक ड्रग्स आलेले आहे जे नवीन आहे. मेफेड्रिन जसं आपण सांगितलं, तसेच LSD नावाची एक ड्रग्स आहे आणि इतर काही कॉम्बिनेशन बनून नवीन ड्रग्स येत आहे. त्याशिवाय काही इंजेक्शन्स वगैरे आपण घेत आहे त्याच्यातही केमिकल बेस्ड ते आहे. तर हे एक गंभीर विषय झालेला आहे आणि ते याला प्रिपेअर करण्यासाठी काय मोठी जागा लागत नाही. ते छोटासा जर एक 10x10 खोली असली किंवा त्याच्यापेक्षा जरी लहान असली तर त्याच्यात केमिकल कॉम्बिनेशन्सनी ते बनू शकतात. तर हा एक गंभीर समस्या झालेली आहे. आणि हे कुठे म्हणजे आपल्याला वाटेल की हे सोसायटी आहे, हाऊसिंग सोसायटी आहे, हे स्लम्स आहे किंवा

0: एखादी फॅक्टरी बंद आहे किंवा कमर्शियल एरिया आहे, हे कुठेही सुरू होऊ शकतोय. तर हे एक मोठा एक आव्हान सगळ्यांचे समोर आहे. पोलीस तो आहेतच, त्याच्यासाठी NCB आहे, ANTF डिपार्टमेंट आपला स्टेट पोलीसचे आहे, ते सगळे आहे. परंतु हे समाजासाठी एक मोठी समस्या झालेली आहे.
1: नक्कीच. आणि मुख्यतः हे ड्रग्ज घेणारे तरुण वर्ग आढळून येतात, मग ह्या तरुणांच्या शरीरावर आणि आरोग्यावर काय परिणाम मुख्यतः होत असतो या सगळ्या गोष्टी?
0: आम्ही ज्याप्रमाणे मुलांशी बोललो आहे, काही मूवीज जर तुम्ही बघितले, हे रियालिटी दाखवत आहे की कसे कसे त्यांच्यावर इम्पॅक्ट होतो. माझं असं म्हणणं आहे स्वतः की त्यांचे एक ते मेंदूवर फार मोठा त्यांचे परिणाम होतो, म्हणजे मानसिक दृष्टीने ते वीक होऊन जातात, स्वतःवर कंट्रोल राहत नाही, एन्झायटी वाढतात, डिप्रेशन वाढतात, आणि काही मुले जे आहेत आपले स्वतःचे प्राण घेण्याचा प्रयत्न करतात. हा फार गंभीर ते नेगेटिव्ह परिणाम आपले मेंदूवर होतो. याशिवाय फिजिकल आपला जे एक्झिस्टन्स आहे त्याच्यावरही परिणाम होतो. आपला जे डाईट आहे तो कमी होऊन जातो, आपला जे वीकनेस वाढतो, फार एकदम दुसऱ्यांशी बोलताना स्वतःवर संयम राहत नाही, म्हणजे एकदम आउट ऑफ कंट्रोल हे मुले होऊन जातात. आणि आम्ही तो असं बघितलेलं आहे, काही यंग मुले म्हणजे 16-17 वर्षाचे ते आपले पेरेंट्सवर पण भात उचलतात, इथपर्यंत त्यांची मानसिकता होऊन जातात, म्हणजे स्वतःवर कंट्रोलच राहत नाही.
1: नक्कीच सर. आणि NPDS कायद्यानुसार मॅफेड्रॉन बाळगणं किंवा व्यापार करणं हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे, मग ह्या गुन्ह्याच्या अंतर्गत कुठली शिक्षा होऊ शकते?
0: याच्यात जे आहेत ना, कुठली ड्रग्स असली, आपला NDPS ऍक्ट आहे 1985 आणि त्याच्यात त्यांची शिक्षा दिलेली आहे, म्हणजे स्मॉल क्वांटिटी असली, लेस देन कमर्शियल क्वांटिटी असली आणि कमर्शियल क्वांटिटी असली, असं तीन भागात त्यांनी हे दिलेलं आहे. आणि त्याच्यात जसं थोडी क्वांटिटी असली तर त्याची 1-2 वर्षाची शिक्षा आहे आणि फाईन पण आहे. दुसरा जर असली तर त्याचे 10 वर्षपर्यंत आहे. काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये, म्हणजे रिपीट ऑफेंडर्स जर असले त्याला डेथ पेनल्टी पर्यंत आहे. आणि त्याच्यासाठी एक स्पेशल जजची नियुक्ती पण होतात, म्हणजे हा स्पेशली ट्रीट करण्यात आलेला आहे या कायद्यामध्ये जे केसेस असतात. तर ह्याच्या जे आहे शिक्षा फार गंभीर असतात. याशिवाय जर एखादी छोटी क्वांटिटीमध्ये किंवा एखादा जे घेतो माणूस यंगस्टर्स, आणि त्यांनी जर कोर्टासमोर मान्यता दिली आणि तो त्याची इच्छा आहे की तो त्याच्यातून त्याला बाहेर पडायचं आहे, मग असे पण तरतूद आहे कायदेमध्ये की त्याला तो रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवू शकतात. म्हणजे ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मला आनंद होत आहे की आम्ही आता असे 2 केसेसमध्ये जिथे मुलांनी सांगितलं की आम्हाला हे त्यातून बाहेर निघायचं आहे, मग त्यांनी कोर्टाने त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवलेलं आहे.
1: आणि डॉक्टर सिंगल सर, अंमली पदार्थ सेवन आणि अवैध व्यापार प्रतिबंधासाठी जे आपण ऑपरेशन थंडर अभियान सुरू केलं याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
0: हा, ऑपरेशन थंडर जो आहे एक फार मोठा एक लढा आपण सुरू केलेला आहे, जवळपास 2 वर्षाचे झालेले आहे. आणि याच्यात एक म्हणजे इंटरेस्टिंग सुरुवात झाली होती ज्यावेळेस मी इथे आलो होतो. माझे ऑफिसला मी लोकांना सगळ्यांना भेटतो जे व्हिजिटर्स येतात, तर त्याच्यात एक महिला आली. ती म्हणाली की साहेब मला एक पर्सनल मॅटर डिस्कस करायची आपल्याशी. मी म्हटलं आता सगळे आहे कारण मी ऑफिसच्या बाहेर जाऊन सगळ्यांना भेटतो. तर मी म्हटलं तुम्ही थोडी वेळ थांबा. हे संपूर्ण ज्यावेळेस ऑफिसमध्ये गेलो ती महिला माझ्याकडे आली आणि ते रडायला सुरुवात त्यांनी केली. ती म्हणाली की साहेब माझा 16 वर्षाचा मुलगा आहे आणि तो याचे आधी गेलेला आहे आणि इतका खराब घरामध्ये परिस्थिती आहे सध्या, तो कोणाची ऐकत नाही, आमच्यावर हात उचलतो, माझे पतीवर हात उचलतो आणि घरात चोरी करतो आणि काही म्हणजे कंट्रोल त्याच्यावर नाही आहे. तर हे मला वाटलं की इट इज सच अ सिरियस इश्यू. एक महिला ज्याचे घरात असं चालू आहे तर त्याची काय परिस्थिती असेल मानसिक, हे इथून सुरुवात झाली होती. याच्यात त्यावेळेस आम्ही सांगितलं की इतकं जर गंभीर ही समस्या आहे तर आम्ही एक त्याची मीटिंग बोलवली. त्याच्यात आम्ही सगळे समाजाचे वर्ग आहे ते सगळ्यांना, त्याच्यात सायकेट्रिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, आमची पोलीस फोर्स असतील, आपले सामाजिक कार्यकर्ते असतील, सगळ्यांना आम्ही याच्यात इन्वॉल्व्ह केला, मीटिंग घेतली आणि देन फोर्सफुली जे याच्यात इन्वॉल्व्ड होते म्हणजे विकणारे आणि हे जे पॅडलर्स वगैरे ते सगळ्यांच्यावर एकच दिवशी आम्ही 10 टाकले आणि जवळपास 800-900 लोकांना उचललं आम्ही रात्री. म्हणजे असा ऑपरेशन केला की एकदम दहशत त्याची झाली. आणि त्याशिवाय नंतर मग त्याच्यावर ॲक्शन्स वगैरे घेतले, घरझडत्या वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही येतो कुठून, कारण आपल्याकडे जे येणे

0: इंडियेचे दोनच मार्ग आहे. तो एक आहे वेस्टर्न इंडिया जे आहे तिथे जे आपला गोल्डन क्रेसेंट म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तान तिथून जो भाग आहे ते आतमध्ये येतात पंजाब आणि हरियाणा मग राजस्थान मध्य प्रदेश आणि आपल्याकडे. आणि ईस्टर्न साईडला तुम्ही बघितलं तर आपला हे गोल्डन ट्रायंगल आहे. तिथे गोल्डन ट्रायंगल मध्ये लाओस बर्मा व्हिएतनाम हे जे तिथून जे आहे तो आपला दुसरा मार्ग आहे. म्हणजे तो तिथून वेस्ट बेंगॉल किंवा नॉर्थ ईस्टनी खाली येऊन आपल्याकडे. आणि आपला एक हायवे आहे म्हणजे मेजर जंक्शन आहे नागपूर. रेल्वेनी पण येतात. मग नंतर आपण अजून शोधला तर आम्हाला दिसला की काही वेळेस ते लक्झरी बसेसमधून पण इथे येत आहेत. म्हणजे पोरस आहे आपला नागपूर जिल्हा. आपल्याला काम काय काय करायचे तर आपण निवडून घेतलं की हे याच्यावर करायचे. मग त्याच्यानंतर आमची जी एनडीपीएसची जी टीम आहे क्राईम ब्रांचमध्ये त्यांची सेपरेट मीटिंग घेतली. कायद्याबद्दल त्यांना सांगितलं की तुम्ही जर रेड करायचे आहे तुम्हाला जर अरेस्ट करायचे आहे तर तरतूद काय काय आहे तर ते केलं. म्हणजे सगळी डायरेक्शननी आम्ही त्यांना तयार केला. त्याच्यानंतर म्हणजे मागच्या वर्षीही आम्ही जवळपास 3.5 कोटीचा जप्त केला होता. आता या वर्षी आतापर्यंतच आपण जवळपास 3 कोटीचे मुद्देमाल जप्त केलेले आहे आणि त्याचे सगळे प्रकारचे ड्रग्ज आहे. म्हणजे आम्ही हे जे आहे एक लढा देतोय. याशिवाय आपली अवेअरनेसही चालू आहे. म्हणजे आपण एक वेळ साईडला तो आपण क्रिमिनल्सशी लढतो आहे मग जे विक्टिम्स आहे आणि जे यंग आहे लोक त्यांना कसे थांबवायचे आहे ते ह्या साईडला वळणार नाही तर ते अवेअरनेस पण शाळामध्ये कॉलेजेसमध्ये किंवा त्याचे सोसायटीजमध्ये इथेही चालू आहे. आणि आपले सारखे जे मीडियम्स आहेत त्या मीडियम्सचाही आम्ही वापर करतोय. आम्ही ऑपरेशन थंडरचा वेगळा वेबसाईट बनवलेला आहे. आमचा यूट्यूब चॅनल आहे इंस्टाग्राम आहे. आणि मी पर्सनली पण दर बुधवारी वेडनेसडे वाईब्समध्ये मी एक आव्हान सगळ्यांना करतो की कसे ते लांब राहिले पाहिजे. म्हणजे आमच्या डेडिकेटेडली आमची पोलीस फोर्स आम्ही पर्सनली याच्यावर काम करतो आहे.
1: नक्कीच कामाचं स्वरूप खूप मोठं आहे ऑपरेशन थंडरचं आणि यात नक्कीच 100% काय 200% यश मिळणार सगळ्यांना अशी आपण आशा करूया.
0: बिलकुल मॅम.
1: आणि अंमली पदार्थाची तस्करी हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे आज प्रशासनासमोर उभा आहे. मग कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याच्या बातम्या आपण रोज आपण वाचत असतो वर्तमानपत्रात. यासंबंधी कुठली आव्हानं उभी आहेत मग आज?
0: जसं मी सांगितलं आता की पोरस आहे म्हणजे इतके ओपन एरियाज आहे आणि याच्यात जे आहे जर एखादा जसे गांजा एक ट्रक ओडिसामधून सुरुवात झाली त्याची मग तो येतो. आता परवाच आम्ही पकडला 200 केजी गांजा. ते स्टील होता स्टीलचे जे शीट्स रॅप केलेले त्याच्यात आतमध्ये त्यांनी ते ठेवले होता गांजा. आणि हे ते आम्हाला इंटेलिजन्स मिळाली होती की असं जे चालू आहे मग आम्ही त्याचं ट्रॅकिंग करत होतो तर ते आम्ही पारडीमध्ये त्याला पकडला आणि तिथे ते जप्ती केली. मग आता बघा तो स्टीलसाठी तो ट्रेलर होता त्याच्यात गांजा ठेवलेला होता. मग इतकं मोठं आव्हान आणि आपण सगळे ट्रक्स वगैरे असे थांबू शकत
1: नाही
0: तर तो एक मोठा आव्हान आहे. तर त्याशिवाय आता लक्झरी बसेसमध्ये आपण पकडलेला आहे. तर काही वेळेस मुंबईवरून येत होता आम्हाला माहिती मिळाली की असं येतो आहे आम्ही चेक केलं आणि तिथे एमडी आम्हाला सापडली. तसेच मध्य प्रदेशवरून काही वेळेस येतात. तर हे जे सगळे जे आहे ना ते थोडा एक आहे त्याच्यात चॅलेंज. आणि याच्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जो आहे ते भारत सरकारच्या तेही एक कॉर्डिनेट करतात संपूर्ण महाराष्ट्रासाठी. त्याशिवाय आता एएनटीएफ जे एंटी नार्कोटिक्स सेल जे तयार करण्या फोर्स तयार करण्यात आलेली महाराष्ट्र लेवलवर आणि लोकल लेवलवर आम्ही. तर हे पण आमच्या सगळ्यांच्या एक दुसऱ्याशी माहिती एक्सचेंज करणे तो एक असतो. लोकल इंटेलिजन्स जे जुने जे लोक आहे याच्यात पडलेले आहे ते सगळं मिळून एक मोठा चॅलेंज आहे. कॉर्डिनेशनचा चॅलेंज काही वेळेस असतो परंतु मला असं वाटतं की सध्या चांगलं काम चालू आहेत.
1: नक्कीच डॉक्टर सिंगल सर, आजची तरुण पिढी खूप ड्रग्जकडे आकर्षित झालेली दिसते आहे, यामागे काय कारण असू शकतं आपण काय सांगू इच्छिता?
0: याच्याबद्दल मी भरपूर विचार केला आणि त्याच्यात मला स्वतःला असं वाटतंय की आज जे आहे युवा पिढी त्याला असं वाटतंय की मला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे. त्याशिवाय जे सध्या एक न्यूक्लिअर फॅमिलीचा जे कॉन्सेप्ट आहे त्याच्यात जे आहे ना मुलांशी संभाषण मुलांची ऍक्टिव्हिटीजवर कंट्रोल हे कुठेतरी मला असं वाटतंय की कमी झालेलं आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे एक दुसरेबद्दल विचार करत होते हे सगळं होता तर तो कमी झालेला आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आजकाल जे मुले आहेत तर कुठे जातात लहान वयात ते दारू

0: ची व्यसन करतात, सिगरेट स्मोकिंग करतात, सिगरेटच्या नंतर ते काहीतरी त्याच्यात भांग वगैरे टाकतात किंवा गांजा टाकतात, त्याच्यानंतर मग दुसरा ड्रग्स घेणे सुरुवात करतात, मग त्याच्यानंतर इंजेक्शन्स वगैरे घेतात. म्हणजे त्यांनी टाकला तर एकदम किक मिळाली पाहिजे असं त्यांना वाटतं आहे, परंतु हे चुकीची गोष्ट आहे. म्हणजे हे जे आहे ना, तुम्हाला कुठेतरी डिप्रेशनमध्ये घेऊन जात आहे, एन्झायटीमध्ये घेऊन जात आहे, आणि तुमच्या स्वतःवर कंट्रोल कुठेतरी सुटतो आहे हे त्यांना त्यावेळेस लक्षात राहत नाही. तर हे जे आहे की इन्स्टंट रिझल्ट पाहिजे, हे चुकीची जी त्यांची धारणा बनते आहे, तर त्याच्यावर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे याच्या संपूर्ण समाजाने. आता मुलांची ॲक्टिव्हिटीजवर आपण बघितलं पाहिजे, ते शाळामध्ये पण त्याच्यावर काय तो करतोय, वेळेवर येतो आहेत की नाही, त्याची हावभावमध्ये काय बदलाव आलेला आहेत का, सायकोलॉजिकली तो हायपर टेन्शन झालेला, हायपर सेन्सिटिव्ह झालेला आहेत का, त्याची वीकनेस आलेली आहे की त्याच्यात, असंच घरात पण त्यांनी बघितलं पाहिजे. माझं तो असं म्हणणं आहे की आई वडिलांनी त्याचे टॉयलेटपर्यंत जाऊन चेक केला पाहिजे, कुठेतरी तो स्मोकिंग करतो आहेत का, त्याच्यात काहीतरी सापडतो आहे का डस्टबिनमध्ये, किंवा त्याचे तो जेवण व्यवस्थित करतो आहेत की नाही, त्याचे जो बॅग आहे स्कूलच्या शाळाच्या, तर त्याच्यात त्यांनी काय ठेवलेलं आहे. तर हे गोष्टीवर बघणे सगळ्यांच्या मला असं वाटतंय की रोल आहे. तर हे जर आपण केला तर मला असं वाटतंय की जे त्यांच्या स्वतःवर कंट्रोल सुटतो आहे ते कुठेतरी आपला त्याच्यात इंटरव्हेन्शन गरजेचे आहे.
1: निश्चितच. आणि व्यसनाधीन तर आजची तरुण पिढी होतच चालली आहे, पण मग त्यामुळे गुन्हेगारीच्या पण विश्वात ते अडकत चालले आहे, याविषयी आपण काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे, फार सेन्सिटिव्ह मुद्दा आपण टच केलेला आहे. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की आता जे कुठलेही केसेस असतील, त्याच्यात चोऱ्याची केसेस असतील, मर्डरची असतील, अटेम्प्ट टू मर्डर म्हणतो, ह्या सगळे केसेसमध्ये ज्युवेनाईल्सच्या रोल, जे म्हणजे 16 ते 18 किंवा 18 वर्षापर्यंतचे जे मुले आहे, जनरली या वयात ते सापडतात. त्याशिवाय आम्ही पाहिलं की जसं मी सांगितलं, कुठली पार्टी असली, नाईट आऊट करायची आहे, तर नाईट आऊटमध्ये मग कुठेतरी कोणाच्या घरी जातात, मग काय करतात त्याच्याबद्दल आपल्याला कळत नाही. आणि हे जे आपण एक वेळेस ह्याच्यात पडले, तर आम्ही पाहिलेलं आहे की ते व्यसन अधीन जातात. म्हणजे हे जे मंडळी आहे फार एक्सपोज्ड आहे, आणि याच्या इथे, आणि आम्ही तो असं पण पाहिलेलं आहे काही मुली आणि मुलांना ल्योर करतात याच्यात. सुरुवातीला फ्रीमध्ये देतात, म्हणजे काही पैसे घेत नाही, तुम्ही ट्राय करा असा असा, आणि याच्यात मागे गँग्स पण आहे. त्यांना माहिती आहे एक वेळेस आमचे याच्यात फसले तर त्यांची डिमांड वाढणार आहे, आणि डिमांड म्हणजे त्यांचा बिझनेस वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर काही मुली तो जे अफोर्ड करू शकत नाही, ते चुकीचे मार्गाने म्हणजे प्रॉस्टिट्यूशन पर्यंत ते तिथे अडकून जातात, त्यांना एक्सप्लॉयटेशन होतात त्यांच्या, आणि सगळी दृष्टीने म्हणजे मानसिक, सामाजिक, इकॉनॉमिकली त्यांच्यावर अटॅक होतात, आणि ते फार सिरियस इश्यू आहेत.
1: डॉक्टर रवींद्र सिंगल सर, मग या युवा पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी आपण जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आम्हाला सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
0: माझी सगळ्यांना अशी विनंती राहील की आपण सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे. आणि हे जे लढाई आहे नुसतं पोलिसांच्या नाही आहे, हे आपली फॅमिलीपासून, परिवारापासून सुरू होतो, शाळापर्यंत जातो, आणि मग समाजाचे ते अंग बनतात, म्हणजे आपली जे मंडळी पूर्ण, जे युवा मंडळी असो कोणी असो, ते समाजापर्यंत जातात. मग हे सगळे एक दुसऱ्याशी निगडीत आहे, आणि पोलीस जे आहे त्याचा रोल फार महत्वपूर्ण आहे, की त्यांच्याकडे जर माहिती कुठली आली तर जी माहिती आमच्याकडे आलेली आहे, कोणी दिलेली आहे, ते गुप्त ठेवणे, सपोर्ट करणे, आणि ते पॅरलली इंटेलिजन्स काढणे की असा होतोय, कुठे होतोय, हे सगळी गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. तो आमचं काम आहे, महानगरपालिकाचं काम आहे, तसेच समाजाचं एक मोठं याच्यात काम आहे. एक माझा एक याच्यात एक पॉझिटिव्हिटी दिसतोय की ह्या ऑपरेशन थंडरमुळे मला असं दिसतंय की आपण जर सगळ्यांनी, आपण सगळे सोबत राहिले तर त्याच्या आपण मात करू शकतोय, आणि आपण जिंकू शकतोय, आणि हे लढा हे सगळ्यांचा आहे, पूर्ण समाजाचा आहे, समाजासाठी आहे. मग समाजानी सगळ्यांनी मिळून याला लढा दिला पाहिजे.
1: नक्कीच. डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला खूप उत्तम असं मार्गदर्शन केलं, यासाठी आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.
0: जय हिंद मॅडम. थँक्यू सो मच.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित रूपकात्मक कार्यक्रम एमडीचा काळ थंडरची ललकार.

0: यात सहभाग होता नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल आणि सारिका पाठक यांचा. सहभागी कलावंत होते सुरेंद्र पाटील, विजय राठोड आणि सारिका पाठक. सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12:21 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया स्त्री आरोग्याची बावन्नी या कार्यक्रमाचा 26वा भाग. मार्गदर्शन करतील डॉक्टर वैजयंती पटवर्धन वनिता मंडळमध्ये. त्यानंतर ऐकूया अवली आकाशाची सावली या मालिकेचा 9वा भाग. सहभाग प्रसाद कुलकर्णी आणि अनुराधा म्हात्रे. आणि त्यानंतर संस्कृतीच्या पाऊलखुणा या अंतर्गत प्राचीन भारतीय शास्त्रसंपदा या अंतर्गत आयुर्वेद याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर नीलिमा थत्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 2वा भाग. सूत्रसंचालन प्राची परांजपे आणि सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण स्त्री आरोग्याची बाबांनी मार्गदर्शक डॉक्टर वैजयंती पटवर्धन तसंच अवली आकाशाची सावली या मालिकेचा 9वा भाग लेखिका अनुराधा म्हात्रे सहभाग अनुराधा म्हात्रे आणि प्रसाद कुलकर्णी याशिवाय संस्कृतीच्या पाऊलखुणा या मालिकेचा 87वा भाग यामध्ये प्राचीन भारतीय शास्त्रसंपदा अंतर्गत आयुर्वेद या विषयावर भारतीय विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर निलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रसारित होईल. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया स्त्री आरोग्याची बावन्नी मार्गदर्शक तज्ज्ञ डॉक्टर वैजयंती पटवर्धन.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक 4-चाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक 2-चाकी वाहन कर्ज योजना. कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
3: नमस्कार मैत्रिणींनो. लैंगिकता हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे. स्त्री आणि पुरुष दोघांच्याही मनामध्ये या विषयाबद्दल उत्सुकता तर प्रचंड असते, पण उघडपणे आणि योग्य ती शास्त्रीय माहिती न मिळाल्याने किंबहुना चोरट्या मार्गांनी आणि अशास्त्रीय पद्धतीने याबद्दलची माहिती घेतली जाते. त्याचे परिणाम म्हणजे जास्त वेळेला दुष्परिणाम शारीरिक आणि मानसिक तसंच सामाजिक आरोग्यावरती पण दिसून येतात. लैंगिकतेचा संबंध हा थेट प्रजोत्पादनाशीही असल्यामुळे त्यामध्येही अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात आणि म्हणूनच या विषयाची शास्त्रीय माहिती प्रत्येकाला असणं ही गरजेची आहे. लैंगिक संबंध ही नुसती शारीरिक क्रिया नसते, त्यामध्ये जोडीदारांचं मनोमिलन हे खूप महत्त्वाचं असतं आणि लैंगिक क्रिया म्हणूनच दोघांसाठीही पूर्ण समाधानी होण्यासाठी आणि त्यातील आनंद अनुभवण्यासाठी मानसिक आणि भावनिक पातळीवर एकरूप होण्यासाठी महत्त्वाची असते. असा एक गैरसमज आहे की कामतृप्तीचा आनंद हा वीर्यपतनामुळे मिळतो. शास्त्रीयदृष्ट्या तसं नसतं. शिवाय स्त्रियांमध्ये तर कामतृप्तीचा क्षण ज्याला ऑर्गॅझम म्हटलं जातं तो प्रत्येक वेळी अनुभवता येईलच असं नसतं, पण तरीही लैंगिक क्रिया मात्र घडू शकते. एकमेकांना समजून घेणं आपल्या

जोडीदाराची इच्छा, अनिच्छा, आवड निवड या सगळ्या गोष्टींना महत्त्व देणं हे खूप गरजेचं असतं. गर्भनिरोधकाचा वापर करणं हे सुद्धा लैंगिक क्रीडा आनंददायी करण्यासाठी किंवा पूर्ण एन्जॉय करण्यासाठी महत्त्वाची असते. त्यामुळेच अनावश्यक गर्भधारणा टाळून हा आनंद पण आपल्याला उपभोगता येतो. लैंगिक संबंधामध्ये प्रामाणिकता असेल तर अनेक प्रकारचे लिंग संसर्गिक धोकेसुद्धा टाळता येतात. अनेक व्यक्तींशी लैंगिक संबंध येण्यामुळे अनेक प्रकारचे लिंग सांसर्गिक आजार होऊ शकतात आणि म्हणूनच निरोधसारख्या साधनांचा वापर हा खूप महत्त्वाचा. पूर्वीच्या काळामध्ये तर लैंगिक संबंध अधिकृतपणे ठेवता यावे यासाठीच विवाह संस्था त्याची निर्मिती झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आपल्या समाजामध्ये लैंगिक संबंध विवाहानंतर आणि विवाह झालेल्या जोडप्यांमध्ये असावे असा पारंपरिक प्रघात आहे, पण हल्लीच्या काळात मात्र या संकल्पना बदलत आहेत. अनेक सर्वेक्षणामध्ये असं दिसलंय की विवाह

0: तर ते वावगं ठरणार नाही. आपल्या समाजामध्ये लैंगिक संबंध विवाहानंतर आणि विवाह झालेल्या जोडप्यांमध्ये असावे असा पारंपरिक प्रघात आहे. पण हल्लीच्या काळात मात्र या संकल्पना बदलत आहेत. अनेक सर्वेक्षणामध्ये असं दिसलंय की विवाह पूर्व लैंगिक संबंधाचं प्रमाण हे 70 ते 80% इतकं जास्ती आहे. शिक्षण, नोकरी, घरापासून दूर राहणं हे क्रमप्राप्त असल्यामुळे अनेक स्त्री पुरुष एकत्र काम करत आहेत. या सहवासामुळे असे संबंधही अपरिहार्य काही वेळेला असू शकतात. स्त्री पुरुषातलं नैसर्गिक आकर्षण, त्याचबरोबर अपरिहार्यता आणि संधी यामुळे सुद्धा विवाह बाह्य संबंधांचं प्रमाण खूप वाढलं आहे. अर्थातच त्याला समाज मान्यता अजूनही पुरेशी नाही, त्यामुळे त्यामध्ये चोरटेपणा असतो आणि त्यातूनच धोकेही उद्भवतात. वैवाहिक जीवनावरतीही त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आपल्याकडे अनेक प्रकारचे कायदे आहेत. लिव्ह इन सारखे कायदेही आता कायद्याने त्याला मान्यता मिळत आहे, पण समाजाने मात्र ते पूर्णपणे स्वीकारलेलं नाही आहे. आणि म्हणूनच योग्य त्या परिस्थितीत गरज असेल तर समुपदेशकाचा सल्ला घेऊन आपल्या लैंगिकतेच्या समस्या प्रसंगी कायदेशीर गोष्टी याविषयी सुद्धा आपली जागरूकता असणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. लैंगिकतेबद्दल पोर्न किंवा अन्य विकृत माहितीच्या आधारे आपल्या जोडीदाराकडनं फाजील अपेक्षा ठेवू नका. आपली क्षमता, आपल्या भावना यांना जास्ती महत्त्व द्या. लैंगिक क्रियेमध्ये एकसुरीपणा टाळण्यासाठी वयाच्या कुठल्याही टप्प्यावर शास्त्रीय माहिती घेऊन आपल्या जोडीदाराशी मोकळेपणाने चर्चा करा, एकमेकांवर विश्वास ठेवा आणि दोघांचं जीवन आनंददायी करा. भेटूया लवकरच पुढच्या भागात याविषयी अधिक जाणून घ्यायला.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: आताच आपण स्त्री आरोग्याची 52 हा कार्यक्रम ऐकला. मार्गदर्शक तज्ज्ञ होत्या डॉक्टर वैजयंती पटवर्धन. कार्यक्रमात आता ऐकूया देवकी पंडित यांच्या स्वरातील गीतानं.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत अवली आकाशाची सावली या मालिकेचा 9वा भाग. लेखन केलंय अनुराधा म्हात्रे यांनी, सहभाग अनुराधा म्हात्रे आणि प्रसाद कुलकर्णी यांचा.

0: तुकाराम महाराजांच्या घरात विश्वंभर बाबा नावाच्या पूर्वजापासून पांडुरंगाची भक्ती चालत आली होती. विश्वंभर बाबांचे पुत्र हरी आणि मुकुंद धारातीर्थी पडले. मुकुंदाची पत्नी सती गेली, मात्र हरीची पत्नी गर्भार असल्यामुळे सती गेली नाही. त्यामुळे जगद्गुरु तुकोबा रायांचा वंश चालू राहिला.
1: देहूच्या आंबिले मोऱ्यांच्या घराण्यात गावची महाजनकी आणि विठ्ठलाची भक्ती परंपरागत चालत आली होती. महाजनकीची मिरासदारी सांभाळण्यात महाराज फारसे यशस्वी झाले नाहीत, पण पांडुरंगाच्या भक्तीची मिरास मात्र त्यांनी उत्तम रीतीने सांभाळली.

0: गादी मिळते. परमार्थात मात्र तसं होत नाही. परमार्थ वारस हक्काने मिळत नाही. हां, त्याबाबतचे संस्कार मात्र जरूर मिळतात, पण पुढली उंची स्वबळावरच गाठावी लागते. महाराज मला नेहमी सांगायचे,
1: अगं आपला उद्धार आपणच करायचा असतो बरं, असं गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय. तुम्ही प्रयत्न केलेत तर भगवंत तुम्हाला जरूर मदत करतात, पण प्रयत्न मात्र तुमचे तुम्हालाच करायला हवेत. अगदी राजा जरी आजारी पडला तरी औषधं त्याच्या सेवकांनी घेऊन चालत नाही ना. पांडुरंग पांडुरंग, त्याला ते स्वतःच घ्यावं लागतं. सेवक फार तर औषध आणून देऊ शकतो. म्हणून मी तुला सांगतो आवले, तू सुद्धा स्वतः परमार्थासाठी प्रयत्न कर, त्यातच आपलं अंतिम हित आहे. पांडुरंग पांडुरंग.
0: काही नको मला तुमचं परमार्थ, तुम्ही करताय ना तेवढा पुरे. भाकऱ्या थापायला जोंधळे आणून द्यायला काय तुमचा तो काळ्या येणार आहे, असं मी रागाने म्हणायची. महाराजांना घराण्याकडून विठ्ठल भक्तीचे संस्कार मिळाले, इमारतीचा पाया म्हणून त्याचा नक्कीच उपयोग झाला, पण पुढची इमारत मात्र महाराजांनी स्वतः उभी केली. हे थोर पण त्यांनी प्रयत्नांनी मिळवलं. त्यामागे त्यांची साधना, वैराग्य, देवाबद्दलची तळमळ हे सगळं होतं. महाराजांनी हा सगळा प्रवास त्यांच्या अभंगातून लिहून ठेवलेला आहे. बालपणापासूनच त्यांच्या या प्रवासाची सुरुवात झाली होती. मायबापाच्या माघारी घरच्या रावळातील पूजा नित्यनेमाने ते मनोभावे करायचे. एकादशीला कीर्तनाचा परिपाठ होता. महाराजांच्या भक्तीचं त्यावेळी सगळ्यांना फार कौतुक वाटायचं. पण महाराज काही वेगळंच सांगतात.
1: आरंभी कीर्तन करी एकादशी, नभते अभ्यासी चित्त आधी, काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करोनिया. पांडुरंगा, अरे लहानपणापासून मनात देवभक्ती होती, घराण्यात काही परंपरा होत्या, त्यामुळे या सर्व गोष्टी मी मोठ्या प्रेमाने करायचो, पण सखोल अभ्यास करण्याकडे माझा फारसा कल नव्हता. तुझी भक्ती म्हणजे केवळ देवपूजा नव्हे, तर त्याच्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेतला पाहिजे, हे मर्म मला नंतर कळलं. पांडुरंग पांडुरंग.
0: अभ्यासाकडे माझा फारसा कल नव्हता, असं महाराज प्रामाणिकपणे कबूल करतात. म्हणजे बघा, हं, माणसं दुसऱ्यातले दोष शोधतात, आमचे बुवा मात्र सतत स्वतःमधले दोष शोधायचे, अगदी नसलेले सुद्धा. आणि हो, चुकून तिळा एवढा जरी दोष दिसला तरी लगेच त्याची कबुली देऊन टाकायचे. यालाच साधूपण म्हणतात का?

0: नंतर मात्र एकामागून एक संकट येऊ लागल्यावर संसारातलं त्यांचं मनच विटलं. ते मनोभावे परमार्थाला लागले. म्हणायचे,
1: हे जीवनच दुःखमय आहे. पुन्हा पुन्हा जन्माला येऊन आपण तोच रडीचा डाव खेळतोय हे मला कळून चुकलंय. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोसी. विठोबाला शरण जाऊन संतांचं चरण धरलं, त्यांनी दाखवलेल्या मार्गांनी पावलं टाकायला लागलो. संतांचे सेविले तीर्थ पायवणी, लाज नाही मनी येऊ दिली, ठाकला तो काही केला उपकार, केले हे शरीर

0: कष्ट बनी।
1: महाराज संतांच्या वचनांना तीर्थ मानित, त्यांनी संतांच्या वचनाचा मनापासून अभ्यास केला, ज्ञानेश्वर माऊलींच्या सर्व ग्रंथाचाही अभ्यास केला, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, कबीर महाराजांची वचनं, नामदेव महाराजांचे अभंग हे सुद्धा त्यांच्या अभ्यासाचे विषय होते। मी तर हे रोज बघतच होते, पण माझ्यासारख्या अडाणी बाईला काय कळतंय हो असं वाटेल कदाचित, म्हणून सांगते। बुवांचे शिष्य आणि भक्त असलेल्या महिपती बाबांनीही याची साक्ष दिली आहे। महाराजांनी नुसता अभ्यास केला नाही तर त्यातला उपदेश त्यांच्या रोजच्या वागण्यात दिसून येत होता। संधी मिळताच परोपकार करणं हा त्यांचा धर्मच झाला होता। त्यासाठी त्यांनी कोणतीही लाज बाळगली नाही की कष्टांची पर्वा केली नाही। कोणतंही काम ते हलकं समजत नसत। महाराज स्वतःचे शरीर कष्टवून लोकांची कामं करत। कोणी डोक्यावर मोळी घेऊन जाताना दिसला तर त्याचं ओझं आपण घ्यावं, यात्रेकरूचे पाय चेपावेत अशी अनेक कामं ते करत। लोकांना दया क्षमा करुणेचा उपदेश करत आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतः त्याप्रमाणे वागत। घरात हलाखीची परिस्थिती असल्यामुळे मी नेहमीच कुरकुर करायचे, महाराज मला समजवायचे।
0: आवले, अगं देव जे करेल त्यामध्ये समाधान मानावं। मी पूर्वीसारखा सुखात राहिलो असतो तर देवाची मला आठवणच झाली नसती, म्हणून मला वाटतं बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन सवसार।
1: तसही असेल कदाचित, पण मला मात्र फार राग यायचा बुवांच्या या वागण्याचा। बुवांचा स्वभाव हा असा भोळा भापडा, मी कणखर राहिले नसते तर त्यांच्या आणि मुलांच्या तोंडात दोन घास तरी पडले असते का हो। मी संसारात गुंतले होते आणि महाराज त्या काळ्यात।
0: अन्न पाणी धनद्रव्य नारायण, अन्न पाणी धनद्रव्य नारायण, विठ्ठला वाचून बोलू नये, विठ्ठला वाचून बोलू नये, पांडुरंग पांडुरंग।

0: प्रत्येक गोष्टीत त्यांना विठ्ठलच दिसत होता. विठ्ठला वाचून इतर कशावरही बोलायची त्यांची इच्छाच नव्हती. इतकंच काय,
1: न मिळो खावया न वाढो संतान, न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो,
0: अशी त्यांची टोकाची अवस्था झाली होती. त्या काळ्याच्या प्रेमाचं त्यांना जणू खुळच लागलं होतं. ते विठ्ठलाला म्हणायचे,
1: माझ्यासाठी सर्व दिशा ओस झाल्या आहेत रे. तुझ्या वाचून अन्य कोणी जीवलग नाही. तुझ्या भेटीची फार वाट पाहतोय रे पांडुरंगा. विठ्ठला, तुझ्या भेटीची वाट पाहतोय.
0: त्या काळ्याच्या ओढीने असे अगदी व्याकुळ व्याकुळ व्हायचे आहे.

बाळाचे जीवन माता जाणे भूकतान, तूच माझी माऊली आहेस विठ्ठला, मला काय हवं हे तूच जाणतोस, मला फक्त तुझ्या भेटीची ओढ आहे। आता न राहे उदास जीवाला पायापाशी,

0: मातेपासून दुरावलेलं लहान मूल कसं वेडपिसं होतं, तशी महाराजांची अवस्था झाली होती. एक अगदी पोटातली गोष्ट सांगू का? हसू नका. एक बाई म्हणून मला वाटायचं की बुवांनी माझ्यापाशी मुलांपाशी राहावं, आमच्याकडे लक्ष द्यावं, पण त्यांचं सगळं चित्त त्या काळ्यापाशी. म्हणून तर मी त्या काळ्याचा राग करायला लागले. मी बुवांवर रागवायचे, तसे बुवाही कधी कधी त्या काळ्याला खोचून बोलायचे बर का.
1: पांडुरंगा, कोठे गुंतलासी कोणाच्या धावया, कोठे गुंतलासी कोणाच्या धावया, आली देवराया निद्रा तुझ. कोठे गुंतलासी भक्ती प्रेम सुखे, न सुटती मुखे गोपिकांची. विठ्ठला, अरे कुठे गुंतलायस? कोण तुझा धावा करतय म्हणून तू तिकडे गेलायस का? तुला तुला निद्रा आलीये? आता माझा अंत पाहू नकोस रे.

0: आवली आकाशाची सावली,
1: मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, आत्ताच आपण अवली आकाशाची सावली मालिकेचा 9वा भाग ऐकला. सहभाग होता अनुराधा म्हात्रे आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. लेखन केलं होतं अनुराधा म्हात्रे यांनी. कार्यक्रमात आपण पुढे जाऊया आणि आता आपण ऐकणार आहोत संस्कृतीच्या पाऊल खुणा अंतर्गत प्राचीन भारतीय शास्त्रसंपदा या अंतर्गत आयुर्वेद या विषयावर भारतीय विद्यातज्ञ डॉ अंबरीश खरे यांची डॉ नीलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा दुसरा भाग आज आम्ही प्रसारित करीत आहोत.

0: नमस्कार. आपल्या सर्वांच्या आरोग्याशी आणि पर्यायाने आयुष्याशी निगडीत अशा आयुर्वेदासंबंधी आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती घेत आहोत. आयुर्वेद आणि संस्कृत तज्ज्ञ डॉक्टर अंबरीश खरे आपल्याबरोबर आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. मागच्या भागात त्यांनी आपल्याला आचार्य चरक, सुश्रुत आणि वाग्भट या त्रिमूर्तीची ओळख करून दिली आणि चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग संग्रह या बृहत्त्रयीची प्राथमिक माहितीही सांगितली. आज आपण त्यांच्याकडून याच संदर्भात अधिक विस्तृत माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर खरे.
1: नमस्कार
0: डॉक्टर. तुम्ही आम्हाला आयुर्वेदाचा आत्तापर्यंत आलेला प्रवाह म्हणजे अगदी थेट स्वर्गस्थ देवांकडून मिळालेली ही ज्ञानगंगा आणि विविध काळातून तिला मिळालेली वळणं आणि तिचा प्रवास याविषयी थोडी माहिती मागच्या भागात सांगितली, तर आज चरक संहिता आणि सुश्रुत संहिता यांच्या संदर्भात अधिक विस्तृतपणे जाणून घ्यायला आवडेल.
1: निश्चित.
0: तर ही जी चरक संहिता, तिची रचना कशी झाली, म्हणजे त्याच्यात कोणकोणते विषय अंतर्भूत होते आणि त्याचा क्रम काही विशिष्ट ठेवला होता का, कोणते विषय होते?
1: आपण बघितलं तसं मुळामध्ये एक अग्निवेश तंत्र किंवा आग्निवेश तंत्र नावाचा ग्रंथ प्राचीन काळी उपलब्ध होता, ज्याच्यावर संस्कार करून एक नवीन संहिता ही चरक नावाच्या आचार्यांनी ही तयार केली, जी आज आपल्याला चरक संहिता या नावाने उपलब्ध आहे. ही जी संहिता आहे ह्याच्यामध्ये जे छोटे भाग पाडलेले आहेत त्याच्यासाठी स्थान असा शब्द वापरला जातो. अशी एकंदर 8 स्थानं आपल्याला चरक संहितेमध्ये दिसतात आणि त्या प्रत्येक स्थानांमध्ये छोटे छोटे अध्याय आहेत, ज्या अध्यायांमध्ये त्या त्या स्थानाशी संबंधित असलेला जो विषय आहे तो सांगितलेला आहे. साधारणपणे आपल्याला असं दिसतं की सूत्ररूपाने आख्या संहितेमध्ये काय सांगितलं जाणार आहे याचा परिचय ग्रंथकर्ता सुरुवातीला करून देतो. त्यामुळे पहिलं स्थान जे असतं ते सूत्रस्थान नावाचं असतं, ज्याच्यामध्ये आयुर्वेदाची महत्वाची तत्व, त्याच्यातले महत्वाचे सिद्धांत, काही त्या संबंधातले विचार असतील तर ते ग्रंथकार मांडतो आणि त्याचबरोबर पुढच्या स्थानांमध्ये नेमकं काय येणार आहे किंवा त्या एकंदर ग्रंथाचा प्रवास कसा होणार आहे, त्याच्यातली कुठली कुठली माहिती आपल्याला काय क्रमाने बघायची आहे याचाही एक आराखडा तो त्या ठिकाणी सांगत असतो. म्हणजे एक प्रकारे अनुक्रमणिका ज्याला म्हणता येईल असाही काही भाग हा या सुरुवातीच्या

0: सूत्रस्थानामध्ये सापडतो. त्यामुळे एक प्रकारे तात्विक किंवा वैचारिक बैठक आयुर्वेदाची पक्की होण्यासाठी सूत्रस्थानाचा अभ्यास हा साधारणपणे केला जातो. आणि चरक संहितेचं वैशिष्ट्य असं आहे की अशी स्थानं इतरही, म्हणजे सुश्रुत संहिता आहे किंवा अष्टांग संग्रह, हृदय यासारखे ग्रंथ आहेत, त्यांच्याही सुरुवातीला सूत्रस्थानं आहेतच, पण चरक सूत्रस्थान जे आहे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. कारण ते सगळ्यात पहिलं, मी तुम्हाला म्हटलं तसं, आयुर्वेदाचा सगळ्यात प्राचीन उपलब्ध ग्रंथ आहे, त्यामुळे त्या दृष्टीने त्याचं एक वेगळं महत्व आहे. मग पुढे जाऊन एकदा त्या ग्रंथाचा परिचय करून घेतला की पुढे निदान स्थान नावाचा दुसरा भाग येतो, ज्याच्यामध्ये रोग कोणते असतात, त्यांची उत्पत्ती कशी होते, त्याची काय लक्षणं आपल्याला रुग्णाच्या शरीरात पाहायला मिळतात, आणि त्याचं तुम्ही नेमकं निश्चिती करून रोगनिदान कसं करायचं, हा जो भाग आहे तो निदान स्थान, म्हणजे नावातच त्याच्या निदान हा शब्द आलेला आहे. रोगनिदान, डायग्नोसिस हे करण्यासाठी मदत करणारं अशा पद्धतीचं हे स्थान आहे. त्याच्यानंतर विमानस्थान नावाचा पुढचा अध्याय येतो, ज्याच्यामध्ये ह्याच रोगांची काही विशेष अशी माहिती त्या ठिकाणी सांगितलेली असते किंवा त्यातल्या अवस्था कोणत्या आहेत, काय आहेत, या संबंधीचं वर्णन हे सांगितलेलं असतं. ह्याच्यानंतर शरीरस्थान येतं. शरीर या शब्दातच शरीर म्हणजे आपला देह हा अपेक्षित आहे, आणि साधारणपणे जर तुम्हाला देहावर चिकित्सा करायची आहे, कारण वैद्याला देहाची माहिती असणं अपेक्षित आहे, तर तो देह नेमका कसा बनतो, त्याच्यामध्ये असणारे अवयव कोणते कोणते, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, ते अवयव नेमकं काय काम करतात, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती ही वैद्याला असणं अपेक्षित आहे. आणि ती शरीराची सर्व प्रकारची माहिती ही आपल्याला शरीरस्थानामध्ये सापडलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की शरीराची निर्मिती कशी होते, म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा एक प्रकारे आध्यात्मिक, ज्याला म्हणता येईल असाही विचार, की पंचमहाभूत आणि आत्मा यांच्या संयोगातून शरीराची निर्मिती होणं वगैरे असाही भाग आहे. आणि त्याचबरोबर गर्भावस्थेमध्ये शरीराचे कसे कसे अवयव उत्पन्न होतात, तिथून जन्म झाल्यावर पुढे त्या शरीराची वाटचाल कशी होते, अशा प्रकारचा जो थोडासा लहान वयाशी किंवा गर्भावस्थेशी स्त्रीच्या संबंधित असलेला भाग आहे, त्याचंही काही वर्णन हे आपल्याला शरीरस्थानामध्ये सापडतं.
1: मग निदानस्थान तुम्ही उल्लेख केला, त्याच्यात विविध रोगांची माहिती किंवा लक्षणं आणि हे दिले, तर ते म्हणजे रोगाची परीक्षा कशी करायची?
0: हो, त्याचीही माहिती आपल्याला सापडते. साधारणपणे आपल्याला एक आयुर्वेदाशी संबंधित म्हणून ही माहिती मुद्दाम मी सांगतो की नाडीशास्त्र हा एक प्रकार आपल्याकडे आहे की रुग्णाची नाडी बघून अनेकदा वैद्य त्याचं निदान सांगतात की त्या रुग्णाला नेमका काय रोग झालेला आहे किंवा त्याची परिस्थिती कशी आहे. तर अशा प्रकारे नाडीचं वर्णन हे एक आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की ह्या प्राचीन संहितांमध्ये तितकं सापडत नाही.
1: बर,
0: म्हणजे चरक संहिता किंवा सुश्रुत संहिता यांच्यामध्ये अशा पद्धतीचं वर्णन नाही. नाडीचा एका प्रकारे विचार ते लोक करत असतील, पण फक्त नाडीवर आधारित असं रोगनिदानशास्त्र नव्हतं. त्याच्या उलट आपल्याला या प्राचीन ग्रंथांमध्ये दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न असं तीन गोष्टी सांगितलेल्या असतात. म्हणजे रुग्णाचं दर्शन, की त्याचा अपिअरन्स कसा आहे, तो दिसतोय कसा, त्याच्यानंतर समजा तो चालत तुमच्या खोलीमध्ये आला तर त्याच्या चालतानाची त्याची ढब काय आहे, किंवा तो नीट चालू शकतोय का, बसताना त्याचं पोश्चर कसं आहे, अशा प्रकारचा विचार हा एक प्रकारे त्याचं शारीरिक अवस्था किंवा त्याचं स्वास्थ्य कितपत कसं आहे हे तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यानंतर स्पर्श करून, आता स्पर्शामध्ये नाडी तर येतेच, पण त्याबरोबरच ते उष्ण किंवा थंड काही लागतंय का, त्याची त्वचा मृदू आहे का, कठोर आहे, सुरकुतलेली आहे, भेगा पडलेली आहे, अशा पद्धतीचा काहीतरी एक अधिकचा ज्ञानाचा भाग हा पण वैद्याला त्या स्पर्शातून प्राप्त होत असतो, तोही त्याने बघणं अपेक्षित असतं. आणि पुढे जाऊन प्रश्न की प्रत्यक्ष तुम्हाला काय होतंय, अमुक ठिकाणी दुखतंय का, किंवा या पद्धतीने तुम्ही अमुक एक गोष्ट करू शकता का, जर आपण अशी विचारणा केली तर त्याचं उत्तर काहीतरी रुग्णाकडून मिळतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून मग त्याच्या रोगाविषयीचं जे काही निदान आहे ते वैद्याने करावं अशी अपेक्षा आयुर्वेदामध्ये इथे ठेवलेली दिसते. पण नंतरच्या काळामध्ये मात्र हळूहळू कदाचित नाडीशास्त्र प्रगत होत गेलं असावं, आणि त्याचे काही स्वतंत्र नाडीज्ञान तरंगिणीसारखे ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये नाडीचं सविस्तर वर्णन येतं किंवा ती कशाप्रकारे चालली आहे, त्याच्यावर रोगाचा अंदाज कसा घेता येईल याचं विवेचन आपल्याला सापडतं. पण ह्या प्राचीन संहितांमध्ये मात्र त्याविषयी फार माहिती आपल्याला मिळत नाही.
1: मग पुढचे जे काही विभाग आहेत संहितेचे, त्यात मग उपचार योजना म्हणजे किंवा औषधींची माहिती असं काही येतं का?
0: अगदी बरोबर. शरीरस्थानापर्यंतची माहिती आपण पाहिली होती, त्याच पद्धतीने इंद्रियस्थान नावाचा पण एक विभाग हा चरक संहितेमध्ये असतो, ज्याच्यामध्ये इंद्रियांद्वारे प्राप्त होणारं ज्ञान हा आपल्याला अपेक्षित असलेला भाग आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं दृश्य असेल,

0: श्रवण म्हणजे ऐकू येणाऱ्या गोष्टी असतील, रंगरूप कळत असेल, तर ह्या सगळ्यामुळेही रोगनिदानाला मदत होते. किंवा काही विशेष गोष्टी, त्या रोगाची अवस्था कोणती आहे, ती गंभीर आहे का सौम्य आहे, अशा प्रकारचा काही बोध हा इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानावर आपण करू शकतो. त्याची थोडीशी चर्चाही या ठिकाणी केलेली असते. आणि एकदा हे रोगनिदान पक्कं झालं की अर्थातच आपल्याला चिकित्सा द्यावी लागते, काहीतरी ट्रीटमेंट, उपचार हे त्या रुग्णावर करावे लागतात. त्यासंबंधीचं वर्णन हे त्याच्या पुढच्या चिकित्सा स्थान नावाच्या भागामध्ये येतं. चरक संहितेचं वैशिष्ट्य असं आहे की एका श्लोकामध्ये चरकस्तू चिकित्सिते असं म्हटलेलं आहे, म्हणजे चिकित्सा उत्तम कशी करावी याची सविस्तर माहिती या सगळ्या संहितांपैकी कशात असेल तर ती चरक संहितेत आहे, किंवा तो त्यातला सर्वोत्कृष्ट भाग आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा चिकित्सा स्थानाचं एक महात्म्य आहे. दुसरी गोष्ट अशी की काही रोग त्याच्यात इतर काही विकार आले किंवा काही नवीन लक्षणं आली, त्याच्यामुळे काही गुंतागुंत झाली, तर त्याची मग उपचारात काय फरक पडायला पाहिजे किंवा काय करावं लागेल, अशा पद्धतीची चर्चा सुद्धा चिकित्सा स्थानामध्ये ही केलेली दिसते. अर्थातच चिकित्सा द्यायची म्हटलं की काहीतरी तुम्हाला औषधी योजना करावी लागते, त्याची माहिती त्याच्यापुढे कल्पस्थान नावाचा भाग असतो, ज्याच्यामध्ये कल्प या शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट निर्माण करणं, या ठिकाणी औषध निर्मितीशी त्याचा संबंध आहे. आयुर्वेदामध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पतींचे गुणधर्म, त्याच्यापासून औषधं जी बनवायची आहेत ती कोणती कोणती असतात, कशी बनतात, याची माहिती ही आपल्याला मिळते. आणि सिद्धिस्थान नावाचा भाग असतो की ज्याच्यामध्ये काही विशेष विधी, जसं पंचकर्म हा एक आयुर्वेदातला महत्वाचा भाग आहे, त्याची माहिती. आणि एकंदर आता हे शेवटचं स्थान असल्यामुळे उपसंहाराच्या दृष्टीने जे महत्वाचे काही राहिलेले विषय आहेत, चरक संहितेचा शेवट आहे हा, तर त्याचं वर्णन हे थोडंसं आपल्याला या शेवटी संहितेमध्ये केलेलं दिसतं.
1: या सगळ्या उपचार पद्धतीमध्ये प्रामुख्याने वनस्पतीचा, म्हणजे निसर्गतः जे घटक मिळतात त्यांचा वापर होत होता, पण मग त्याचं काही बनवण्याची प्रक्रिया याविषयी काही त्यात दिलेलं आहे का, की म्हणजे एखादा वाटायचा आहे किंवा लेप कसा बनवायचा आहे?
0: बरोबर, अशा पद्धतीची वर्णनं सापडतात. साधारणपणे वनस्पती ताज्या स्वरूपामध्ये आणल्या तर त्यांच्यापासून काही औषधं बनवली जायची. त्याच पद्धतीने शुष्क म्हणजे काष्ठौषधी ज्याला म्हणतात, अशा प्रकारे घेऊन त्याचं चूर्ण करणं हा एक प्रकार होता. त्यामुळे चूर्णांचं आपल्याला काही वर्णन मिळतं. आणि ज्या ताज्या ओल्या वनस्पती आपण वापरतो त्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार औषधासाठी वापरले जायचे. त्यातला सगळ्यात पहिला जो आपल्याला सांगितलेला दिसतो तो स्वरस नावाचा प्रकार आहे, की ज्याच्यामध्ये वनस्पती जी आहे ती कुटून क्वचित प्रसंगी थोडं पाणी वापरून त्याचा रस काढायचा, आणि त्या स्वतः आंगचा वनस्पतीचा जो रस आहे तो स्वरस म्हणायचा, आणि तो रुग्णाला प्राशन करण्यासाठी द्यायचा. आता वनस्पतीचा रस म्हणजे नेमका कुठल्या अंगाचा काढायचा, तर त्या वनस्पतीवर जे काही त्यांनी परंपरेने संशोधन केलेलं होतं त्याच्यामधून त्यांना काही विशेष अंग ही जास्त गुणकारी असतात असं लक्षात आलेलं होतं. त्यामुळे एखाद्या वनस्पतीचं ते मूळ वापरायला सांगतील, तर एखाद्याचा खोड वापरा, एखाद्याचं पान वापरा, एखाद्याचं फूल वापरा, अशी वेगवेगळी अंग ही महत्वाची असतात किंवा ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आपल्याला सापडतात. तर ते विशिष्ट अंग किंवा काही वनस्पतींच्या बाबतीत पंचांग म्हणजे ही पाचही अंग घेतलेली चालतात असा उल्लेख मिळतो, तर ती घेऊन मग त्यांचा रस काढणं हा एक भाग त्याच्यामध्ये आहे. त्याच्याहून पुढचा एक जो भाग येतो तो कल्क, म्हणजे एक प्रकारची चटणी आपण म्हणू बारीक वाटलेली, ती थेट चटणी त्याला खायला द्यायची असा एक प्रकार असतो. त्यामुळे स्वरस आणि कल्क हे एक महत्वाचे दोन भाग आहेत. तिसरा अगदी आपल्याला सुपरिचित असलेला क्वाथ, म्हणजे एक प्रकारचा काढा की ज्याच्यामध्ये पाणी उकळून त्याच्यामध्ये उकळताना जर तुम्ही ती वनस्पती घातली असेल तर त्याचा काही भाग महत्वाचा त्या द्रावणामध्ये उतरतो, आणि मग तो काढा ज्यावेळेला तुम्ही प्यायला देता त्यावेळेला अर्थातच त्या वनस्पतीतला तो गुण काढ्यात उतरलेला त्या शरीरात पोचतो रुग्णाच्या, आणि तो आपलं काम जे आहे ते करतो. त्यामुळे काढे करणं हा एक प्रकार हा याच्याशी संबंधित आहे. पण याच्याही पुढे जाऊन आपल्याला अजून दोन प्रकार हे पण बघायला मिळतात, जे फांट आणि हिम या नावाचे आहेत. त्याच्यामध्ये काय असतं तर रात्रभर द्रव्य पाण्यात भिजवून ठेवायचं, म्हणजे इथे डायरेक्ट उकळण्याशी संबंध नाही आहे. त्याचप्रमाणे दुसरा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये त्या द्रव्यावर गरम पाणी ओतायचं आणि ते गार झालं की गाळून घ्यायचं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्वरसापासून जर विचार केला तर स्वरस, कल्क, क्वाथ, हिम आणि फांट या क्रमाने हळूहळू वनस्पतीचा जो मूळ घटक आहे गुणधर्माचा तो कमी कमी होतोय, आणि त्याच्यामुळे त्याची पचन शक्तीच्या दृष्टीने विचार केला तर पुढच्या पुढच्या गोष्टी पचायला सोप्या आहेत. म्हणजे स्वरस हा पचायला सगळ्यात कठीण असतो कारण तो अगदी अर्क भाग घेतो, त्याच्यापेक्षा थोडा कल्क हा पचायला सोपा असतो, त्यामुळे ते गुणधर्माच्या दृष्टीने लघु मानले जातात पुढचे प्रकार. पण अशा प्रकारे ह्या वनस्पतींचे

0: वेगवेगळे कल्प म्हणजे फॉर्म्स बनवून, औषधं बनवून त्यांचा वापर हा चिकित्सेमध्ये केला जायचा. त्याच पद्धतीने हे एका वनस्पतीबद्दल आपण बोलतोय, पण क्वचित प्रसंगी 2, 4, 8 अशा वनस्पती एकत्र करून पण त्याचा उपयोग केला जायचा. तर त्याच्यामुळे आपल्याला एकद्रव्य चिकित्सा म्हणजे एक एक सुटद्रव्य घेऊन त्याच्या सहाय्याने चिकित्सा करणं, किंवा काही विशिष्ट कल्प की ज्याच्यामध्ये काही आधीच विशिष्ट प्रमाणात एकत्र करून मिश्रण करून ठेवलेली असतील ती द्रव्य किंवा ते औषध थेट विशिष्ट प्रमाणामध्ये आपण वापरू शकतो, असे दोन्ही भाग आपल्याला बघायला मिळतात. साधं उदाहरण द्यायचं झालं तर सीतोपलादी चूर्ण हे एक आपल्या रोजच्या वापरातलं खोकल्याशी संबंधित असलेलं औषध म्हणून लोकांना परिचित असतं, ज्याच्यामध्ये ठराविक प्रमाणामध्ये खडीसाखर ही सगळ्यात जास्त असते आणि तिथून पुढे उरलेले कमी कमी प्रमाणात घटक असतात जे एकत्र करून ठेवलेले असतात आणि ते विशिष्ट प्रमाणात तुम्ही वापरलं की तुम्हाला त्याचा काहीतरी उपयोग होतो. तर अशा पद्धतीची काही चूर्ण एकत्र करूनही ती वापरणं हे प्रचलित होतं.
1: आता ही जी मग औषधं बनवली जात होती तर ती स्वतः वैद्य म्हणजे उपचार करणारा स्वतः ती बनवायचा की कोणाकडनं ती बनवून घेतली जात होती म्हणजे मदतनीस होते? म्हणजे आता कसं फार्मास्युटिकल कंपनी असतात तसं त्यावेळी काहीच नव्हतं, तर तेव्हा ती कशी बनवली जात?
0: बरोबर, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. एका अर्थाने बघितलं तर फार्मास्युटिकल कंपनी नव्हत्या, त्यामुळे औषधांचं आपल्याला असं म्हणता येईल की तयार करून ठेवणं आणि मग विक्री करणं किंवा वाटप करणं असा प्रकार हा त्या काळामध्ये नव्हता. उलट ज्याला कस्टमाइज्ड म्हणता येतील अशा पद्धतीची औषधं होती, कारण वैद्याकडे ज्या वेळेला रुग्ण येतो त्यावेळेला तो बघून रुग्ण त्याची शारीरिक परिस्थिती पाहून योग्य प्रमाणामध्ये औषध तयार करून, किंवा जरी औषधांचं मिश्रण ठरलेलं असलं तरी ते अर्धा चमचा द्यायचं का एक चमचा का पाव चमचा हा निर्णय वैद्य घेतो आणि त्या विशिष्ट मात्रेमध्ये ते औषध त्या रुग्णाला दिलं जातं. त्यामुळे अगदी इंडिव्हिज्युअली कस्टमाइज्ड म्हणता येतील अशा प्रकारची खरं तर ही औषध योजना होती. पण अर्थातच एक महत्वाचा भाग जो काळाच्या ओघात थोडासा बदललेला मला वाटतो तो हाही आहे की आयुर्वेदाच्या परंपरेमध्ये ही औषधं ज्या वनस्पतींपासून बनवली जातात त्या वनस्पती कधी गोळा करायच्या त्याविषयीचं पण काही शास्त्र आहे की विशिष्ट महिना ऋतू किंवा दिवसाची विशिष्ट वेळ अशी सांगितलेली आहे की त्या वेळेला त्या जंगलामध्ये जाऊन डोंगरावर जाऊन या या ऋतूमध्ये त्या त्या वनस्पती गोळा करून आणा किंवा या तिथीवर या नक्षत्रावर ही वनस्पती गोळा करा असं सांगितलेलं आहे. हे करत असताना कदाचित त्या वनस्पतीमधल्या ज्या काही औषधी गुणधर्मांची गरज त्या वैद्याला वाटती आहे तो रोग बरा होण्यासाठी तो जास्त उत्कर्षाने प्रकर्षाने त्या त्या वेळेला त्या वनस्पतीमध्ये असावा अशी कदाचित कल्पना असेल. पण काळाच्या ओघामध्ये आपल्याला असं झालेलं दिसतं की त्यांची पण आता आपण शेती करतो, मोठ्या प्रमाणावर एक विशिष्ट वनस्पती लावून आपण ती घेतो आणि अर्थातच त्यामुळे ती तयार झाली की तिचं जे काय औषध आहे ते तयार केलं जातं. त्याला विशिष्ट ऋतू किंवा विशिष्ट वेळ असेलच असं नाही, त्याचाही थोडा फरक हा कदाचित या परंपरेमध्ये पडला असेल. आयुर्वेदाशी थेट संबंधित नाही पण जवळची असलेली एक आपल्या परंपरा म्हणजे तिबेटमधली औषधं बनवण्याची परंपरा किंवा तिथलं वैद्यकशास्त्र, तर माझ्या माहितीप्रमाणे तिबेटन लोक आजही त्या विशिष्ट वेळेला हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये, कारण हिमाचल प्रदेशपासून पुढे अनेक यातल्या वनस्पती मिळतात, तर ते त्या त्या ऋतूमध्ये जाऊन आजही त्या वनस्पती गोळा करून आणतात आणि त्याची औषधं ते तयार करतात. तर तो थोडा भाग आता हळूहळू कमी झालाय आपल्या बाबतीत असं मला वाटतं. पण एकंदर नियम त्यातल्या त्यात जो सांगितलेला आहे तो पाळून त्या प्रमाणात वनस्पती घेणं हे मात्र आपण निश्चितच आजही करतो.
1: हे जे सगळं 8 स्थानांचं ज्ञान किंवा हे जे चरकांनी सगळं एकत्र संकलित केलं हे नंतर नंतर गुरु शिष्य परंपरेत पुढच्या पुढच्या शिष्यांना अर्थातच दिलं जात असेल.
0: बरोबर.
1: पण मग त्यासाठी काही एखादी शिक्षण व्यवस्था अस्तित्वात होती का? म्हणजे शिष्यांची निवड केली जात होती का? कारण का कुणीही गुरुकडे आला तर त्याला हे ज्ञान दिलं जात होतं.
0: आपल्याला साधारणपणे या संहितांमध्ये काही महत्वाचे घटक सांगितलेले आहेत की ज्याच्यामध्ये रुग्ण कसा असावा, जो वैद्य आहे तो कसा असावा, परिचारक कसा असावा, त्याच पद्धतीने गुरु आणि शिष्याविषयीचेही काही नियम हे आपल्याला सांगितलेले आहेत. त्याला शिष्योपनय नियम असा एक अध्यायच आपल्याला या संहितांमध्ये सापडतो की ज्याच्यामध्ये शिष्य गुरुकडे आल्यावर त्याच्यात कुठले कुठले गुण आहेत हे पारखून गुरुने घ्यावं, म्हणजे ज्याला काही येत नाही त्यांनी करावं अशा पद्धतीने गुरुगृहे आणून त्या माणसाला सोडलंय आणि मग तो एक वैद्य उत्तम ट्रेन झाला असं होत नाही. त्यामुळे त्याच्यात काही विशिष्ट बुद्धिमत्तेची लक्षणं कशी असली पाहिजेत हे सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने जो करू शकेल विद्या आत्मसात त्यालाच गुरु ही विद्या देत असे. दुसरी गोष्ट अशी की चरक संहितेच्या आधीच्या काळाचा जर आपण विचार केला जिथून ही परंपरा सुरू झाली तर त्यातही आपल्याला वर्णन मिळतं की जे मागे आपण बघितलं की पुनर्वसू आत्रेय नावाचे ऋषी होते तर त्यांच्याकडे जे वेगवेगळे

0: शिष्य शिकायला गेले ज्यांच्यातला एक अग्निवेश होता, त्यांनी आपापली तंत्र लिहिली, म्हणजे गुरुकडून मिळालेलं ज्ञान त्याने एका विशिष्ट पद्धतीने ग्रथित केलं आणि ते तंत्र एका मोठ्या सभेमध्ये आपण म्हणू शकतो सादर केलं जायचं.
1: बर.
0: आणि मग ते सादर केलेलं जे तंत्र आहे ते जर योग्य वाटलं सगळ्या त्या समुदायाला वैद्यांच्या, तर तो त्या परीक्षेत पास झाला असं आपण म्हणू शकतो. मग तो ते तंत्र बाहेर देत असे किंवा त्याचा प्रचार प्रसार करत असे, जसं ते अग्निवेश तंत्र खूप ठिकाणी प्रसृत झालं. अग्निवेशाबरोबर इतरही शिष्य त्या पुनर्वसु आत्रेयांकडे शिकायला होते, पण त्या सगळ्यांचीच तंत्र आहेत असं नाहीये. काहींची तंत्र आहेत पण ती काळाच्या ओघात मागे पडलेली आहेत. यावरून आपल्या लक्षात येतं की जे चांगलं आहे तेच पुढे टिकतं, बाकीची आहेत ती मात्र हळूहळू नष्ट होतात.
1: हे म्हणजे थोडं पदव्युत्तर शिक्षणाच्या वेळेला डिझर्टेशन ज्याला आम्ही म्हणतो, किंवा PhD चा प्रकल्प शोधनिबंध सादर केल्यानंतर ती पदवी मिळत होती.
0: बरोबर,
1: तसं थोडंफार
0: प्रकार होता असं म्हणता येईल.
1: चरक संहितेतला सगळा हा जो भाग आहे तो काळाच्या ओघात तसाच्या तसा आताच्याही आयुर्वेद शिक्षण परंपरेत आला का? त्याच्यात काही काळानुसार बदल, म्हणजे काही आजार बदलले असतील म्हणा, किंवा काही वनस्पती आता मिळत नाहीत म्हणा, असे बदल झाले?
0: अगदी बरोबर. आपण आज शिकताना चरक संहिता आहे तशीच शिकतो, कारण त्याच्यामधले जे महत्वाचे सिद्धांत आहेत किंवा औषध योजना आहे त्याच्यात फार बदल आहे असं नाही, कारण ते मूळ औषधं आज बरीचशी त्यातली जी उपलब्ध आहे ती त्या पद्धतीने आजही काम करताना आपल्याला दिसतात. पण चरकांनी स्वतःच हे नोंदवून ठेवलेलं आहे की काळाच्या ओघामध्ये वेगवेगळे जे विकार असतात ते कधी कधी नष्ट होतात. म्हणजे जुन्या काळात एखाद्या विकाराचं वर्णन आहे पण आज तो विकार अस्तित्वात नाही. आता आधुनिक काळात सुद्धा आपल्याला माहिती आहे की देवीसारखा रोग जो पूर्वी होता
1: नाही,
0: आता तो नष्ट झाला असं आपण म्हणतो. आणि त्याच वेळेला नवीन कितीतरी विकार असे आहेत की जे आधुनिक काळात नव्याने सापडले तर ते त्याच्या आधी होते असं आपण म्हणू शकत नाही. तर वैद्याची हीच महत्वाची गरज असते किंवा वैद्याचं हे खरं चांगलं लक्षण आहे की जो वैद्य अशा प्रकारे जुने विकार नष्ट झालेले पाहतो, नवीन उत्पन्न झालेले पाहतो आणि त्याचं संशोधन करून आपली संहिता अपडेट करतो. आणि अशा पद्धतीची काही अपडेटिंगची कामंही प्राचीन काळी झाली होती. जसा एक उल्लेख आपल्याला मिळतो की चरक संहितेमध्ये असलेल्या काही त्रुटी होत्या किंवा काळाच्या ओघात काही भाग त्यातला नष्ट झाला होता, तो दृढ बल नावाच्या आचार्यांनी पुढे 9व्या 10व्या शतकामध्ये तो पुन्हा संकलित केला किंवा अप टू डेट केला असं आपण म्हणूया. आणि ती चरक संहिता आज आपल्याला उपलब्ध आहे. पण याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की काही प्रमाणामध्ये नवीन संशोधनाची किंवा नवीन विचारांची, म्हणजे सिद्धांत तेच ठेवले तरी पुढचा विचार नवीन करण्याची गरज ही आयुर्वेद शास्त्राला सुद्धा निश्चितच आहे.
1: यातल्या रोगांच्या वर्णनावरून किंवा माहितीवरून असं काही आपल्याला लक्षात येतं का की त्यावेळी सामान्य आजार कुठले जास्त प्रमाणात होते, किंवा जीवघेणे भयंकर की ज्यांनी मृत्यू ओढवत होता, असे कोणते आजार त्या काळी होते?
0: आता असं जर बघायचं झालं तर आपल्याला चरकाच्या चिकित्सा स्थानाकडे वळावं लागेल. साधारणपणे आपल्याला असं दिसतं की त्यातले जे ज्यांची भीती वाटत असे अशा प्रकारचे काही आजार जे होते, ज्याला महागद म्हणजे मोठे विकार असं संबोधलं जायचं. एकच उदाहरण द्यायचं झालं तर ज्वर हा त्यातला एक महत्वाचा घटक आपल्याला दिसतो. की ताप हे खरं तर एक लक्षण आहे, परंतु इतरही अनेक विकारांमध्ये काही कारणाने ताप आल्याचं आपल्याला दिसतं आणि त्याची भयंकर भीती ह्या प्राचीन काळच्या लोकांना वाटत होती. आणि त्याच्यामुळे ज्वर हा एक मोठा आजार मानला गेला होता की ज्याच्यावर कंट्रोल मिळवणं, तो बरा करणं हे तसं कठीण होतं. आणि म्हणून खूप वेगवेगळे उपचार हे ज्वराशी संबंधित असलेले असे आपल्याला या ग्रंथांमध्ये सांगितलेले दिसतात. पण याचबरोबर रक्तपित्त आहे, प्रमेह, प्रमेहाचा एक मधुमेह हा प्रकार आहे पण इतरही अनेक प्रकार प्रमेहाचे आहेत, गुल्म आहे, अशा पद्धतीचे इतरही काही विकार आहेत की जे आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये आपल्याला वर्णन केलेले सापडतात.
1: यातला अजून एक महत्वाचा भाग असा मला एक विचारावा असा वाटतो की त्यावेळी रुग्ण आणि उपचार करणारा वैद्य ह्याचे संबंध कसे होते? म्हणजे आज हा ज्वलंत विषय आहे डॉक्टर पेशंट रिलेशनशिप, पण त्या काळी ते कसे होते आणि उपचारासाठी काही फी आकारली जात होती का?
0: निश्चितपणे काहीतरी फी आकारली जात असणार आहे. आपल्याला संहितांमध्ये अशी अशी फी घ्या असे काही उल्लेख सापडत नाहीत, परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही रुग्णांची, मी तुम्हाला म्हणलं तसं आदर्श काय आहेत, हे जे सांगितलंय तसं उत्तम ज्ञानी असलेला आणि आपापल्या विद्यांमध्ये पारंगत असलेला वैद्य असावा, परिचारकाचा सेवाभाव असणं अपेक्षित आहे, हे जसे गुण सांगितलेले तसं एक गुण जो रुग्णाच्या बाबतीत सांगितलेला दिसतो तो आढ्य असा आहे. याचा अर्थ तो रुग्ण जर धनाढ्य असेल, समृद्धी असलेला असेल, तर त्याचे दोन खरं तर एक आहेत. एकतर तो शुल्क म्हणून जे आहे ते देऊ शकेल, हा एक आपला भाग झाला विनोदाचा म्हणूया. पण त्याचबरोबर काही महत्वाचे

0: उपचार करायची जर वेळ आली, त्याच्यासाठी जी द्रव्य लागणार आहेत ती विकत घेऊन प्रत्यक्ष वापरायची झाली, तर त्याच्यासाठी पैसे त्या रुग्णाकडे असले पाहिजेत. अन्यथा ती औषधं त्याला कुठून मिळणार किंवा ते उपचार कसे करता येणार हा एक प्रश्न असू शकतो. त्यामुळे रुग्ण श्रीमंत असणं हे एक लक्षण ज्या अर्थी सांगितलेलं आहे त्या अर्थी अर्थातच काहीतरी पैशाची गरज ही त्या काळीही असणार आहे आणि त्याच नंतर हे उपचार होत असतील हे तर उघडच आहे.
1: चरक संहितेविषयी खूपच छान रंजक अशी माहिती आपल्याला मिळाली. तर आता सुश्रुत संहितेकडे आपण वळूया. म्हणजे चरक हा मेनली कायचिकित्सा असा भाग होता आणि सुश्रुत संहितेचा भर शल्यतंत्रावर होता, पण त्याची रचना अशीच ह्या संहितेसारखी होती का?
0: हां, काही स्थानं ही समान आहेत. उदाहरणार्थ सूत्रस्थान, निदानस्थान, शारीरस्थान आणि चिकित्सास्थान अशाच पद्धतीची स्थानं ही सुश्रुत संहितेमध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर कल्पस्थान नावाचं जे स्थान आहे तेही आपल्याला सुश्रुत संहितेमध्ये दिसतं. आणि शेवटी उत्तरतंत्र नावाचा एक वेगळा भाग हा सुश्रुत संहितेमध्ये येतो, ज्याच्यामध्ये कान, नाक, डोळे, घसा अशा संबंधीचे म्हणजे जे खरं सांगायचं तर मानेच्या वरचे अवयव आहेत त्यांच्या काही विकारांची चर्चा ही तिथे सविस्तर आपल्याला केलेली दिसते.
1: मी कदाचित त्यांच्या उपचारासाठी शल्यतंत्र लागत असावं म्हणून तो वेगळा विभाग केला.
0: अगदी बरोबर.
1: सुश्रुताचं जेव्हा आपण म्हणतो शल्यतंत्रावर भर होता, तर मग काही हत्यारं किंवा यंत्र असं तयार केली असा काही उल्लेख त्याच्यात आहे?
0: हो, सुश्रुत संहितेमध्ये आपल्याला यंत्र आणि शस्त्र अशा दोन प्रकारच्या हत्यारांची माहितीही मिळते. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर शस्त्र या शब्दाचा अर्थ होतो ज्याला धार आहे, जे कापण्यासाठी तोडण्यासाठी तुम्ही वापरू शकता. उदाहरणार्थ आपलं स्काल्पेल असतं, त्याला करपत्र असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला दिसतो. आणि त्याचबरोबर फारशी धार नसलेली बोथट, ब्लंट असतील की ज्याचा वापर कदाचित जखम थोडी उघडी करण्यासाठी किंवा एखादी सर्जरी चालू आहे तर त्यावेळेला वरचे स्नायू बाजूला करून आत बघण्यासाठी केला जाईल, अशा पद्धतीच्या काही यंत्रांचं वर्णन जसं स्वस्तिक यंत्र, संदंश यंत्र अशा प्रकारचे उल्लेख हे आपल्याला सुश्रुत संहितेमध्ये मिळतात. आणि ज्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की सर्जरी करण्यासाठी आवश्यक असलेली जी सामग्री आहे शस्त्र किंवा यंत्रस्वरूपी त्याचंही त्यांना उत्तम ज्ञान होतं आणि त्याचा वापर ते लोक करत होते.
1: याविषयी आणखी जाणून घ्यायला नक्कीच आवडणार आहे, पण आज आत्ता आपण इथे थांबूया आणि पुढच्या भागात आपण याविषयी आणखी माहिती करून घेऊया. धन्यवाद डॉक्टर खरे.
0: धन्यवाद.
2: आताच आपण संस्कृतीच्या पाऊल खुणा हा कार्यक्रम ऐकला. प्राचीन भारतीय शास्त्रसंपदा या अंतर्गत आयुर्वेद या विषयावर भारतीय विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर निलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीचा आज दुसरा भाग आम्ही प्रसारित केला.

आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

0: तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात 10 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले असून एकाला अटक झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. या प्रकारात गुंतलेल्याचं रॅकेट उघड करण्यासाठी पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. झारखंडच्या रांची जिल्ह्यात पोलिसांनी 60 लाख रुपये किमतीची अफू जप्त केली असून 2 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 2 मोबाईल फोन्स आणि 1 वाहन जप्त केलं आहे. वॉशिंग्टनमध्ये काल झालेल्या पॅक्स सिलिका समिटमध्ये एआय तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीच्या अमेरिकेच्या नेतृत्वातील उपक्रमावर भारतासह 34 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. अमेरिकेचे अर्थराज्यमंत्री जेकब हेलबर्ग यांनी एआय क्षेत्रातल्या संधींवरच्या संयुक्त निवेदनाबाबत यावेळी माहिती दिली. या परिषदेत सहभागी देशांनी एआय युगासाठी विकास आणि नाविन्यतापूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनाचा स्वीकार केला. भारताबरोबर या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवायला अमेरिकेला आनंद होत आहे असं ते म्हणाले. या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन आणि भारतीय उद्योगांच्या प्रतिनिधींनी केलं. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरमनिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरमनिमित्ताने ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरमनिमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या कान्हान विस्तारित मार्गासाठी तसंच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोडरस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री म्हणाले की शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितका समर्पक आणि प्रेरणादायी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतलं योगदान अमूल्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शाहू महाराजांना अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा देऊन समतावादी आणि सर्वसमावेशक समाजाचा भक्कम पाया घातल्याचं सांगत मजबूत समाज घडवण्यासाठी त्यांचं कार्य सतत प्रेरणा देत राहील असं सांगितलं. शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि लोककल्याणाचं कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली.

0: दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या एफआयआर मधल्या 8 आरोपींना काल अटक झाली. एसआयटीने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता, त्यानंतर काल एफआयआर दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुदुचेरीतल्या पूर्णनकुप्पम इथल्या 400 वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्णोद्धार केलेल्या मुझियानकुलम या ऐतिहासिक तलावाचं उद्घाटन केलं. थवलकुप्पम जवळ असलेला हा 2 एकरचा तलाव पल्लव काळातील असल्याचं मानलं जातं. हा तलाव गावासाठी पिण्याचं पाणी आणि सिंचनाचा स्रोत म्हणून वापरला जात असे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तलावाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं होतं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. महिला या केवळ विकासाच्या लाभार्थी नसून विकसित भारत 2047 उद्दिष्टाला गती देणाऱ्या सर्वात प्रभावी घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं. ते आज किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026 दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होत्या. सुमारे 10 कोटी महिला 90 लाखांहून अधिक स्वयंसहाय्यता गटांमध्ये संघटित झाल्या असून त्यापैकी 3 कोटींपेक्षा जास्त लखपती दिदी बनल्या आहेत, असं त्या यावेळी म्हणाल्या. मिशन शक्ती आणि मिशन पोषण 2.0 सारख्या योजनांमुळे महिलांची सुरक्षा, त्यांची काळजी आणि आर्थिक क्षेत्रातील सहभाग या गोष्टींना चालना मिळत असून भारताने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं त्या म्हणाल्या. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत द गटात तुर्कीने अमेरिकेचा 3-2 असा पराभव केला आहे, तर ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पॅराग्वेशी झालेला सामना बरोबरीत सोडवला. या देशांबरोबरच जपान, स्वीडन, इक्वेडोर, जर्मनी या देशांनीही राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला आहे. ही फेरी नॉकआउट पद्धतीची असेल. या फेरीत ब्राझील आणि जपान यांच्यात येत्या 29 तारखेला सामना होणार आहे, तर मोरोक्कोशी लढत नेदरलँडबरोबर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10:30 पाहता येईल. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारताने बांगलादेशाचा 5 खेळाडू राखून पराभव केला. मॅन्चेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारताने 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडू 53 धावा केल्या, ती सामनावीर ठरली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार 6:00 हा सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना येत्या रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 8 आरोपींना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी नम्रता फलके. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या मतदारसंघांसाठी भाजपचे अरुण लाखाने बिनविरोध निवडून आले. राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनानं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणं ही विभागांसह लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. देवळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून शेवटच्या नागरिकाचं निवेदन स्वीकारल्याशिवाय इथून हलणार नाही. देवळी मतदारसंघातील समस्या सोडवून जनतेला

0: मुलांना न्याय देणार असल्याचं पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितलं. देवळी येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास सडस, नगराध्यक्ष किरण ठाकरे आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी आणि प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी वांथी सी यांनी कारंजा घाटके तालुक्यातील गारपीट गावाला भेट देऊन रात्रीचा मुक्काम केला. यावेळी त्यांनी आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. एक दिवस ग्रामस्थांसोबत उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सेलू तालुक्यातील सालई या गावाला देखील भेट दिली. जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून निसर्ग सेवा समितीच्या वतीनं ऑक्सिजन पार्क परिसरात वृक्षारोपणाचा शुभारंभ आणि निसर्ग संदेश रजत जयंती विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुलगुरू कुमुद शर्मा यांनी गांधी हिल्सवर आयोजित कार्यक्रमात शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी बदाम, कडुलिंब आणि जांभूळ या झाडांची रोपं लावण्यात आली. या मोहिमेद्वारे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प घेण्यात आला. जागतिक सायकल दिनानिमित्त 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अंतर्गत देवळी येथील SSNJ महाविद्यालयातील एनसीसी युनिटतर्फे सायकल अभियानाचा शुभारंभ 7 जून रोजी यशवंत कन्या माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झाला. सायकल अभियानाचं उद्घाटन माजी खासदार रामदास सडस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं. सायकल चालवा, तंदुरुस्त रहा असा संदेश देखील त्यांनी दिला. दिशाभूल करणाऱ्या आणि वैज्ञानिक आधार नसलेल्या जाहिरातींच्या माध्यमातून गंभीर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या पतंजली उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. सेवाग्राम रोडवरील पतंजली चिकित्सालय, आयुर्वेदिक सुपरमार्ट इथं औषध निरीक्षकांनी अचानक छापा टाकून 44,781 रुपये किमतीचा 26 आयुर्वेदिक औषधांचा साठा जप्त केला. शेत जमिनींचं आरोग्य चांगलं असेल तरच भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळू शकतं ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारनं मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली आहे. वर्धा जिल्ह्यात 65,000 अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून जमिनीची वैज्ञानिक तपासणी करून योग्य खतं व्यवस्थापनामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यात यश मिळवलं आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव आरवी मार्गावर 9 जूनला सायंकाळी झालेल्या रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार विरुळ समुद्री अंडरपासजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगानं येणाऱ्या 2 दुचाकींची जोरदार धडक झाल्यानं तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सालफळ येथील योगेश रामकृष्ण मेश्राम, दरणे टाकी येथील देवेंद्र त्र्यंबक दरणे आणि गंगाधर पंढरीनाथ दरणे अशी मृतांची नावं आहेत. कौंडिण्यपूर पालखी विदर्भाची पंढरी आणि रुक्मिणी मातेचं माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडिण्यपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानातून आषाढी पंढरपूर यात्रेसाठी मानाच्या पायदळ पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं. सन 1594 पासून सुरू असलेली ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि विदर्भातील एकमेव मानाची पायदळ दिंडी असून हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. या ऐतिहासिक पालखीचे 22 जून रोजी सायंकाळी अमरावतीतील बियाणी चौकात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आलं. माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते झालेल्या या स्वागत सोहळ्यात वारकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा इथं रविवार 21 जून रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग प्रशिक्षक संगीता सोमनकर यांच्याकडून मुख्य योग सत्र आणि सामान्य योग पद्धतीचं प्रात्यक्षिक दिलं गेलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी नम्रता फलके आणि वाचक स्वर आभाराणी पटवर्धन.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी.
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचे 1:45 आणि 33 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
3: द नेक्स्ट वेव्ह. The next wave.
2: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कल हो ना हो या चित्रपटातलं सोनू निगम यांच्या स्वरातलं गीत. गीताचे बोल लिहिले जावेद अख्तर यांनी आणि संगीत दिले शंकर एहसान लॉय यांनी.

द नेक्स्ट वेव कार्यक्रमात यानंतर ऐकूया क्योंकि मैं झूठ नहीं बोलता या चित्रपटातलं गीत. गीतकार आहेत प्रतीक जोसेफ आणि स्वरही त्यांचाच आहे आणि संगीत दिलंय आनंदराज आनंद यांनी.

रजनीक यांच्या स्वरामध्ये मुझसे दोस्ती करोगे या चित्रपटातलं गीत. ह्याचे गीतकार आहेत आनंद बक्षी आणि संगीत दिलंय राहुल शर्मा यांनी.

0: श्रोते हो, कार्यक्रमातली उर्वरित गीतं ऐकूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: Dear listeners of Akashvani Pune, we have an interesting program. 9 bullets in his body, a country on the brink of history, and a determination that refused to die on the battlefield. This is not just a story of survival. This is the saga of a true titan. From the war zone of 1965 to the glorious podium of the 1972 Heidelberg Paralympics, he traded his scars for India's first ever individual Olympic gold. Akashvani Pune brings you the breathtaking journey of the golden warrior Murlikant Petkar. Relive the sweat, the sacrifice, and the sheer willpower of a man who proved that heroes don't just wear uniforms, they wear gold. Don't miss Kaleidoscope at Akashvani Pune, Saturday, 27 June 2026, at exactly 10:10 a.m. Tune in, get inspired, and salute the legend who taught a nation how to win against all odds. Kaleidoscope, where extraordinary stories come to life.
0: श्रोते हो, द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे चलते चलते या चित्रपटातलं, अभिजित यांच्या स्वरामध्ये. जावेद अख्तर यांनी गीताचे बोल लिहिलेत आणि संगीत दिले आदेश श्रीवास्तव यांनी.

श्रोते हो, यानंतर कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं गीत ऐकूया. स्वर आहे अलका याज्ञिक, सोनू निगम यांचा. समीर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे संदेश शांडिल्य यांनी.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. वेळ लक्षात घ्या, दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.

श्रोते हो, कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत होतं मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं, ऋषिकेश रानडे यांच्या स्वरामध्ये. गीतकार होते श्रीलंग गोडबोले आणि संगीत दिलं होतं अविनाश विश्वजीत यांनी. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बंध प्रेमाचे या चित्रपटातलं, शंकर महादेवन यांच्या स्वरामध्ये आणि प्रीती कामत, गीतकार प्रवीण दवणे.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया सावरखेड एक गाव या चित्रपटासाठी दासू यांनी लिहिलेलं एक गीत. स्वर कुणाल गांजावाला यांचा आहे आणि संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमातली उर्वरित गीतं ऐकण्यापूर्वी ऐकूया कार्यक्रम विषयक काही निवेदनं. पुणे जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

0: भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणं आता प्राधान्याचे आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नदी कालवे आणि धरणामधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.
1: श्रोतहो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुन्हा प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आई शपथ या चित्रपटातलं, साधना सरगम यांच्या स्वरामध्ये. सौमित्र यांची गीतरचना आहे आणि संगीतबद्ध केली आहे अशोक पत्की यांनी.

यानंतरचं कार्यक्रमातलं गीत सुधीर मोघे यांनी लिहिलंय सावरिया .com या चित्रपटासाठी. हे गीत गायले निहिरा जोशी यांनी आणि संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरामध्ये अगबई अरेच्या या चित्रपटातलं गीत. गीताचे बोल लिहिलेत गुरु ठाकूर यांनी आणि संगीतबद्ध केलेत अजय अतुल यांनी.

0: या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: श्रोते हो, यानंतर ठीक 3 वाजता मुंबई केंद्रावरून आम्ही प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताचे त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूरच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात कन्हान गावापर्यंत सुमारे 1.5 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रस्तावाला

0: कालच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या कामावर 310.35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईत वर्सोवा वांद्रे स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोड रस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या कामावर 1722.40 कोटी रुपये खर्च येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐकूयात याविषयीचा वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली. सारथीने शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली. हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सांगलीत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं सांगली शहरात समता चित्ररथ आणि संविधान जागृती बाईक रॅली काढण्यात आली.
0: औषध आयात करताना त्याची वैधता किमान वर्षभरासाठी असेल याची खात्री करण्याचा नियम केंद्रीय आरोग्य मंत्रालय करणार आहे. यामुळे रुग्णांना दर्जेदार औषधं मिळत राहतील आणि औषधं वाया जाण्याचं प्रमाण कमी होईल. यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा आरोग्य मंत्रालयानं आज जारी केला आहे. औषधी कायदा 1945 सुधारणा करणं हा या मसुद्याचा उद्देश आहे. जैविक उत्पादनं आणि किरणोत्सर्गी औषधांना विद्यमान नियम कायम राहणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
2: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना LPGचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक LPG पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. अयोध्येच्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या उपहार प्रकरण

आणि FIR दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना काल अटक केली. SIT ने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल FIR दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री जान राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरणी जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

0: राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुहर्रम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मुहर्रम निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुहर्रम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागानं आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथे कार्यरत असलेल्या वन्यजीवांच्या बेकायदा तस्करीचं एक रॅकेट उघडकीस आणून अनेक संरक्षित वन्यजीवांची सुटका केली आहे. यावेळी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं. डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं 24 आणि 25 जूनला ही कारवाई केली. सुटका केलेले प्राणी आणि ताब्यात घेतलेल्या संशयिताला श्रीकाकुलम इथल्या वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारनंतर उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळी पुन्हा हजेरी लावली. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 49 मिलीमीटर पाऊस रत्नागिरी तालुक्यात तर 24 मिलीमीटर पाऊस गुहागरमध्ये पडला. संगमेश्वरमध्ये 20, राजापुरात 14, लांजात 9, दापोलीत 5, मंडणगडमध्ये 4, खेडमध्ये 2 तर चिपळूणमध्ये 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 3:10:29 झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया सायंकाळी 4:58 मिनिटांनी. या सभेत मी शिल्पा मेहेंदळे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ सायंकाळ श्रोते हो. मध्यम लहरी 378° 7-8 meters अर्थात 792 kHz तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. मी मेघा होमकर या दुसऱ्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: आजच्या आपल्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. या सभेत सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. आनंद बक्षी यांचं गीत, संगीत आहे जतीन ललित यांचं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जोश या चित्रपटातलं गीत. अभिजीत यांच्या स्वरात समीर यांचं गीत. संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात डुप्लिकेट या चित्रपटातील कुमार सानू यांच्या स्वरातील गीत. संगीत आहे अन्नू मलिक यांचं आणि गीत आहे जावेद अख्तर यांचं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अभिजीत आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत, चित्रपट फिर भी दिल है हिंदुस्तानी।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगल स्वरात चित्रपट कुछ कुछ होता है.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. आजच्या युववाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात 27 जून या दिवशी सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक राहुल देव बर्मन अर्थात पंचमदा यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं खास कार्यक्रम पंचम रंग. लेखन आणि निवेदन स्वराली गायकवाड, सादरकर्ते आहेत धीरज केदारी. ऐकूयात कार्यक्रम युववाणी.

युवक मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, संगीत ही मानवाच्या भावविश्वातील स्पर्श करणारी एक अद्भुत कला आहे. प्रत्येक काळाचे स्वतःचे संगीत असते आणि त्या संगीतामध्ये त्या काळाचा सांस्कृतिक, सामाजिक आणि भावनिक इतिहास दडलेला असतो. भारतीय संगीताच्या इतिहासात 1980चे दशक हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दशकातील गाणी आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, संगीताच्या शैली बदलल्या, परंतु 80च्या दशकातील संगीताची जादू मात्र आजही कायम आहे. 1980च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये संगीताला विशेष महत्त्व होते. त्या काळातील चित्रपटांमध्ये कथा आणि अभिनया इतकेच संगीतही लोकप्रियतेचे मुख्य कारण होते. गाण्यांच्या सुरेल चाली, अर्थपूर्ण शब्द आणि हृदयाला भिडणारे आवाज यामुळे त्या काळातली गाणी अमर झाली. रेडिओ, कॅसेट्स आणि दूरदर्शन या माध्यमातून ही गाणी घराघरात पोहोचली. लोक आपल्या दैनंदिन जीवनात या गाण्यांचा आनंद घेत असत. या दशकात अनेक महान संगीतकारांनी आपली कला सादर केली. आर डी बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पी लहरी अशा अनेक संगीतकारांनी भारतीय संगीताला नवी दिशा दिली. विशेषतः बप्पी लहरी यांनी डिस्को संगीताची ओळख भारतीय प्रेक्षकांना करून दिली. त्यांच्या संगीतामुळे युवकांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झाला. गायन क्षेत्रातही अनेक कलाकारांनी या दशकात आपला ठसा उमटवला. लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, मोहम्मद अजीज आणि SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजाने लाखो श्रोत्यांची मने जिंकली. प्रेम, विरह, आनंद, दुःख या भावना अतिशय सुंदरपणे व्यक्त झालेल्या दिसतात. मित्रांनो, या दशकातील संगीताचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील विविधता. या काळात रोमॅन्टिक गाणी, भक्तिगीते, देशभक्तीपर गीते, गझल, लोकसंगीत आणि डिस्को संगीत अशा अनेक प्रकारच्या संगीत प्रकारांचा विकास झाला. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील श्रोत्यांना त्यांच्या आवडीनुसार संगीत उपलब्ध झाले. या काळात गझल गायकीलाही विशेष लोकप्रियता मिळाली. जगजीत सिंग यांच्या गझलांनी लोकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले. या दशकातील गाण्यांचे बोलही अत्यंत अर्थपूर्ण आणि काव्यात्मक होते. गीतकारांनी मानवी भावना आणि नातेसंबंधांचे सुंदर चित्रण केले. त्यामुळे ही गाणी केवळ मनोरंजनाचे साधन नसून जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी ठरली. आजही

प्रत्येक गाणी ऐकताना त्या काळातील आठवणी ताज्या होतात आणि श्रोते भावूक होतात. मित्रांनो, 80च्या दशकातील संगीताची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती. भारतीय संगीत जगभरातील भारतीय वंशाच्या लोकांपर्यंत पोहोचले. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी ही गाणी त्यांच्या मातृभूमीशी जोडणारा भावनिक दुवा बनली. त्यामुळे या संगीताने सांस्कृतिक एकात्मता निर्माण करण्याचे कार्यही केले. आजच्या डिजिटल युगात संगीत ऐकण्याची साधने बदलली असली तरी 80च्या दशकातील गाण्यांचे आकर्षण अजिबात कमी झालेले नाही. विविध संगीत मंचांवर आणि सामाजिक माध्यमांवर ही गाणी मोठ्या प्रमाणात ऐकली जातात. अनेक नवोदित गायक आणि संगीतकार या गाण्यांपासून प्रेरणा घेतात. यावरून या संगीताची गुणवत्ता आणि कालातीत मूल्य स्पष्ट होते. मित्रांनो, 80चे दशक हे भारतीय संगीताचे सुवर्ण युग मानले जाते. त्या काळातील संगीताने लाखो लोकांच्या जीवनात आनंद, प्रेरणा आणि भावनिक आधार दिला. सुरेल चाली, अर्थपूर्ण शब्द आणि नवनवीन प्रयोग यामुळे या दशकातील संगीत आजही तितकेच लोकप्रिय आहे. म्हणूनच मित्रांनो, या दशकातील संगीत ही केवळ एक कलात्मक परंपरा नसून अनेक पिढ्यांच्या आठवणींमध्ये जपलेली एक अमूल्य संस्कृती आहे. भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात काही व्यक्तिमत्वे अशी आहेत ज्यांनी आपल्या अद्वितीय प्रतिभेने संगीताला नवे आयाम दिले. अशाच महान संगीतकारांपैकी एक म्हणजेच राहुल देव बर्मन, ज्यांना प्रेमाने पंचमदा असे संबोधले जायचे. त्यांच्या संगीताने भारतीय चित्रपटसृष्टीत एक क्रांती घडवून आणली. आधुनिकता, पाश्चात्य संगीताची सांगड, भारतीय शास्त्रीय संगीताची गोडी आणि नाविन्यपूर्ण प्रयोग यामुळे आर डी बर्मन यांचे संगीत आजही तितकेच लोकप्रिय आहे. भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्ण इतिहासात राहुल देव बर्मन अर्थात पंचमदा यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. आपल्या विलक्षण प्रतिभा, कल्पकता आणि संगीतावरील अथांग प्रेमाच्या बळावर त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत एक अढळ स्थान निर्माण केलं. त्यांचा संगीत प्रवास हा केवळ एका यशस्वी संगीतकाराचा प्रवास नसून भारतीय संगीताला आधुनिकतेची नवी दिशा देणाऱ्या एका दूरदर्शी कलाकाराची प्रेरणादायी कहाणी आहे. आज युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने या कहाणीला उजाळा देऊया पंचम रंग या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून. पंचमदा यांचा जन्म 27 जून 1939 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे वडील सचिन देव बर्मन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत संगीतकार होते, तर आई मीरा देव बर्मन या संगीतप्रेमी होत्या. त्यामुळे संगीताचे संस्कार त्यांना बालपणापासूनच लाभले. लहान वयातच त्यांनी हार्मोनियम, तबला आणि इतर वाद्ये वाजवण्यास सुरुवात केली. संगीताची जाण, सुरांची समज आणि नवीन धून तयार करण्याची क्षमता त्यांच्यात लहानपणापासून दिसून येत होती. संगीत क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी पंचमदा यांनी आपल्या वडिलांना सहाय्यक म्हणून काम केले. या काळात त्यांनी संगीत निर्मितीच्या बारकाव्यांचा अभ्यास केला. धून बांधणे, वाद्यांचे संयोजन, पार्श्वसंगीताची रचना आणि गायकांकडून योग्य प्रकारे गाणे गाऊन घेणे यासारख्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून शिकल्या. या अनुभवामुळे त्यांच्या संगीताचा पाया अधिक भक्कम झाला. स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांना पहिली मोठी संधी छोटे नवाब या चित्रपटातून मिळाली. जरी हा चित्रपट फारसा गाजला नाही तरी त्यांच्या प्रतिभेची दखल घेतली गेली. त्यानंतर तिसरी मंजिल हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील मोठा टप्पा ठरला. या चित्रपटातील गाण्यांनी हिंदी चित्रपट संगीतात क्रांती घडवून आणली. रॉक अँड रोल, जॅझ आणि भारतीय सुरांचा सुंदर मिलाफ करून त्यांनी एक नवीन संगीत शैली सादर केली. या चित्रपटाच्या यशानंतर पंचमदा हे आघाडीचे संगीतकार म्हणून ओळखले जाऊ लागले.

1970 आणि 1980 चे दशक हे पंचमदा यांच्या कारकिर्दीचे सुवर्णयुग मानले जाते. यादो की बारात, हरे रामा हरे कृष्णा, अमर प्रेम, आंधी, हम किसी से कम नहीं आणि शोले यासारख्या अनेक चित्रपटांमधील त्यांच्या संगीताने लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले. प्रेमगीत, विरहगीत, गझल,

नृत्यगीत आणि पाश्चात्य शैलीतील गाणी अशा प्रत्येक प्रकारात त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. पंचमदा यांची संगीतशैली अत्यंत प्रयोगशील होती. ते नेहमी नवीन ध्वनी, नवीन वाद्ये आणि नवीन ताल यांचा शोध घेत असत. बाटल्या, काचेचे ग्लास, कंगवे, कागद, श्वासाचा आवाज आणि दैनंदिन जीवनातील विविध वस्तूंचा वापर करून त्यांनी अनेक अनोखे ध्वनी निर्माण केले. त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये एक वेगळीच जादू अनुभवायला मिळते. संगीतामध्ये नवकल्पनांना त्यांनी दिलेले महत्त्व हे त्यांच्या यशाचे प्रमुख कारण होते. यासोबतच त्यांच्या संगीताची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे नाविन्यपूर्ण प्रयोगशीलता. त्यांनी भारतीय चित्रपट संगीतात अनेक नवीन वाद्ये, ध्वनी आणि तंत्रांचा वापर केला. जॅझ, रॉक, पॉप, लॅटिन आणि भारतीय लोकसंगीत यांचा सुंदर मिलाफ त्यांनी आपल्या संगीतात केला. त्यामुळे त्यांच्या गाण्यांना एक वेगळीच ओळख मिळाली. त्या काळात जे प्रयोग अशक्य वाटत होते ते त्यांनी सहजपणे करून दाखवले. पंचमदा यांनी केवळ गाणी संगीतबद्ध केली नाहीत तर संगीताची भाषा बदलून टाकली. त्यांनी विविध वाद्यांचा अभिनव वापर करून गाण्यांना नवे आयाम दिले. बोंगो, कोंगो, इलेक्ट्रिक गिटार, सिंथेसायझर आणि माउथ ऑर्गन यासारख्या वाद्यांचा प्रभावी वापर करून त्यांनी संगीत अधिक आकर्षक आणि आधुनिक बनवले. त्यांच्या प्रत्येक गाण्यात काहीतरी वेगळेपण आणि ताजेपण जाणवत असते. पंचमदा हे उत्कृष्ट संगीतकार असण्याबरोबरच एक उत्तम गायकही होते. त्यांच्या आवाजातील वैशिष्ट्यपूर्ण खर्ज आणि उत्साहामुळे त्यांनी गायलेली गाणी वेगळी ठरली. त्यांनी अनेक नवोदित गायक गायिकांना संधी दिली आणि संगीत क्षेत्रात नवे प्रयोग करण्यासाठी प्रेरित केले. गायक गायिकांसोबत त्यांचे विशेष जुळून येत असे. किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले आणि मोहम्मद रफी यासारख्या महान कलाकारांसोबत त्यांनी असंख्य अविस्मरणीय गाणी दिली. विशेषतः आशा भोसले यांच्या आवाजातील विविध छटा ओळखून पंचमदा यांनी त्यांच्यासाठी अनेक वेगवेगळ्या शैलीतील गाणी तयार केली. त्यांच्या संगीतामुळे आशा भोसले यांच्या कारकिर्दीलाही नवी उंची मिळाली. आर डी बर्मन यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत दिले. शोले, यादों की बारात, अमर प्रेम, हरे रामा हरे कृष्णा, आंधी आणि 1942 अ लव्ह स्टोरी यासारख्या चित्रपटातील त्यांचे संगीत आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दम मारो दम, चुरा लिया है तुमने, मेरे सपनों की रानी, तेरे बिना जिंदगी से, कुछ ना कहो यासारखी अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत.

पंचमदा यांना पंचम हे टोपण नाव कसे मिळाले याविषयी एक मनोरंजक कथा सांगितली जाते. बालपणी ते सतत प या स्वरात गुणगुणत असत, त्यामुळे अभिनेते अशोक कुमार यांनी त्यांना प्रेमाने पंचम असे नाव दिले आणि पुढे तेच नाव संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले. 1980 दशकाच्या उत्तरार्धात हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीताची आवड बदलू लागली आणि पंचमदा यांना काही प्रमाणात संघर्षाचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या प्रतिभेचा सर्वोत्तम पुरावा म्हणून 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटाचे संगीत समोर आले. दुर्दैवाने हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच 4 जानेवारी 1994 रोजी त्यांचे निधन झाले. मात्र या चित्रपटातील संगीताने त्यांच्या प्रतिभेची अमीट छाप पुन्हा एकदा सिद्ध केली. आज पंचमदा आपल्यात नसले तरी त्यांचे संगीत अजूनही जिवंत आहे. त्यांच्या धून, त्यांचे प्रयोग आणि संगीताकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आजच्या पिढीतील संगीतकारांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. भारतीय चित्रपट संगीताला आधुनिक, वैश्विक आणि अधिक समृद्ध बनविण्यात त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. आर डी बर्मन हे भारतीय चित्रपट संगीतातील एक युगप्रवर्तक संगीतकार होते. त्यांनी संगीताला आधुनिकतेची नवी दिशा दिली आणि प्रयोगशीलतेच्या बळावर संगीत विश्व समृद्ध केले. त्यांच्या सुरावटींमध्ये भावना, उत्साह, प्रेम, विरह आणि जीवनाचा आनंद यांचे अद्भुत मिश्रण आढळते. म्हणूनच पंचमदा यांचे संगीत काळाच्या पलीकडे जाऊन आजही रसिकांच्या मनात अजरामर राहिले आहे. भारतीय संगीताचा इतिहास लिहिताना आर डी बर्मन यांचे नाव सदैव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. त्यांनी हिंदी चित्रपट संगीताला आधुनिकतेची नवी दिशा दिली आणि आपल्या

नाविन्यपूर्ण प्रयोगांनी संगीत विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या संगीतामध्ये भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, पाश्चात्य संगीत, जॅझ, रॉक, लॅटिन आणि फोक अशा विविध संगीत प्रकारांचा सुंदर संगम दिसून येतो. त्यांच्या संगीताची सर्वात मोठी खासियत म्हणजे काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याची क्षमता. त्यांनी तयार केलेल्या अनेक धून आजही आधुनिक वाटतात. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या संगीताची लोकप्रियता कमी झालेली नाही. नवीन पिढीतील संगीतकार आणि गायक आजही त्यांच्या शैलीतून प्रेरणा घेताना दिसतात. पंचमदा यांचा संगीत प्रवास हा जिद्द, सर्जनशीलता, प्रयोगशीलता आणि कलानिष्ठेचा अद्भुत प्रवास होता. त्यांनी परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम घडवून भारतीय संगीताला नवी ओळख दिली. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, परंतु पंचमदा यांच्या सुरांची मोहिनी आजही तितकीच ताजी आहे. म्हणूनच भारतीय संगीत विश्वात त्यांचे स्थान अजरामर आहे आणि पुढील अनेक पिढ्या त्यांच्या संगीताचा आनंद घेत राहतील. त्यांनी संगीताला केवळ मनोरंजनाचे साधन न मानता एक सर्जनशील कला म्हणून विकसित केले. त्यांच्या संगीतामुळे हिंदी चित्रपटसृष्टी समृद्ध झाली आणि भारतीय संगीताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली. त्यामुळे पंचमदा यांचे नाव भारतीय संगीत विश्वात सदैव अजरामर राहील.

युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.

युववाणी हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यामध्ये स्टे ट्यून या सत्रात 27 जून या दिवशी सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक राहुल देव बर्मन अर्थात पंचम दा यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं खास कार्यक्रम पंचंग रंग आपण ऐकला. लेखन आणि निवेदन होतं स्वराली गायकवाड यांचं, सादरकर्ते होते धीरज केदारी. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर संध्याकाळी 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: pistol and rifle events, bagging 7 gold, 8 silver and 9 bronze, leaving behind the individual neutral athletes who claimed 14 medals and Italy at third position with 10 medals. In badminton, India's Ronak Chauhan created the biggest upset of the US Open tournament in Fullerton today when he packed off world number 6 and men's singles top seed Zhou Tianchen of Chinese Taipei in straight games 21-17, 26-24 to reach quarters. In another men's singles, Kidambi Srikanth registered a 21-14, 21-13 win over Lee Zijia of Malaysia to enter quarterfinals. Also advancing to the last 8 stage were Tanvi Sharma, Rakshita Shree and Devika Sehag in women's singles. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत हा आरोग्यावर आधारित कार्यक्रम, यामध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्त समाज सुदृढ समाज याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ संतोष चव्हाण यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. निर्मिती सहाय्यक किरण ढगे, सादरकर्ते धीरज केदारी. संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 कार्यक्रम माझं घर माझं शेत, यामध्ये बियाणांचं परीक्षण आणि उगवण क्षमता तपासणी करण्याच्या सोप्या पद्धती याविषयी माधुरी ज्ञानदेव आवटे यांनी सांगितलेल्या माहितीचं प्रथम प्रसारण. त्यानंतर यशवंत ड्रोन तंत्रज्ञान आधुनिक शेतीसाठी लाभलेलं एक अनमोल वरदान याविषयी डॉक्टर सुयोग खोसे यांनी दिलेल्या माहितीचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल. याबरोबरच बाजारभाव आणि हवामानाचा अंदाज सादर करते आहेत धीरज केदारी. रात्री 7:15 कार्यक्रम एक कलाकार केंद्रित असेल सुप्रसिद्ध दिवंगत निर्माते यश जोहर यांच्यावर. रात्री 9:00 हिंदीतून बातम्या, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. रात्री 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात विजय कोपरकर यांचं मालकंसे या रागातील गायन आपण ऐकूया. तबल्यावर साथ करत आहेत विनायक फाटक, हार्मोनियमवर उपेंद्र सहस्रबुद्धे. हे होते आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊया शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. प्रसारणाला सुरुवात करू 5:45 5:55 गिरवाणवाणी, यामध्ये पारंपरिक हनुमान पंचरत्नम स्तोत्र अश्विनी हिंगे यांच्या स्वरात. 6:05 प्रभातवंदन, 6:25 चिंतन या सत्रात डॉक्टर व्ही य कुलकर्णी यांचे विचार. सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या अंतर्गत वांग्यावरील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये विषय आहे अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम. याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेल्या बातचितीचा तिसरा भाग आपण ऐकू शकाल. निर्मिती सहाय्यक गायत्री भरणकर, सादरकर्ते विवेक वानखेडे. 6:50 परिसर या अंतर्गत पावसाचं घटतं प्रमाण याविषयीच्या माहितीचा तिसरा भाग. वक्ते आहेत डॉक्टर राहुल भागवत, निवेदन विद्या तावडे, सादरकर्ते विवेक वानखेडे. हे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आजचा विचार सकाळी 7:00. 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता याचा 10वा भाग, अध्याय दुसरा श्लोक तिसरा, विवरण लेखन प्राध्यापक मुकुंद कोंडेकर, श्लोक गायन प्रीती गंगाखेडकर, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 8:40 भावधारा, 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:40 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम, यामध्ये विषय आहे व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती. तज्ज्ञ डॉक्टर मानसोपचार तज्ज्ञ रोहन जहागीरदार, सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन, सादरकर्ते धीरज केदारी. सकाळी 10:10 कॅलिडिओस्कोप हा इंग्रजी कार्यक्रम. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद फैया

हुसेन यांचं ललत रंगातील व्हायलिन वादन, तबल्यावर साथ करतील पंडित रामदास पळसुले. सकाळी 11:30 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गात रहे मेरा दिल. दुपारी 12 वाजता महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये ती होती म्हणून उज्ज्वला आणि राजकुमार साळवे यांच्याशी वरदा हसबनीस यांनी केलेली बातचीत, त्यानंतर अर्थयोगानुशास्त्र याचा दुसरा भाग सहभाग डॉक्टर प्रणवती पिसे, सूत्रनिवेदन मधुरा पुजारी, सादरकर्त्या तेजा दुर्वे. हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजता आपकी पसंत हा पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. दुपारी 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी गीतांचा कार्यक्रम. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात करू. संध्याकाळी 5 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 वाजता युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. यामध्ये आंतरराष्ट्रीय MSME दिन अर्थात मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस डेच्या निमित्तानं आत्मनिर्भरतेकडून उद्योग समृद्धीकडे, यामध्ये भारत एंटरप्राइजेस हबचे दीपक सिंह यांच्याशी दीपा जोशी यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. 6:30 वाजता कलश, यामध्ये वार्ता कबीरवाणी अथक कहाणी, लेखन नीला बोरवणकर, सादरकर्त्या देवकी कुलकर्णी. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वाजता साप्ताहिक समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 वाजता माझं घर माझं शेत, यामध्ये आम्ही शेतकरी या कार्यक्रमात काळी हळद लागवड आणि उत्पादन याविषयी प्रगतशील शेतकरी मनीषा मुकुंद तांबणे राहणार गोळेगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्याशी सोनाली गोगले यांनी साधलेला संवाद याचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल. याशिवाय बाजारभाव आणि हवामानाचा अंदाज सादरकर्ते आहेत धीरज केदारी. रात्री 8:15 वाजता कार्यक्रम एक कलाकार. रात्री 9:45 वाजता हिंदी बातम्या, 9:00 वाजता इंग्रजीतून, 9:15 वाजता स्पॉटलाईट आणि 9:30 वाजता राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती. रात्री 10:00 वाजता अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. हे होते आमचे आजचे उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत. हा आरोग्यावर आधारित कार्यक्रम. यामध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्त समाज सुदृढ समाज याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संतोष चव्हाण यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूयात. निर्मिती सहाय्यक किरण ठगे, सादरकर्ते धीरज केदारी.

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज 26 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिन. आजच्या या दिवसानिमित्त व्यसनमुक्त समाज, सुदृढ समाज याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केले मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संतोष चव्हाण यांना. डॉक्टर संतोष चव्हाण यांना मानसोपचार क्षेत्रामध्ये फेलोशिप मिळाली असून भारतात तसंच परदेशात या क्षेत्रात काम करण्याचा तब्बल 10 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: डॉक्टर, अगदी सुरुवातीलाच आमच्या श्रोत्यांना साध्या सोप्या भाषेत हे सांगा की वैद्यकीय दृष्टिकोनातून व्यसन म्हणजे नेमकं काय आणि त्याचा माणसाच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो.
1: व्यसन म्हणजे काय किंवा व्यसन करणं किंवा ॲडिक्शन असणं याचा अर्थ जर आपण सोप्या भाषेत समजून घ्यायचा तर एखाद्या पदार्थाबद्दल किंवा एखादी नशा आणणारी गोष्ट आहे त्या पदार्थाबद्दल किंवा एखाद्या वर्तनाबद्दल जे आपण वारंवार वापरतोय किंवा ते वापरल्याशिवाय आपण राहू शकत नाही, म्हणजेच ती व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या त्या पदार्थावर किंवा त्या वर्तनावर अवलंबून राहायला लागली आहे तर त्या व्यक्तीला व्यसन आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचसोबत ह्याच्यामधला दुसरा जो महत्वाचा मुद्दा येतो की ज्या वेळेला एखादी व्यक्ती एखाद्या व्यसनावर अवलंबून असते त्यावेळेला त्या व्यक्तीच्या फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि सामाजिक जीवनावर देखील याचा परिणाम व्हायला लागतो. तर ह्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या त्या व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम व्हायला लागतो तर त्या वर्तनाला किंवा त्या पदार्थ सेवनाला व्यसन असं म्हटलं जातं.
0: अच्छा, आता याचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो.
1: शारीरिक बद्दल सांगायचं असेल तर अगदी हेड टू टो म्हणजे अगदी डोक्यापासून ते पायाच्या बोटापर्यंत कुठल्याही व्यसनाचा परिणाम होत असतो. अल्कोहोलचं अगदी आपण साधं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये स्ट्रोक होणं किंवा पॅरालिसिस ज्याला आपण म्हणतो तिथपासनं ते हृदयविकाराचं प्रमाण वाढणं किंवा लिव्हर रिलेटेड आपले यकृताशी रिलेटेड प्रॉब्लेम्स वाढणं ह्या सगळ्या गोष्टी शारीरिकदृष्ट्या आपल्याला त्रास देत असतात. किंवा एखाद्या व्यक्तीला स्मोकिंग किंवा टोबॅकोचं व्यसन आहे, तंबाखूचं व्यसन आहे तर त्या पद्धतीचे कॅन्सर्स होणं ही साधारणतः सर्वांना माहीत असलेली व्यसनाशी रिलेटेड लक्षणं आहेत. मानसिकदृष्ट्या खरं तर व्यसन आणि मानसिक आरोग्य किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या ह्या खरं तर एकमेकांसोबतच चालतात.

0: जवळजवळ 50% व्यक्ती ज्या व्यसन करतायत त्या 50% व्यक्तींमध्ये काही ना काही प्रमाणात मानसिक आरोग्याच्या समस्या असतात. तर त्या कुठल्या असतात? तर साधी गोष्ट आपण सुरुवात केली तर झोप व्यवस्थित न लागणे ही एक मानसिक आरोग्याची समस्या आहे. तर व्यसनाधीन व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हा प्रॉब्लेम सगळ्यात प्रॉमिनंटली जाणवून येतो. त्या व्यतिरिक्त काय, चिडचिड होणं, रागराग करणं किंवा उदासीनतेची लक्षणं असणं किंवा बेचैनी सारखी होणं ही साधारणतः दिसणारी लक्षणं व्यसनाधीन व्यक्तीमध्ये असतात.
1: बऱ्याचदा एखादी व्यक्ती व्यसनाच्या जेव्हा आहारी जाते हे आजूबाजूच्या लोकांना लवकर समजत नाही, तर ते समजण्यासाठी पालकांनी किंवा मित्रांनी किंवा नातेवाईकांनी सावध राहण्यासाठी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं?
0: कुठल्याही व्यसनाबद्दल जर आपल्याला ते व्यसन लागलं आहे किंवा त्या पदार्थाची सवय झाली आहे किंवा ते वागणुकीची आपल्याला सवय झाली आहे, ज्याला ऍडिक्शन म्हणतो, हे ओळखण्यासाठीच्या काही पद्धती किंवा काही निष्कर्ष आपल्याला ठेवावे लागतात. तर याच्यामध्ये 5 ते 6 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण स्वतःमध्ये बघू शकतो की मागच्या वर्षभरात यातल्या 2 ते 3 किंवा त्यापेक्षा जास्त जाणवत आहेत का. त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रेविंग किंवा त्या पदार्थाबद्दलची प्रचंड इच्छा असणं हा सगळ्यात पहिला मुद्दा. त्या व्यतिरिक्त काय असतं तर टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे काय, त्या व्यक्तीचा तो पदार्थ घेण्याची सहनशक्ती वाढणं. तर हा टॉलरन्स डेव्हलप आपल्यामध्ये होतोय का हे बघणं हे एक व्यसनाचं लक्षण असू शकतं. आणखी तिसरं महत्वाचं विड्रॉल. विड्रॉल म्हणजे काय, तर तो पदार्थ किंवा ती वर्तणूक मला करायला त्या दिवशी मिळाली नाही तर मग माझं शरीर काहीतरी सिम्पटम्स दाखवतं. म्हणजे अल्कोहोल मला त्या दिवशी सकाळी मिळालं नाही तर मग माझे हात थरथरणं किंवा मला रात्रभर झोप न लागणं, चिडचिड होणं ही शारीरिक लक्षणं झाली किंवा मानसिक लक्षणं, अस्वस्थता वाटणं आणि सारखं त्या पदार्थाबद्दल
1: विचार येणं
0: किंवा आपण लहान मुलांच्या बाबतीत आजकाल खूप कॉमनली बोललं जातं की मोबाईलचं ऍडिक्शन आहे, तर त्या मुलाला त्यावेळेला नाही देणं आणि मग त्यांना ती चिडचिड करायला सुरुवात करणं, तर मग हे विड्रॉल सिम्पटम्स आहेत का.
1: कुठेतरी मेंदूचा ताबा घेतला जातो.
0: तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्तच्या आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की आपल्याला त्या पदार्था व्यतिरिक्त दुसरं काहीच महत्वाचं वाटत नाही, तर त्याला एक सेलियंट बिहेवियर असं आम्ही म्हणतो. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे हे सर्व आपल्याला माहीत असतं, त्या व्यक्तीला माहीत असतं, पण तरी ती व्यक्ती त्यापासून बाहेर निघू शकत नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी नशा करताय, तुम्हाला माहिती आहे की यांना त्रास होणार आहे, तरी सुद्धा स्वतःला थांबवू न शकणं. तर ह्या 5-6 मुद्द्यांपैकी जर आपल्याला 2 ते 3 असतील आणि मागच्या वर्षभरात असेल तर आपण म्हणू शकतो की हे रेड फ्लॅग्स आहेत म्हणून आणि याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
1: आणि कुठेतरी कुटुंबातल्या सदस्यांनी किंवा मित्रांनी नातेवाईकांनी या गोष्टींकडे पण बारकाईने जर लक्ष ठेवलं तर निश्चितच यापासून संभाव्य धोके टाळू शकतात. आता आजकालच्या धावपळीच्या युगात ताणतणाव, नैराश्य आणि व्यसन याचा एकमेकांशी कसा संबंध सांगता येईल आणि विशेषतः आजच्या काळात युवकांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढण्यामागची प्रमुख कारण काय?
0: व्यसन आणि मानसिक समस्या हे एकमेकांसोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत. 50% लोकांमध्ये ते प्रमाण असतं, म्हणून हे अपवाद नसून तो एक नियम आहे की व्यसन आणि मानसिक समस्या असणारच आहेत. मग आता वेगवेगळ्या प्रकारची काय काय मानसिक समस्या असतात, तर डिप्रेशन सारखं प्रमाण असू शकतं किंवा बेचैनीचे आजार असू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाची काही काही कारणं शोधली गेलेली आहेत आणि तीच कारणं तरुणांमध्येही असतात किंवा मोठ्या व्यक्तींमध्येही बऱ्यापैकी तीच कारण आढळून
1: प्रत्येक वयोगटानुसार
0: ती थोडीफार प्रमाणात बदलतील, पण ती कुठे ना कुठे असतात,
1: प्रमाण कमी जास्त.
0: तर ह्याच्यामध्ये काय की लहानपण आपलं कसं होतं की चाइल्डहूड मध्ये आपल्याला काय काय डिफिकल्टीज आल्या किंवा काय ऍडव्हर्स आपल्या रिॲक्शन्स होत्या फॅमिलीकडनं किंवा समाजाकडनं, आपण त्या कशा पद्धतीने हँडल केल्या, हे एक महत्वाचं कारण मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये अल्कोहोल किंवा कुठल्याही नशेकडे जाण्यासाठी महत्वाचं असतं. किंवा दुसरं म्हणजे कुठलीही मानसिक आरोग्याची समस्या, डिप्रेशन असू देत, बेचैनी असू देत, ताणतणाव असू दे, नैराश्य असू दे,
1: एन्झायटी
0: आपण खूप जे कॉमनली आजकाल वापरला जातो हा शब्द, तर ह्या सगळ्यांना अल्कोहोल किंवा कुठलं तरी ऍडिक्शन करून मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातो. पण ह्यानं होतं असं की तो तात्पुरता रिलीफ मिळतो आणि व्यक्ती त्या दुष्ट चक्रामध्ये अडकून पडते.
1: कुठेतरी त्या गोष्टीपासून दूर जाण्यासाठी व्यसनाचा
0: आधार घेतला जातो आणि तो आधार न राहता ऍक्च्युली ती व्यक्ती त्याच्यामध्ये अडकून
1: पडते,
0: अधीन होऊन जाते. ह्या व्यतिरिक्त आणखी महत्वाची काही कारणं असतात, जसं सध्याचं पियर प्रेशर असतं मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये, त्या ग्रुपमध्ये तुम्ही फिट होण्यासाठी, त्याच्या व्यतिरिक्त कुठेतरी ह्याला सोशल

0: ऍक्सेप्टन्स आता येतोय, तर मग ते मीडियामुळे असू देत किंवा सिरियल्स मध्ये, टीव्ही मध्ये, मूवीज मध्ये ह्या गोष्टी अशा पद्धतीने प्रोजेक्ट केल्या जातात, दाखवल्या जातात.
1: मला आता तुम्ही बोलताना एक गोष्ट जाणवली की नातेसंबंधामध्ये येणार अपयश हे सुद्धा त्यामागे एक कारण असू शकतं.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे तरुण वयामध्ये म्हणजे ब्रेकअप होणं असू देत किंवा शैक्षणिक आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येतोय, तर ते फेल्युअर ऍक्सेप्ट करण्यासाठी डिफिकल्टी होणं आणि मग तिथे कुठेतरी तुम्ही कुठल्याही व्यसनाची मदत घेणं,
1: बरोबर,
0: अशी वेगवेगळी कारणं तरुणांमध्ये दिसून येतात.
1: आता युवकांच्या व्यसनाविषयी आपण बोललो, तर किशोरवयीन मुलांमध्ये सुद्धा व्यसन ही सवय रोखण्यासाठी पालकांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, आणि याबरोबरच सध्या मोबाईल, सोशल मीडिया किंवा गेमिंग यासारख्या डिजिटल व्यसनाचा धोका वाढतोय, तर हे कितपत गंभीर आहे?
0: डिजिटल ज्याला आपण ऍडिक्शन असं म्हणू शकतो, तर ते किती प्रमाणात महत्वाचं आहे, तर ते खरंच आता खूप महत्वाचं झालंय. कारण की साधारणतः जगभरात आत्ताच एक नवीन सर्वे आहे त्यानुसार 21 कोटी लोकांना सोशल मीडियाचं सॉर्ट ऑफ ऍडिक्शन झालंय.
1: बापरे.
0: आणि त्यातही किशोरवयीन मुलांमध्ये साधारणतः 12-15% काही रिसर्च मधनं लक्षात आलंय की खूप प्रॉब्लेमॅटिक युज आहे, म्हणजे त्यांना मदतीची गरज आहे.
1: बापरे.
0: ऍव्हरेज स्क्रीन टाइम ज्याला आपण म्हणतो तो साधारणतः आता 7 तासांपर्यंत पोहोचलाय प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीतला, त्यातल्या त्यात किशोरवयीन मुलांच्या बाबतीतला. म्हणजे हा प्रॉब्लेम खरंच वाढलाय खूप मोठ्या प्रमाणात.
1: कालावधी म्हणजे यामध्ये
0: तो आपला त्याच्यावर जातोय. WHOच्या माहितीनुसार किंवा त्यांच्या संशोधनानुसार खर तर गेमिंग डिसऑर्डर हा एक नवीन आजाराचा प्रकार म्हणून मान्यता प्राप्त झालाय आता.
1: अच्छा.
0: त्याला एक आजार म्हणून बघितलं जात आता, गेमिंग डिसऑर्डर. तर इतक्या प्रमाणात ते वाढलेलं आहे. किंवा मग आणखी ऑनलाईन गॅम्बलिंग असेल, ज्याला आपण जुगार म्हणतो, किंवा रमी सारख्या अशा ज्या गेम्स वगैरे असतात फॉर एक्झाम्पल, तर ह्या गेम्स ऑनलाईन खेळणं, तर हे सुद्धा एक व्यसनाचा प्रकार आजकाल जाणवत आहे. त्या व्यतिरिक्त काय, तर सोशल मीडिया तुम्ही किती प्रमाणात युज करता, त्याच्यामध्ये ज्या काही समस्या येतात आपल्याला की किती लाईक्स मिळाले, किती कमेंट्स मिळाला, ह्यानं तुम्हाला जो एक फोमो निर्माण होतो किंवा मी सोशल मीडियावर काही टाकत नाहीये, तर ह्या सगळ्या समस्या आता ह्या डिजिटल युगातले हे नवीन व्यसनाचे प्रकार खरं तर आपण म्हणू शकतो.
1: आणि खरं तर हे खूप गंभीर आहे.
0: अगदी बरोबर. पालकांनी यासाठी काय करावं, तर पालकांशी संबंधित काही गोष्टी ज्याच्यामध्ये त्यांनी जर बदलाव केले, चेंजेस केले, तर खरं तर ह्यामध्ये खूप मदत होऊ शकते. आणि बरेचसे रिसर्च ह्याच दृष्टीनं सजेस्ट करतात की पालकांवर किंवा फॅमिलीवर जर आपण काही गोष्टींच्या बाबतीत रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर बऱ्याचशा याच्यामध्ये फायदा होतो. जसं की पहिलं महत्वाचं म्हणजे रोल मॉडेलिंग. रोल मॉडेलिंग म्हणजे काय, तर पालकांनी स्वतः व्यसनमुक्त जीवन जगणं, खरं
1: आणि एक आदर्श म्हणून त्यांनीच तो
0: आदर्श म्हणून ते ठेवणं. कारण की लहान मुलांमध्ये असू देत किंवा तरुणांमध्ये आपण सगळ्यात महत्वाचं काय बघतो, तर मुलं आपण काय बोलतोय किंवा काय सांगतोय ह्यापेक्षा आपण काय करतोय ह्याचं जास्त अनुकरण करतात.
1: त्याचा खूप प्रभाव असतो त्या मुलांवर.
0: आणि त्याचा खूप प्रभाव असतो. म्हणून स्वतःही काही गोष्टींमध्ये लिमिटेशन्स ठेवणं किंवा स्क्रीन टाइम कंट्रोलमध्ये ठेवणं ह्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या
1: आहेत.
0: दुसरं, आत्ताचं जे जग आहे ते खूप डायनामिक आहे. आत्ताची जी जनरेशन आहे त्यांच्यासाठी खूप वेगवेगळे प्रॉब्लेम सध्या आहेत. म्हणून ते समजून घेणं, एक पालक म्हणून त्या गोष्टी समजून घेणं, प्रत्येक वेळी त्यांना उपदेश करणं हा त्यातला मुद्दा खूप गौण होऊन जातो.
1: सल्ल्यापेक्षा समजून घेणं,
0: समजून घेणं आणि त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याच्या शाळेमध्ये काय सुरू आहे, त्याच्या कॉलेजच्या जीवनामध्ये सध्या काय सुरू आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, आणि त्याचसोबत त्याचे मित्र कोण आहेत, त्याचा मित्र परिवार कसा राहतो, त्याच्यामध्ये कोणाला काही व्यसनं वगैरे आहेत का, ह्याबद्दलचं एक ओपन कम्युनिकेशन.
1: मी आता तेच म्हणणार होते की संवाद हा महत्वाचा,
0: हा खूप महत्वाचा आहे. तिथे फक्त उपदेशाचा उपयोग होत नाही, तर त्यांना सोबत घेऊन ते समजून घेणं. आणि खरं तर आत्ताची जी जनरेशन आहे ज्याला आपण जेनझी म्हणतो, मला त्यांच्याबद्दल आवडतं की ते खूप व्होकल असतात. त्या व्यक्ती बोलतात, त्यांना जे प्रॉब्लेम जाणवतात,
1: त्यांना काय वाटतं हे ते व्यक्त होतात,
0: ते व्यक्त होतात. त्यामुळे त्यांना ते समजून घेणं आणि मदत करणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि पालकत्व करताना आपण ज्याला एक हेलिकॉप्टर पॅरेंटिंग ज्याला म्हणतात की वरतून फक्त गिरट्या घालत राहणं आणि निरीक्षण करत राहणं, काय करतोय काय नाही करत आहे,
1: किंवा हे करू नको ते करू नको, असंच कर ते तसंच कर, हे उपदेश देण्याऐवजी
0: एक्झॅक्टली
1: समजून घेतलं तर नक्कीच, आणि तो त्या दृष्टीनं संवाद केला
0: तर त्याचा फायदा नक्कीच होत
1: असतो. डॉक्टर, आता ज्यावेळेस या कार्यक्रमाची सुरुवात केली त्यावेळेस मी म्हटलं की व्यसनाचा फटका फक्त त्या व्यक्तीला बसत नाही तर संपूर्ण कुटुंबाला आणि सामाजिक नातेसंबंधांना तो बसतो, तर अशा कठीण काळात व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आणि तिच्या व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत

0: कुटुंबाची भूमिका किती महत्वाची वाटते?
1: ज्या व्यक्तीला कुठलंही व्यसन आहे किंवा त्रास होतोय हे जेव्हा कुटुंबाच्या लक्षात येतं, त्यावेळेला त्या व्यक्तीबद्दल गुन्हेगार म्हणून बघण्यापेक्षा त्याला एक आजार आहे आणि त्याला मदतीची गरज आहे ह्या दृष्टीनं बघणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि सगळ्यात पहिला मुद्दा झाला. मग ट्रीटमेंट कुठे अवेलेबल आहे, कशा पद्धतीची उपचार पद्धती अवेलेबल आहे ह्याचा शोध घेणं, इथे कुटुंबाचा खूप महत्वाचा रोल असतो. ज्या वेळेला व्यक्तीचं व्यसन हे खूप तीव्र प्रमाणात असतं त्यावेळेला बहुधा ती व्यक्ती तयार होत नाही, तर मग अशा वेळेला त्या व्यक्तीला समजून घेणं, तो एक आजार आहे ते समजून घेणं आणि त्याला योग्य उपचार मिळवून देणं ही कुटुंबाची सगळ्यात महत्वाची जबाबदारी.
0: पेशन्स पण खूप महत्वाचं वाटतं,
1: अगदी महत्वाचं आहे. आणि त्यातच दुसरा एक मुद्दा असा होतो की कुठलंही ॲडिक्शन जे असतं किंवा कुठलंही व्यसन जे असतं हा एक ब्रेनचा आजार आहे असं आम्ही म्हणतो, किंवा क्रोनिक आजार आहे ज्याच्यामध्ये रिलॅप्स होण्याचे चान्सेस असतात, पुन्हा ते होण्याचे चान्सेस असतात. मग अशा वेळेला पेशन्स खूप महत्वाचे आहेत. जसं आपल्याला डायबिटीस असेल किंवा हायपरटेन्शन बीपीचा प्रॉब्लेम आहे, जरी आपण गोळ्या घेतोय तरी कधीतरी असं होऊ शकतं की तुमचा बीपी वर खाली किंवा तुमची साखर वर खाली होऊ शकते, पण अशा वेळेला आपण उपचार घेणं थांबवतो का? तर नाही. आपण काय करतो, डॉक्टरांकडे जातो आणि महत्वाची जी ट्रीटमेंट आहे ती घेऊन मेडिसिन चेंजेस करतो आणि परत आपलं त्या गोळ्या औषधं सुरू ठेवतो. तेच कुठल्याही व्यसनाच्या बाबतीतही करणं गरजेचं आहे. म्हणून त्याला वेळच्या वेळी मदत करत राहणं. आणि असंही नाहीये की व्यक्ती कुठलाही नशा करते तर त्यातनं कधीच बाहेर पडू शकत नाही, हा एक खूप समज समाजामध्ये आहे.
0: यानंतरचा प्रश्न तोच होता की समाजात एक गैरसमज आहे की व्यसन एकदा लागलं की ते कधीच सुटत नाही, तर हा कितपत खरा आहे समज?
1: हा समज खरं तर खरा नाहीये, कारण जरी आम्ही त्या आजाराला एक रिलॅप्सिंग आणि क्रोनिक आजार असं म्हणत असलो तरी सुद्धा जवळजवळ 50-60% लोकांमध्ये जर योग्य वेळेला योग्य उपचार मिळाले तर ती व्यक्ती पूर्णतः त्या नशेतनं बाहेर पडते. कुठल्याही व्यसनामधनं बाहेर पडण्यासाठी त्यांना फायदा होतो आणि कुटुंबानं ते समजून घेऊन पेशन्स ठेवून त्याला पुन्हा औषधोपचाराकडे समुपदेशनाकडे घेऊन जाणं हे तितकंच महत्वाचं आहे.
0: आता समुपदेशन हा जो विषय निघालाय तर हे कितपत महत्वाचं आहे, म्हणजे समुपदेशन आणि मानसोपचार याविषयी काय सांगतात?
1: मानसोपचार आणि समुपदेशन खरं तर ह्या पूर्णतः वेगवेगळ्या गोष्टी नाही म्हणता येणार, ह्या सर्व एकत्र चालणाऱ्या गोष्टी आहेत. मेडिसिन्स किंवा औषध गोळ्यांनी आजारातला एक भाग मॅनेज केला जातो, परंतु त्याच्यासोबत समुपदेशन किंवा ज्याला आपण काउन्सिलिंग थेरपी हे जे म्हणतो हे तितकंच महत्वाचं आहे. क्रेविंग मॅनेज करताना असे कुठले ट्रिगर्स आहेत, कुठल्या गोष्टी होतात की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला क्रेविंग होते, की मला तो एखादा व्यक्ती भेटला, तो एखादा मित्र भेटला की मी अल्कोहोलकडे जातो, तर असे ट्रिगर कुठले, किंवा माझा मूड खराब झाला तर माझं अल्कोहोलकडे जाण्याचं किंवा कुठल्याही नशेकडे जाण्याचं प्रमाण वाढतं, तर हे ट्रिगर मला कशातनं समजून येणार, तर ते काउन्सिलिंगमधनं.
0: बरोबर.
1: तर हे समजून घेणं, तर वेगवेगळ्या काउन्सिलिंगच्या मेथड्स असतात, त्याच्यामध्ये सीबीटी नावाची एक थेरपी असते ज्याच्यामध्ये रिलॅप्स प्रिव्हेन्शन टेक्निक शिकवल्या जातात, आपले ट्रिगर्स आयडेंटिफाय करणं ते समजून घेणं हे शिकवलं जातं. त्या व्यतिरिक्त मोटिवेशनल एनहान्समेंट थेरपी, की काही व्यक्ती आहेत की ज्यांना सोडायचंच नाहीये व्यसन, सोडूच शकत नाहीये, तर अशा ठिकाणी मोटिवेशनल एनहान्समेंट थेरपीचं
0: तेच म्हणणार होते की स्वतःची इच्छा ही सुद्धा तितकीच महत्वाची वाटते.
1: हे तितकंच महत्वाचं आहे, पण काही व्यक्तींमध्ये तसं होत नाही, मग अशा वेळेला तिथे मोटिवेशनल इंटरव्ह्यूइंग केलं जातं, की त्यांना थोडं थोडं बोलवून हळूहळू त्यांच्या लयानं घेऊन आणि मग त्यांना पुढच्या थेरपीसाठी घेऊन जाणं. आता अशा वेळेला मेडिसिनचा फायदा तितका होणार नाही की एखादी व्यक्ती नाहीये तयार तो गोळी घेणार नाही, औषध घेणार नाही. मग इथे काउन्सिलिंगचा रोल खरंच खूप महत्वाचा आहे. आणि काउन्सिलिंगमध्येच आणखी एक महत्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे फॅमिलीचं काउन्सिलिंग होणं. कौटुंबिक याच्यामध्ये जितके प्रॉब्लेम्स होत आहेत त्यांना मॅनेज करणं तितकंच महत्वाचं असतं. कधी कधी कुटुंबातलं काही वागणं, ज्याला आम्ही एनेबलिंग बिहेवियर म्हणतो, किंवा कोडिपेंडन्स, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात ज्याच्यामुळे ते व्यसन ते कंटिन्यू राहतं. तर ह्या गोष्टी समजून घेणं, ह्याच्यासाठी समुपदेशन, सायकोसोशल रिहॅबिलिटेशन ज्याला म्हणतात, सायकोलॉजिकली आणि सोशली सुद्धा, हे खूप महत्वाचं असतं.
0: तर काउन्सिलिंग विषय खूप महत्वाचं तुम्ही आता मार्गदर्शन केलं, हे किती महत्वाचं हे यावरून समजतं. आता महिलांविषयी तुम्ही बोललात, तर महिलांमध्ये सुद्धा सध्या व्यसन होण्याचं प्रमाण खूप वाढल्याचं आपण बघतो, तर या महिलांमधील वाढत्या व्यसनाबाबत वैद्यकीय क्षेत्रातलं निरीक्षण काय सांगतं?
1: महिलांमध्ये डेफिनेटली म्हणजे पूर्वीपेक्षा कुठल्याही नशेचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आत्ता

0: जास्त आहे. त्यातही स्पेसिफिकली जर आपण म्हटलं की शहरी भागामध्ये एक वेगळ्या प्रकारची व्यसनं थोडीशी जास्त असतात, जसं की अल्कोहोलचं यूज असू देत. पण आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर तिकडे तंबाखूचं व्यसन असू शकतं किंवा मिसरी वापरणं हे सुद्धा एक प्रकारचं
1: नॉर्मल समजलं जातं
0: आणि ते नॉर्मल समजलं जातं, पण तो एक व्यसनाचा प्रकार असतो. तर हे प्रमाण आता जास्त दिसून येत आहे. त्याला दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लोक आता मदत घ्यायला लागली आहेत, त्याच्यामुळे ते प्रमाण जास्त दिसून येत आहे. त्या व्यतिरिक्त काय, स्त्रियांमध्ये एक प्रॉमिनंटली जे जाणवतं किंवा एक मुख्यतः जाणवतं ते म्हणजे प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या स्त्रीला मी ओपीडीमध्ये बघतोय आणि तिच्या बाबतीमध्ये कुठल्या तरी गोळ्या औषधं दुखण्यासाठी सुरू झालेल्या आहेत, पण त्यांना बरं वाटतंय म्हणून ते घेत राहणं हे सुद्धा एक प्रकारचं व्यसनच आहे. आणि स्त्रियांमध्ये कुठलाही डिपेंडन्स होणं ते खूप लवकर होतं, त्याला एक टेलिस्कोपिंग इफेक्ट म्हटला जातो. त्याच्यामध्ये स्त्रियांच्या शरीरातले हार्मोन्स, त्यांच्या शरीर रचना, फॅटचं प्रोपोर्शन, त्यासोबत आपले लिव्हरचे काही एन्झाइम्स असतात हे वेगळे असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्याही पदार्थाबद्दलचं व्यसन लवकर लागण्याची शक्यता जास्त असते. आणि महत्वाचं म्हणजे ट्रीटमेंट घेण्यासाठी खरं तर खूप मोठा स्टिग्मा आहे, त्याला एक कलंक समजला जातो. आणि कुठलीही स्त्री ट्रीटमेंट घेण्यासाठी स्वतःहून पुढे जाणं म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे सुशिक्षित स्त्री असेल तर ती मोठ्या हॉस्पिटलमध्ये वगैरे जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकते, पण जी दररोजच्या आयुष्यात साधं काम करते, गृहिणी आहे, आणि जर ह्या प्रॉब्लेम्सनं सफर होते तर खूप डिफिकल्ट होतं.
1: मला वाटतं या परिस्थितीमध्ये कुटुंबाचा सहभाग हा सुद्धा तितकाच
0: महत्वाचा,
1: संवाद होणं तेही तितकंच
0: महत्वाचं.
1: डॉक्टर, जर एखाद्या व्यक्तीला व्यसन झालं असेल आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला यातून बाहेर काढायचं असेल तर कशा पद्धतीने मदत घेऊ शकतो तो?
0: आजकाल खूप चांगल्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत, जसं की गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतात. आता आपण जर पुण्याच्याच बाबतीतला विचार केला तर पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये एक सेपरेट युनिट आहे,
1: व्यसनमुक्ती
0: केंद्र ज्याला आपण म्हणू शकतो, ऍडिक्शन ट्रीटमेंट फॅसिलिटी नावाचं एक स्पेसिफिक केंद्र आहे, ज्याच्यामध्ये अगदी अल्कोहोल, तंबाखू, गुटखा, स्मोकिंग याच्यापासून कुठलेही जे सबस्टन्सेस असतात किंवा व्यसन असतात ह्याच्याबद्दल डेली ओपीडी तिथे असते. दररोज सकाळी ती ओपीडी असते, ओपीडी नंबर 26 मध्ये. आणि हे भारत सरकारचंच एक इनिशिएटिव्ह आहे, तर ह्याच्या अंतर्गत ती ओपीडी तिथे होते, फ्रीमध्ये मेडिसिन्स तिथे मिळतात, पूर्ण तपासणी मानसोपचार तज्ञांकडनं केली जाते, आणि जो आपण महत्वाचा मुद्दा म्हटलो समुपदेशन तेही तिथे केलं जातं. काही व्यक्तींना ऍडमिट होण्याची गरज असेल तर त्याचाही तिथे फायदा होऊ शकतो.
1: ऍडमिट होण्यासाठी
0: त्यानुसार ते ठरवलं जातं. दुसरं महत्वाचं एक म्हणजे काही भारत सरकारच्याच हेल्पलाईन्स आहेत, म्हणजे टेलीमानस नावाची भारत सरकारची हेल्पलाईन आहे, त्याचा नंबर आहे 1-4-4-1-6, 1-4-4-1-6. पूर्ण भारतभरामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये याच्यावर आपल्याला मदत मिळू शकते. तर एखाद्या व्यक्तीला जर कुठल्या व्यसनाचा त्रास होतोय तर त्यानं कुठे जायला हवं किंवा काय मदत घ्यायला हवी ह्याच्याबद्दल ह्या हेल्पलाईनवर मदत मिळू शकते.
1: अच्छा, म्हणजे एकूणच मोठ्या प्रमाणात या सुविधा उपलब्ध आहेत, फक्त त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे.
0: आणि अगदी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामच्या अंडर, डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्रामच्या अंडर सुद्धा सायकॅट्रिस्ट तिथे व्हिजिट करत असतात, तिथे मानसोपचार तज्ज्ञ असतात, समुपदेशक असतात, ह्या सगळ्यांचीच कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी ती मदत होतच असते.
1: बर, आता डॉक्टर, जे व्यसनातून यशस्वीपणे बाहेर पडलेत आणि ज्यांना स्वतःला या सगळ्यापासून दूर ठेवायचंय, तर अशा व्यक्तींनी दैनंदिन जीवनात मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी कोणत्या सकारात्मक सवयी अंगीकारल्या पाहिजे असं आपल्याला वाटतं?
0: पहिली गोष्ट म्हणजे व्यवस्थित झोप घेणं. जर 7-8 तासांची आपण व्यवस्थित झोप घेऊ शकत असेल तर आपलं इम्पल्स कंट्रोल व्यवस्थित राहतं. म्हणून अल्कोहोल किंवा ती नशा करायची की नाही करायचं, त्यावेळेसची जी क्रेविंग होते ती मॅनेज होण्यासाठी झोप तितकीच महत्वाची असते. दुसरं, एखादी व्यक्ती पूर्वी व्यसन करत होती, आता तिनं बंद केलंय, पण त्यावेळेला त्या व्यसनामुळे त्याचं खाणं पिणं अनियमित झालं होतं, तर ते व्यवस्थित करणं. त्या व्यतिरिक्त काय, तर ऍक्टिव्ह लाईफस्टाईल असणं खूप महत्वाचं आहे.
1: आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळलोय, तर जाता जाता काय संदेश द्याल?
0: सगळ्यात एक महत्वाचा संदेश म्हणजे कुठलंही व्यसन असू दे, हा एक आजार आहे आणि त्याला आजार म्हणून बघणंच खूप महत्वाचं आहे. एक व्यक्ती व्यवस्थित व्यसनमुक्त जेव्हा होते त्याच वेळेला ती व्यक्ती आणि तिचं कुटुंब सुदृढ व्हायला सुरुवात होत, आणि ज्या वेळेला ते कुटुंब सुदृढ होतं त्यावेळेला पूर्ण समाजच सुदृढ होणार आहे.
1: एकूणच डॉक्टर, आजच्या आपल्या मार्गदर्शनातून एक गोष्ट लक्षात आली की व्यसनाच्या विळख्यातून आपण

0: बाहेर पडणं हे सहज शक्य आहे, पण त्यासाठी फक्त गरज आहे ती योग्य उपचारांची आणि कुटुंबाच्या आधाराची. डॉक्टर, आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

स्वस्थ भारत हा कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर प्रादेशिक बातम्या ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून. तत्पूर्वी काही जाहिरात प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शहा म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो 4 प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य है पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी. और कैपेसिटी बिल्डिंग कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा सामाजिक स्थैर्य आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आज नवी मुंबई पोलिसांनी 56,69,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला. नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे म्हणाले. एनडीपीएस कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या 26 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले हे अंमली पदार्थ कठोर कायदेशीर आणि पर्यावरण नियमांचं पालन करून नष्ट करण्यात आले. धुळे जिल्ह्यातही 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ कायदेशीररित्या नष्ट करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात आज पोलीस दलातर्फे नशामुक्त गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात

0: मांडण्यात येणार आहे. आज केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे तर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज पुण्यात सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांमधल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणाऱ्या परीक्षेत 140, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1124 आणि बँकिंग क्षेत्रात 500 अधिक तरुण तरुणी यशस्वी झाले आहेत. विविध कौशल्य विकास प्रशिक्षणातून 13,000 अधिक युवक रोजगारक्षम झाले असून 2,000,000 अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी काढले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐकूया याविषयीचा एक वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली.
0: देशभरात आज मोहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली अहिल्यानगर इथली मोहरमची मिरवणूक आज दुपारपासून सुरू झाली आहे. या मिरवणुकीत विविध प्रकारचे ताबूत आणि सवाऱ्या नाचवल्या जात आहेत. आज रात्रभर सुरू राहणार असलेल्या या मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान काल रात्री सुरू झालेली कत्तलची मिरवणूक शांततेत पार पडल्याचं आकाशवाणीच्या बातमीदारानं कळवलं आहे. सोलापूर शहरातही विविध भागात आज पंजा सवारी अर्थात ताबूतांच्या पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. धार्मिक ऐक्य, शिस्त आणि पारंपरिक पद्धतीनं दर्शन घडवत या मिरवणुका शांततेत पार पडल्या. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणारी राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार म्हणाले.
2: त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रिफॉर्म केले. याचं कारण असं आहे की 5 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अनेक सेवांचं एकत्रीकरण करून ज्या वेगवेगळ्या

0: परीक्षा वेगवेगळ्या एजन्सी मार्फत होत होत्या, त्या सर्व परीक्षा घेण्याकरता एमपीएससी एकमात्र ऑर्गनायझेशन राहणार आहे. आम्हाला ती घटनेची पण जबाबदारी दिलेली आहे. आणि साधारणतः दरवर्षी 5,000 ते 6,000 जी आम्हाला रिक्रुटमेंट करावी लागायची, ती या निर्णयामुळे 50,000 ते 60,000 आसपास होणार आहे. एक एवढी मोठी जबाबदारी एमपीएससी आमच्याकडे दिलेली आहे. त्याकरता आम्ही आमच्या बिझनेस प्रोसेसेसमध्ये आमच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करतोय. आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात देखील वापर करायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आपण बघितलं असेल तर
1: 2 किंवा जास्त पूर्व परीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येतील. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. हा निर्णय 2027 पूर्व परीक्षांपासून लागू होईल असं आयोगानं म्हटलं आहे. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे.

0: 2027 पूर्व परीक्षांपासून लागू होईल असं आयोगानं म्हटलं आहे. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची 2619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही लोक आयोगानं म्हटलं आहे. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज पहिला टी20 सामना बेलफास्ट इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा आयर्लंडच्या 13 षटकात 4 बाद 102 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 kHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553705 आणि 2553706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी।
2: श्रोते हो, यानंतर ऐकूयात विधिमंडळ समालोचन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या पावसानं उघडीप घेतली असली तरी राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे उन्हाच्या काहिलीपासून सर्वांना दिलासा मिळाला असला तरी या पावसासोबतच अनंत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव देखील वाढत असतो. पावसाळ्यात होणारे हे आजार कोणते, त्यावर प्रतिबंधात्मक औषधोपचार आणि उपाययोजना काय करायला हव्यात, त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची सज्जता आणि पावसाळ्यात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अबालवृद्धांनी काय आहार घेणं आवश्यक आहे याविषयी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ नितीन अंबाडेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर. सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असतो. हे आजार कोणकोणते आहेत, त्याची लक्षणं कोणती आहेत, आपल्या श्रोत्यांना याविषयी सांगा ना.
1: आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे काही ऋतू येतात त्या प्रत्येक ऋतूमध्ये काही प्रकारचे आजार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण जर पावसाळ्याचा विचार जर केला तर या काळामध्ये काही जे संसर्गजन्य आजार आहेत, डायरिया असेल, डिसेंट्री असेल, कॉलरा असेल, या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच टायफॉइड असेल किंवा काही भागामध्ये जिथे लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव आहे, पाणी जास्त साचतं, उंदरांचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस आपल्याला पाहायला भेटतो. या जी काही आजार आहेत ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात किंवा आपण जर विचार केला तर देशातही या काळामध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कॉलेरा थोडंसं विदर्भाच्या भागात जास्त पाहायला भेटतो. लेप्टोस्पायरोसिस जर आपण विचार केला तर मुंबई, ठाणे या रिजनमध्ये पाहायला भेटतो. काही डासांच्या उत्पत्तीमुळे आजार आहेत ते काही प्रमाणात वाढतात, परंतु मुख्य ते जे जलजन्य आजार आहेत ज्याच्यामुळे पाण्याचं दूषित मिश्रण तयार होऊ शकतं आपल्या अन्नाद्वारे असेल किंवा प्यायच्या पाण्याद्वारे असेल, तर त्यामुळे पाण्याच्या जलजन्य आजार आपण ज्यांना म्हणतो ते होऊ शकतात आणि याच्याबद्दल काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
0: पावसाळ्यात साथीचे आजार झाल्यास किंवा या आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी काय प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक आहे, यासोबतच नागरिकांनी घर किंवा परिसरातील स्वच्छतेबाबत काय काळजी घ्यायला हवी.
1: अशा प्रकारचे आजार होतात, दरवर्षी होतात. आपण त्याच्यापासून दूर राहणं किंवा याला प्रतिबंधात्मक उपाय करणं हा आपला सगळ्यात महत्वाचं काम यामध्ये राहतं. हे सांगण्याचा उद्देश असाच आहे की दरवर्षी जरी होत असले तरी हे आजार दरवर्षी होत असतात, त्यामुळे कदाचित आपण तितक्या सखोलतेने म्हणा किंवा तितक्या अटेन्शननी याच्याकडे बघत नाही. सो आता जो पावसाळा सुरू होतोय याच्या सुरुवातीलाच जर याच्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घेतली किंवा सतत या पिरियडमध्ये जर काळजी घेत राहिलो तर आपल्याला काही गोष्टी आपण प्रतिबंध करू शकू. कारण काही याच्यातले आजार जसे असतात, जसं कॉलरा आहे, लेप्टोस्पायरो आहे, हा जर याच्यासाठी आपण जर लक्ष नाही दिलं तर हा पोटेन्शियली सिरियस आजार बनू शकतो, एखाद्या वेळेस याच्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतात. सो त्यामुळे लोकांनी काळजी घेणं तर अदरवाईज जर विचार केला आपण तर अतिशय सोपा आहे, म्हणजे कॉमन आहे. आपण दरवेळेस विचार करतो की पाऊस, आता पाणी, पाण्यापासून होणारे आजार. सो पाण्यापासून जर होणारे आजार असतील तर पाण्याची स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी करू शकतो की आपण बाहेर कुठलंही पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे. जसं आपण बाहेर जात असू, कुठे फिरायला जात असू, आपण घरातलं स्वच्छ पाणी जे आहे ते घेऊन जाणं कधी पण

0: योग्य राहील. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल, इतर कुठे कार्यालयात जात असाल, तर आपलं पाणी आपल्या सोबत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी योग्य स्वच्छ झालेलं ज्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर आहे असं पाणी आपण सेवन केलं पाहिजे. दुसरं, त्याच्यातलं पाण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा जर आपण पिलो तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे आजार कमी होण्यास मदत होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे जे जसं लेप्टोस्पायरा आपण म्हटलं, तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये जाता कुठे साचलेलं पाणी असेल तर त्यावेळेस थोडी काळजी आपण घेतली पाहिजे. काही काही वेळेस जेव्हा फ्लडिंग होते किंवा असं होतं अशा वेळेस आपण एखाद्या वेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपण त्याला टाळू शकत नाही. मात्र नियमितपणे जर तुम्हाला पाणी साचलं असेल, तिथे जायचं असेल, तर तुमच्या पायामध्ये बूट, गमबूट किंवा जे याच्यामध्ये काम करतात, उदाहरणार्थ ज्यांना फ्लडिंग मध्ये ड्युटी लागलेली असते, कर्मचारी असतात ज्यांना तिथे सतत काम करायची आवश्यकता, त्यांनी तरी नियमितपणे गमबूट सारखे संसाधने वापरली पाहिजे जेणेकरून तुम्हाला याच्यापासून संसर्ग होणार नाही. दुसरं गोष्ट अशी आहे की प्रतिबंधात्मक जे काही औषधोपचार आपण याच्यामध्ये म्हणतो, डायरिया, डिसेंट्री, लेप्टोस्पायरा सारखे आजार झाले तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात. डायरिया डिसेंट्री झालं तर काही गोळ्या असतात जे आपण त्याला त्याच्यावर काही प्रमाणात कंट्रोल करू शकू. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डायरिया डिसेंट्री म्हणजे तो ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन किंवा कुठलंही पाणी ज्याच्यामध्ये मीठ आणि थोडं शुगर, क्षार आणि पाणी असं जे म्हणतो ते पाणी हे पीत राहणं. इव्हन लहान मुलांमध्ये तर किंवा जे थोडं बहुत कमजोर बालकं असतील त्यांच्यामध्ये थोडी सुद्धा डायरिया किंवा डिसेंट्री झाली तर त्याची तब्येत सिरियस होऊ शकते. अशा वेळेस त्यांना सतत अंगावरचं दूध पित असतील तर अंगावरचं दूध आईनी सतत देत असलं पाहिजे, किंवा पाणी जर पित असतील तर मग त्यांच्यासोबत ORS, इतर नळाचं पाणी, ज्या प्रकारे त्यांचं आपण हायड्रेशन किंवा शरीरातलं पाणी शुष्कता होणार नाही, पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध राहील हे बघणं आवश्यक आहे. सो अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. औषधोपचार जो आहे तो औषधोपचार मात्र प्रत्येकाने आपापल्या जवळ आरोग्य संस्था असतील किंवा तुमचे नेहमीचे फॅमिली फिजिशियन असतील यांच्या सल्ल्याने औषधोपचार करायला पाहिजे.
1: जून महिन्यात पावसाची चाहूल लागते आणि बहुतांश शहरांमधल्या शाळाही सुरू होतात. आपल्या मुलांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी पालक आणि शिक्षक यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे?
0: अशा या पावसाळ्याच्या काळामध्ये जिथे जिथे मुलं बाहेर जातात घराच्या बाहेर, म्हणजे मुख्य म्हणजे शाळा, शाळेमध्ये शिक्षकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. एक तर काळजी ही आहे की त्यांनी सुद्धा जे काही पाणी आपण त्या ठिकाणी त्यांचं टँक असेल किंवा जिथून ते पिण्याचं पाणी मुलांना देतात त्या पिण्याच्या पाण्याची काळजी, स्वच्छता आणि त्याच्यामध्ये ब्लिचिंग, क्लोरिनेशन हे करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रत्येक तुमचा टाकी किती मोठी असते, त्याचा किती घेर असतो आणि त्याच्यासाठी किती ब्लिचिंग पावडर टाकलं पाहिजे याचे सूत्र असतात. ते तुम्हाला आरोग्य टीचिंग मध्ये पण झालं असेल किंवा तुम्ही जवळपास जर आरोग्य केंद्र असेल किंवा कुठलेही सरकारी दवाखाना असेल तिथले कर्मचारी सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारे सांगतील तितक्या प्रकारचं ब्लिचिंग आणि त्याचं तेवढं होल्डिंग टाइम हे ठेवून आपण ते पाणी सप्लाय केलं पाहिजे. पण पालकांना सुद्धा म्हणणं आहे की शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलांसोबत हे ताजं अन्न आणि घरातलं स्वच्छ पाणी, शक्य असल्यास उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा देणं आवश्यक आहे जेणेकरून मुलांना अशा प्रकारे होणार नाही. शिक्षकांनी ही काळजी घेतली पाहिजे की मुलं अननेसेसरी जिथे पाणी साचलेले आहे, डबके साचलेले आहेत, कुठे आजूबाजू छोटे बहुत नाले वाहत आहे अशा ठिकाणी ही मुलं खेळणार नाही किंवा त्याच्यामध्ये अनावश्यकरित्या जाणार नाही, ही सुद्धा पालकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे रेसिडेन्शियल शाळा आहे तिथे अजून मेट्रन असतील किंवा तिथले शिक्षक असतील, प्रिन्सिपल असतील, यांनी अधिक काळजी याच्यासाठी घेणं जरुरी आहे की एखाद्या मुलाला जर किंवा एखादा जीवाणू विषाणू त्या परिसरामध्ये तुमच्या पाण्यामध्ये इन्फेक्ट झाला तर एकासोबत भरपूर लोकांना एकसाथ मोठा उद्रेक याच्यामुळे होऊ शकतो, त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मुख्यत्वे जे अन्न आपण बनवून देतो त्याच्यासाठी वापरलं जाणारं पाणी आणि ताजेपणा या दोन गोष्टी नियमितपणे शाळा किंवा जिथे रेसिडेन्शियल स्कूल आहे त्यांनी पाळणं आवश्यक आहे.
1: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पावसाळ्यात बळावणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना राबवण्यात येत आहेत?
0: जर अशा काळामध्ये काही उद्रेक झाला किंवा उद्रेकाचा प्रतिबंधक व्हावा, कारण हे लोकांनी स्वतःपुरतं काळजी घेणं हे आहे, त्याचप्रमाणे कम्युनिटीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारचा उद्रेक होऊ नये, गावामध्ये शहरामध्ये उद्रेक होऊ नये याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुद्धा प्रयत्न केले जातात. प्लस असे उद्रेक झाले तर त्याच्यावर उपाययोजना काय करावी याच्यासाठी सुद्धा पूर्वतयारी या कालावधीमध्ये विभागामार्फत करण्यात येते. आरोग्य विभाग असेल, इतर कुठल्याही आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी शासकीय संस्था असेल अशा प्रकारे काळजी घेते. काळजी म्हणजे काय? योग्य प्रकारे तुमच्या ड्रग्ज जे लागतात जसं पिराझोलिडिन असेल, ORS असेल, झिंक असेल, ही जी काही महत्वाची ड्रग्ज आहेत किंवा डॉक्झीसायक्लिन, लेप्टोस्पायरस असेल, तर याचा साठा त्या त्या ठिकाणी जिथे ज्या प्रकारचे उद्रेक होण्याचे चान्सेस आहे हे असे उपलब्ध करून ठेवलेले असतात. ब्लिचिंग पावडरचा साठा राहावं याच्यासाठी ग्रामपंचायतीला सतत

0: सांगितलं जातं ग्रामपंचायत सुद्धा या पिरियड मध्ये ब्लिचिंगचा साठा किंवा नियमितपणे उपलब्ध करून ठेवते. आपण फक्त जिथे होत नसेल तिथे लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाला सांगून हे सगळं उपलब्ध करून घेतलं पाहिजे. जे गावं पूर परिस्थितीमध्ये कट ऑफ होतात या गावांमध्ये आशा किंवा अंगणवाडी यांच्या ठिकाणी जे प्रायमरी औषध आहे, ORS पावडर आहे, हे उपलब्ध करून ठेवलेलं असतात. त्यामुळे कोणालाही जरी थोडीशी जरी वाटलं, मुख्यतः लहान मुलं, वयोवृद्ध लोक यांना डायरिया, डिसेंट्री, फिवर किंवा अशा प्रकारचे काही लक्षणं जर आढळले तर ताबडतोब त्यांनी नजीक जे काही आरोग्य संस्था असेल किंवा अशा अंगणवाडीचे केंद्र असतील इथे जाऊन दाखवायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे, जेणेकरून वेळीच त्यांना औषधोपचार जो काही असेल तो देता येईल. इव्हन मोबाईल टीम्स तयार केलेले असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये. एक डिझास्टर मॅनेजमेंटचा पण टोल फ्री नंबर असतो, हॉस्पिटलचे पण नंबर असतात, ते सुद्धा सगळीकडे सांगितले गेलेले असतात. त्या नंबरवर सुद्धा कॉल करून कुठेही उद्रेक होतो ते दिलं पाहिजे. डिजिटल पद्धतीने सुद्धा आता आपण या सगळ्या उद्रेकांचं मॉनिटरिंग करतो. याच्यासाठी पुण्याच्या हेड ऑफिसमध्ये एक IDSP IHIP नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावर फील्डमधले सगळे लोक डे टू डे बेसिसवर अशा कुठल्याही प्रकारच्या जर उद्रेक किंवा इव्हन पेशंटची जरी माहिती भेटली तर ती टाकतात, जेणेकरून अशा स्टेट लेवल्सवरून सुद्धा याला मॉनिटरिंग करणं चालू असतं. या पद्धतीने आपण प्रयत्न करतो की कमीत कमी उद्रेक व्हावा. मात्र उद्रेक झाला त्याच्यापासून अजून जास्त फैलाव होऊ नये, लोकांची स्थिती गंभीर होऊ नये, याच्यासाठी सुद्धा तात्काळ रॅपिड रिस्पॉन्स टीम असेल, मोबाईल पथक असेल, हे त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना औषधोपचार आणि जर आवश्यकता असेल तर ऍडमिशनची सोय सुद्धा केलेली असते. हे सगळे रुग्णालय या कालावधीमध्ये सज्ज आहेत.
1: पावसाळ्यात प्रतिकार शक्ती चांगली राहावी, संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणता आहार घेणं आवश्यक आहे त्याविषयी काय सांगाल?
0: इतर प्रतिबंधासोबत आपण नेहमीच म्हणतो की कुठली तरी प्रकारे आपण योग्य ते आहार, व्यायाम, योगा हे जर केलं तर आपली प्रतिकार शक्ती कुठल्याही प्रकारच्या झाला, नुसतं डायरिया, डिसेंट्री किंवा लेप्टोस्पायरा किंवा या जलजन्य प्रकारात किंवा पावसाळ्यात होणारे आजार नव्हे, तर पूर्ण कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये शेवटी माणसाची रोग प्रतिकार शक्ती सगळ्यात महत्वाची असते. आणि त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे अन्न. तुम्हाला जी काही एनर्जी, अन्न, ऊर्जा आपण जे म्हणतो ती आपण घेतो अन्न घटकातून, आणि हे संतुलित जर असेल बरोबर, त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी असतील, फलाहार असेल, दूध असेल, हिरव्या पालेभाज्या असतील, भाज्या असतील, भात असेल, वरण असेल, पोळी असेल किंवा भाकरी असेल, जे काही आहे, जे आपलं नियमित सगळा चौरस आहार आपण ज्याला म्हणतो तो जर आपण वेळेच्या वेळेस आणि ताजा जर घेतला तर आपली प्रतिकार शक्ती चांगली राहू शकते. आणि ती जर प्रतिकार शक्ती चांगली असेल तर मोठ्या प्रमाणात या आजारांना आपण आळा घालू शकतो.
1: श्रोते हो, ऋतुमानाप्रमाणेच आजारांचे प्रकारही वेगवेगळे असतात. पावसाळ्यात बळावणारे संसर्गजन्य आजार हे मानवासाठी नवीन नाहीयेत. पावसाळ्यात बदलणारं हवामान आणि वातावरण हे अनेक संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत असतं. हे आजार होऊ नयेत यासाठी या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घेण्यासोबतच गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आज आवश्यक बनलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 आहेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मी मेघा होमकर आपलं स्वागत करते. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता ऐकूया बियाणांचे परीक्षण आणि उगवण क्षमता तपासणी करण्याच्या सोप्या पद्धती याविषयी माधुरी ज्ञानदेव आवटे, समूह सहाय्यक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी दिलेली माहिती.

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण सध्या खरीपाच्या पूर्वतयारीला लागला आहात. कुटुंबासह शेतकरी बंधू शेतात हंगाम पूर्वतयारी करीत आहे. नांगरणी, ढेकळे फोडणे, कुळविणे, धसकट वेचणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, शेणखत टाकणे, काट्या वेचणे, जमीन भुसभुशीत करणे, सरी किंवा वाफे तयार करणे इत्यादी कामांना आता शेतकरी गती देऊ लागलाय. खरीप हंगामाची उत्पादकता वाढविण्यासाठी पेरणीची पूर्वतयारी आणि पिकाचे नियोजन करणे हे खूप महत्वाचे ठरते. पेरणीची वेळ जर साध्य करायची असेल तर पूर्वतयारी ही आवश्यकच आहे. खरीपाच्या पूर्वतयारीचा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करणे. याविषयी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया. बऱ्याच वेळा शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले धान्य बियाणे म्हणून पेरणीसाठी वापरतात, परंतु असे बियाणे पेरणीसाठी वापरताना त्याची उगवण क्षमता, शुद्धता, इतर जातींच्या पिकांचे भेसळ, रोगट किंवा फुटके बियाणे याकडे दुर्लक्ष केले जाते. असे बियाणे पेरणीसाठी वापरल्यास त्याची उगवण चांगली होत नाही, म्हणून होणाऱ्या आर्थिक नुकसानीबरोबर पेरणीचा हंगामसुद्धा वाया जाण्याची शक्यता असते. पण हे टाळण्यासाठी शेतकरी घरबसल्या बियाण्याची उगवण क्षमता तपासू शकतो. ते कसं याचीच माहिती आता आपण आज जाणून घेणार आहोत. चांगल्या प्रतीच्या बियाण्यासाठी त्याची भौतिक आणि अनुवांशिक शुद्धता राखावी लागते. यासाठी बीजोत्पादन, बीज प्रक्रिया, बीज परीक्षण, प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण, साठवणूक, पॅकिंग आणि विक्री यामध्ये विशिष्ट प्रकारची योग्य ती काळजी घ्यावी लागते. बियाण्याची पेरणीसाठी उपयुक्तता पाहणे यालाच बीज परीक्षण असे म्हणतात. यामध्ये बियाण्याच्या वेगवेगळ्या बाबींची तपासणी करतात. उदाहरणार्थ बियाण्याची उगवण क्षमता, बियाण्याचा जोम, बियाण्याचे आरोग्य, बियाण्यातील भेसळ म्हणजेच भौतिक शुद्धता, बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण यांच्या परीक्षणावरूनच बियाणे पेरणीसाठी योग्य की अयोग्य ते ठरविले जाते. बीज परीक्षणाचे प्रमुख उद्देश म्हणजे बियाण्याची पेरणीसाठी योग्यता पाहणे, बियाणे चांगले नसल्यास त्याची कारणे शोधणे, बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण पाहणे आणि साठवणुकीसाठी योग्य आहे किंवा नाही ते ठरवणे, बियाण्याची गुणवत्ता ठरवणे, खरेदी केलेले बियाणे खून चिठ्ठीवरील माहितीप्रमाणे त्या प्रतीच्या गुणवत्तेस उतरते का ते पाहणे. अशा प्रकारच्या परीक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या प्रतीचे बियाणे पोहोचवणे हा होय. आता बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासायची ती आपण पाहूया. एखाद्या लॉटची उगवण क्षमता तपासण्यासाठी त्याच्या प्रतिकात्मक नमुन्यातील कमीत कमी 400 बी तपासावे लागते. ज्या बियाण्याची उगवण क्षमता तपासायची आहे त्यास कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी आणि ते शुद्ध बियाण्यातूनच घेतलेले असावे.

करावे. शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाण्याची पेरणीपूर्वी उगवण क्षमतेची चाचणी करणे तेवढेच गरजेचे आहे. बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे याबाबत अंदाज येऊ शकतो. शेतकऱ्यांनी घरच्या घरीच उगवण क्षमतेची चाचणी करावी. शेतकऱ्यांनी स्वतःकडे असलेल्या बियाण्याची चाळणी करून त्यामधील काडी कचरा, खडे, लहान आणि खुरकटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणीनंतर स्वच्छ झालेले समान आकाराचे बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी निवडावे आणि म्हणूनच पीक उत्पादन चांगले होते आणि बियाण्याची गुणवत्ता चांगली राखली जाते. प्रयोगशाळेत उगवण क्षमता तपासण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यामध्ये उगवण कक्ष, ज्याला आम्ही जर्मिनेटर असं म्हणतो, हे मुख्य उपकरण आहे. त्यामध्ये बियाण्याच्या उगवणासाठी आवश्यक असणारे तापमान आणि आर्द्रता राखता येते. तसेच बियाणे उगवणीस ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कागद वापरतात, त्याला टॉवेल पेपर असे म्हणतात, ज्यामध्ये ओलावा राखला जातो आणि बियाण्याची उगवण आणि वाढ होण्यास मदत होते. आता आपण उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धती पाहूया. बियाण्याची उगवण क्षमता किंवा जर्मिनेशन पॉवर म्हणजे एखाद्या बियाण्यामध्ये उगवण येण्याची क्षमता किती ते तपासणे. बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी पुढील पद्धतींचा अवलंब करण्यात येतो. शोष कागदाच्या वरती म्हणजेच टॉप ऑफ पेपर या पद्धतीमध्ये लहान आकाराच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासली जाते. यामध्ये एका काचेच्या प्लेटमध्ये खाली कापसाचा पातळ थर ठेवून त्यावर शोष कागद ठेवला जातो. त्यावर पाणी टाकून तो कागद ओला करावा. पाणी जास्त झाले तर ते निथळून घ्यावे. अशा प्लेटमध्ये बी ठेवून नंतर त्यावर झाकण ठेवावे. बी हे मोजून टाकावे आणि प्लेटमध्ये ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी. या प्लेट उगवण कक्षामध्ये म्हणजे जर्मिनेटरमध्ये उगवणीसाठी ठेवाव्यात किंवा चांगल्या प्रकारे आर्द्रता असलेल्या 70% जास्त आर्द्रता आपल्याला हवी आहे अशा आर्द्रता असलेल्या बंद खोलीत त्या ठेवल्या जातात. दुसरी पद्धत आहे कागदाच्या मध्ये बियाणे ठेवून उगवण क्षमता तपासणे, ज्याला बिटवीन पेपर असं म्हणतात. उगवण क्षमता तपासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या दोन ओल्या केलेल्या कागदामध्ये बी मोजून ठेवावे. असे कागद गोल गुंडाळी करून त्यावर मेन कागद खालच्या 3/4 भागास गुंडाळून ती उगवणीसाठी आवश्यक असणाऱ्या तापमान आणि आर्द्रता असलेल्या जर्मिनेटरमध्ये ठेवतात. ओले कागद बोटाने दाबला असता बोटाभोवती पाणी दिसू नये इतपतच तो कागद ओला असावा. तिसरी पद्धत आपण पाहूया, ज्यामध्ये वाळूमध्ये उगवण क्षमता पाहता येते. कुंडी किंवा ट्रेमध्ये असलेल्या ओल्या वाळूत 1 ते 2 सेंटीमीटर खोलीवर सारख्या अंतरावर मोजून बी ठेवावे. बियाच्या आकारमानावर वाळूचा ओलेपणा ठरवतात. अशा कुंड्या जर्मिनेटरमध्ये उगवणीसाठी ठेवतात. बियाणे उगवणीसाठी ठेवताना ते एकसारख्या अंतरावर ठेवावे, त्यासाठी ओलावा प्रमाणातच ठेवावा. तसेच बियाण्यास आवश्यक असणारे तापमान आणि आर्द्रता राखण्याचा प्रयत्न करावा. साधारण 8 ते 10 दिवसात बियाण्याची उगवण होते. चौथी पद्धत आहे वर्तमानपत्राचा कागद वापरून बियाणे तपासणे. वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याला 4 घड्या पाडाव्यात. नंतर तो कागद पाण्याने ओला करावा. बियाण्याच्या प्रत्येकी 10 बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतरावर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशा रीतीने 100 बियांच्या 10 गुंडाळ्या तयार कराव्यात. नंतर या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत 4 दिवस तशाच ठेवाव्यात. 4 दिवसानंतर त्यामधील बीजांकुर मोजावे. पाचवी पद्धत आहे ती म्हणजे गोंडपाट पद्धत. आता ही जी गोंडपाट पद्धत आहे ही पद्धत आपल्या सर्वांना वापरता येणारी आहे. गोंडपाट प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असतं. सरळ सोपी पद्धत आपण त्याला म्हणूया. ही अशी पद्धत आहे जी आपण घरच्या घरी उगवण क्षमता तपासणीसाठी वापरू शकतो. आता या पद्धतीमध्ये आपण 3 टप्पे पाडले आहेत. आता 3 टप्प्यांमध्ये आपण ही पद्धत समजून घेऊया. पहिला टप्पा, सगळ्यात आधी आपल्याला एक मोठं पोतं आणि पाण्याने भरलेली बादली घ्यायची आहे. पोत्याला कात्रीच्या सहाय्याने कापून एक समान 6 तुकडे आपल्याला त्याचे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ते पोतं पाण्यात भिजवून आणि नंतर व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे. आता दुसरा टप्पा, घरच्या सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मुठभर धान्य बाहेर काढा. सर्व पोत्यातील काढलेले धान्य एकत्र करून घ्यावे. गोंडपाटाचे 6 चौकोनी तुकडे घेऊन स्वच्छ धुवून घ्या. 1 तुकडा जमिनीवर पसरवा. काढलेल्या धान्यातील सरसकट 100 दाणे मोजून 1.5 ते 2 सेंटीमीटर अंतरावर ओढीत ठेवून त्याचे 3 नमुने

0: गोणे आपल्याला तयार करायचे आहेत. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे आणि बियाण्यांवर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी टाकावे. गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यासकट गोल गुंडाळी करून ते रबर किंवा दोरीने चांगलं बांधून घ्यायचं आहे. खूप घट्ट असं बांधायचं नाही, आपल्याला ते थोडंसं ढिल्लंच ठेवायचं आहे. तिसरा टप्पा, ह्या गुंडाळ्या माठ किंवा रंजन अशा थंड ठिकाणी आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यावर दररोज 2 वेळा पाणी शिंपडायचं. 8व्या दिवशी या गुंडाळ्या उघडायच्या आहेत. 8व्या दिवशी बियाण्याची उगवण झालेली असेल. चांगले कोंब असलेले दाणे वेगळे करून त्याची मोजणी करावी. तिन्ही गुंडाळीची सरासरी काढून 100 दाण्यापैकी 70 किंवा त्यापेक्षा जास्त दाणे कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे असे समजावे आणि शिफारशीप्रमाणे पेरणीसाठी वापरावे. जर उगवण झालेल्या बियाण्याची टक्केवारी 70 पेक्षा कमी असेल तर एकरी बियाण्याचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावी. मात्र 50 टक्क्यांपेक्षा कमी उगवण शक्ती असल्यास घरचे बियाणे न वापरता प्रमाणित बियाणे खरेदी करावे. आता मी तुम्हाला जी उगवण क्षमता सांगितली 70 टक्के, हे मी तुम्हाला सोयाबीनच्या बाबतीत सांगितली. उगवण क्षमता प्रत्येक बियाण्याच्या बाबतीत ही वेगवेगळी आहे. आपण पिकाच्या शिफारसीनुसार जी उगवण क्षमता दिली आहे त्यानुसार बियाण्याची टक्केवारी ही कमी करू शकतो. आता आपली जी रोपं उगवलेली आहेत त्यांचे वर्गीकरण कसं करायचं, ती कशी मोजायची, की 70 टक्के कशी भरलीत बाबा, उगवण क्षमता 70 टक्के कशी झाली, याबद्दल आपण माहिती पाहूया. आता उगवलेल्या रोपांचे वर्गीकरण कसं करायचं, तर त्यात 4 प्रकारची रोपं असतात. पहिलं साधारण किंवा चांगली रोपे, ज्याला नॉर्मल सीडलिंग म्हणतात. दुसरं तुमचं विकृत रोपे, ॲबनॉर्मल सीडलिंग्स. तिसरं कठीण बी आणि चौथं म्हणजे न उगवलेलं बी, ज्यातून बी उगवतच नाही तो प्रकार आपला कठीण बी मध्ये सुद्धा मोडतो. म्हणजेच एकूण 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार तो म्हणजे साधारण किंवा चांगली रोपे, म्हणजेच नॉर्मल सीडलिंग्स. उगवण क्षमता चाचणीत 8 ते 10 दिवसात बियाणे उगवते. ज्या रोपांची चांगली वाढ झालेली असते आणि ज्यांची अनुकूल परिस्थितीत चांगल्या झाडामध्ये रूपांतर होण्याची क्षमता असते त्यांना साधारण किंवा चांगली रोपे असे संबोधले जाते. या रोपांच्या सर्व भागांची वाढ व्यवस्थित झालेली असते. मुळांची वाढ चांगली होऊन त्यावर तंतुमुळे वाढलेली असतात. व्यवस्थित वाढलेली रोपे परंतु थोडी मुळांची खुरकटलेली वाढ अशी रोपे सुद्धा साधारण किंवा चांगल्या प्रकारातच मोडतात. तसेच व्यवस्थित वाढलेली रोपे परंतु त्यांना बाहेरील बुरशीचा संसर्ग झाला असला तरी अशी रोपे आपण या प्रकारात मोडून घेतो. आता दुसरं आहे तुमचं विकृत रोपे, ॲबनॉर्मल सीडलिंग्स. दुसऱ्या प्रकारची रोपे ही विकृत ॲबनॉर्मल असतात आणि अशी रोपे अनुकूल परिस्थितीत सुद्धा व्यवस्थित वाढू शकत नाही. पूर्ण झाडांमध्ये वाढ होण्याची क्षमता त्यांच्यात नसते. त्यांचा कोंब किंवा मुळांना इजा पोहोचलेली असते. तसेच बियाण्यांशी निगडीत असलेल्या बुरशीमुळे रोपे कुजण्याच्या अवस्थेत असतात. आता तिसरा जो गट आहे आपला तो म्हणजे कठीण बी, हार्ड सीड. तिसरा प्रकार हा न उगवलेला बियाण्याचा असतो. असे बी उगवणीला ठेवल्यानंतर 8-10 दिवसात अजिबातच उगवत नाही. त्यामध्ये काही बियाणे पाणी न शोषल्यामुळे उगवत नाही, त्यांनाच कुचर किंवा कठीण बी, हार्ड सीड असं आपण म्हणतो. परंतु काही बी हे त्याच्या सुप्त अवस्थेत असल्यामुळे उगवत नाही, ज्याला आपण डॉर्मंट सीड किंवा मेलेलं बी, डेड सीड असं म्हणतो. पोकळ बियाणे, किडलेले बियाणे, गर्भण असलेले बियाणे हे सर्व याच प्रकारात मोडतात. अशा प्रकारे उगवलेल्या बियाण्यांची वर्गवारी करून साधारण किंवा चांगल्या उगवलेल्या बियांची टक्केवारी काढतात. प्रत्येक पिकांमध्ये प्रमाणीकरण यंत्रणेने उगवणीची टक्केवारी प्रमाणित केलेली आहे. बीजोत्पादित केलेल्या बियाण्यांची उगवण क्षमता या प्रमाणापेक्षा कमी असल्यास बीजोत्पादन नापास होऊ शकते. प्रमाणकापेक्षा जास्त उगवण असलेले बियाणे पेरणीसाठी वापरावे. उगवणीच्या टक्केवारीमध्ये 10% पर्यंत कमी उगवण असल्यास एकरी ठरवून दिलेल्या बियाण्याच्या 10% जास्त बियाणे वापरावे. परंतु त्यापेक्षा कमी उगवण क्षमता असल्यास असे बियाणे वापरू नये. शेतकऱ्यांनी जे बियाणे पेरणीसाठी वापरायचे आहे अशा बियाण्याचे परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी बीज प्रयोगशाळा, कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्रात, कृषी तंत्र निकेतन विद्यालय यांच्याशी संपर्क साधून वापरण्यात येणाऱ्या बियाण्याची उगवण शक्ती तपासून घ्यावी. किंवा घरच्या घरी ओल्या पोत्यामध्ये वाळू, बारीक रेती, शोष कागदामध्ये अशा प्रकारची उगवण परीक्षा घेऊन बियाण्यांची उगवण क्षमता तपासून पाहू शकता. ज्या बियाण्याची उगवण क्षमता प्रमाणित प्रमाणकापेक्षा जास्त आहे असेच बियाणे पेरणीसाठी वापरावे. अशा प्रकारे एकरी अपेक्षित रोपांची संख्या राखण्यास मदत होते. पर्यायाने उत्पादनात वाढ होऊन फायदाही होतो. धन्यवाद.
1: बियाणांचे परीक्षण आणि उगवण क्षमता तपासणी

0: करण्याच्या सोप्या पद्धती याविषयी माधुरी ज्ञानदेव अवटे समूह सहाय्यक ज्ञानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उपविभागीय कृषी अधिकार्यालय बुलढाणा यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया ड्रोन तंत्रज्ञान आधुनिक शेतीसाठी लाभलेले एक अनमोल वरदान याविषयी डॉक्टर सुयोग खोसे कृषी अभियांत्रिकी विषय तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मित्रांनो, आपण सर्वजण अभिमानाने म्हणतो की शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून ती आपल्या काळ्या आईचे मनोभावी केलेली सेवा आहे. मात्र ही सेवा करताना आजचा आमचा बळीराजा अनेक भीषण संकटांना आणि आव्हानांना सामना करताना दिसत आहे. हे विदारक सत्य आपण नाकारू शकत नाही. कधी आभाळ फाटतं आणि अवेळी पडणारा पाऊस हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेतो, तर कधी शेतात राबण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नाही. त्यातच भर म्हणून पिकांवर पडणारी नवनवीन आणि अनाकलनीय कीड शेतकऱ्यांना रात्रंदिवस झोप उडवून देते. अशा या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आता विज्ञानाची साथ ही नक्कीच घ्यावी लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, 21वे शतक हे पूर्णपणे विज्ञानाचे आणि प्रगत तंत्रज्ञानाचे शतक आहे. या बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलावे लागणार आहे. म्हणूनच आज आपण एका अशा क्रांतिकारक तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर गप्पा मारणार आहोत, जे आकाशात झेप घेऊन एखाद्या रक्षकाप्रमाणे तुमच्या शेतीचे संरक्षण करते. होय, आजच्या आपल्या चर्चेचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे ड्रोन तंत्रज्ञान आधुनिक शेतीसाठी लाभलेले एक अनमोल वरदान. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की ड्रोन म्हणजे नक्की काय, तर सोप्या भाषेत आणि आपल्या गावरान भाषेत सांगायचं झालं तर ड्रोन हे एक मानवरहित हवाई वाहन आहे. हे एक असे यंत्र आहे ज्याला चालवण्यासाठी विमानासारख्या वैमानिकाची गरज भासत नाही. आपण जमिनीवर सुरक्षितपणे उभे राहून केवळ एका रिमोटच्या सहाय्याने किंवा आपल्या हातातील मोबाईलच्या सहाय्याने एका क्लिकवर याला हवे तसे नियंत्रित करू शकतो. हा विज्ञानाचा एक असा अद्भुत आविष्कार आहे जो तुमच्या कष्टाला आधुनिकतेची जोड देऊन आपल्या पारंपरिक शेती खऱ्या अर्थाने स्मार्ट आणि फायदेशीर बनवणार आहे. आता आपण पाहणार आहोत ड्रोन तंत्रज्ञानाचा उगम आणि महाराष्ट्रामधील सद्यस्थिती. शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच डोकावून गेला असेल की ड्रोन हे तंत्रज्ञान अचानक इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत कसं आलं. पूर्वी तर फक्त आपण वर्तमानपत्रात किंवा सिनेमात याबद्दल वाचलं होतं. याचं मुख्य कारण दडलंय आपल्या सर्वांनी अनुभवलेल्या एका कठीण काळात. तुम्हाला आठवत असेल COVID-19 त्या भीषण जागतिक साथीच्या काळामध्ये जेव्हा सगळीकडे कडक टाळेबंदी होती, त्या काळात शारीरिक अंतर राखणं खूप गरजेचं होतं आणि शेतात राबण्यासाठी मजूरसुद्धा मिळणं अशक्य होतं. ऐन हंगामात मजुरांच्या कमतरतेमुळे शेतीची कामं ठप्प पडत चालली होती. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत विज्ञानाने आपल्याला ही आधुनिक ताकद दिली. ड्रोनच्या सहाय्याने मानवी स्पर्श टाळून आणि मजुरांवर अवलंबून न राहता शेतीची कामे कशी करता येतात हे जगाने आपल्याला सर्वांनीच पहिल्यांदा अनुभवलं. तेव्हापासून या तंत्रज्ञानाने मागं वळून पाहिलंच नाही. आज जर आपण जगाच्या नकाशावर पाहिलं तर विशेषतः आशिया खंडात या तंत्रज्ञानाचा वापर वणव्यासारखा पसरतोय. भारतात तर आजही एक चळवळ बनली आहे. आपल्या देशात जवळपास 40 जास्त स्टार्टअप कंपन्या अत्यंत जोमाने या क्षेत्रात कार्यरत आहेत. या कंपन्यांचं मुख्य उद्दिष्ट काय असेल माहिती आहे, तर ड्रोनची तांत्रिक गुणवत्ता वाढवणं आणि त्याची किंमत इतकी कमी करणं की ते माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला सुद्धा परवडलं पाहिजे. ड्रोन आता केवळ हे श्रीमंताचं साधन राहिलं नसून ते एक लोकप्रिय करण्यासाठी ही एक नवीन धडपड आहे. आणि मित्रांनो, आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपलं महाराष्ट्र राज्य या ड्रोन क्रांतीमध्ये सर्वात आघाडीवर आहे. महाराष्ट्र सरकारने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. नुकताच महाराष्ट्र सरकार आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्या चौथ्या औद्योगिक क्रांती केंद्रादरम्यान एक ऐतिहासिक सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे सरकारी उपक्रमांमध्ये आणि शेतीमध्ये ड्रोनच्या वापराला एक मोठी अधिकृत दिशा दिली आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण आपल्या चर्चेच्या अशा टप्प्यावर आलो आहे की जिथे तुम्हाला खऱ्या अर्थानं समजेल की हा छोटासा दिसणारा ड्रोन तुमच्या शेतात एखाद्या जादू सारखी कशी कामे करू शकतो. हे केवळ एक उडणारं यंत्र नाही तर तो एक अष्टपैलू शेती सहायक आहे. चला तर मग आपण ड्रोनचे मुख्य आणि मोठे फायदे सविस्तर जाणून घेऊयात. पहिला फायदा म्हणजे मातीचे विश्लेषण आणि शेतीचे नियोजन. कोणतंही पीक लावण्यापूर्वी आपल्या जमिनीची ताकद आणि तिची प्रकृती माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. ड्रोन केवळ हवेत उडत नाही तर तो जमिनीचा अत्यंत अचूक असा 3D नकाशा तयार करतो. या नकाशामुळे आपल्याला कळतं की जमिनीच्या कोणत्या भागात

ओलावा आहे, कुठे नायट्रोजनची कमतरता आहे आणि खतांची नेमकी गरज कुठे आहे, यामुळे पेरणीपूर्वीच तुमचं नियोजन पक्क होतं आणि बियाणांचा व खतांचा अपव्यय टळतो. त्यानंतर दुसरा मुख्य उपाय आहे स्मार्ट सिंचन नियोजन. पाणी हे आपल्या सर्वांना मौल्यवान धन आहे. ड्रोनमधील थर्मल सेन्सर म्हणजे जणू उष्णता मोजणारे डोळेच आहे. हे सेन्सर शेतातला असा भाग शोधून काढतात जिथे पाण्याची कमतरता आहे किंवा पीक सुकू लागले आहे. यामुळे संपूर्ण शेतात विनाकारण पाणी न सोडता जिथे गरज आहे तिथेच सिंचन करून आपण पाण्याची मोठी बचत करू शकतो. त्यानंतर ड्रोनचा वापर हा पिकांची अहोरात्र देखरेख करण्यासाठी सुद्धा होतो. मोठ्या शेतात प्रत्येक झाडापाशी जाऊन त्याची पाहणी करणं शेतकऱ्याला शक्य नाही. त्यातच हवामान बदलामुळे पिकांवर अचानक संकट येतं. ड्रोनमध्ये बसवलेले मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरे हे आपल्या डोळ्यांना न दिसणारी माहिती गोळा करतात. पिकाच्या आरोग्यात काही बिघाड होत असेल तर तो आपल्याला दिसण्यापूर्वीच ड्रोनच्या डेटाद्वारे समजतं, म्हणजे आजार बळावण्याआधीच आपल्याला अर्ली वॉर्निंग मिळते. त्यानंतर चौथा महत्त्वाचा उपयोग म्हणजे तण, कीड आणि रोग नियंत्रण. सहसा आपण पूर्ण शेतावर औषध फवारतो, मग तिथे कीड असो वा नसो, पण ड्रोन जमिनीची परिस्थिती पाहून नेमक्या कुठल्या कोपऱ्यात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे ते शोधतो. यामुळे आपण फक्त बाधित क्षेत्रावरच फवारणी करतो, ज्याला स्पॉट स्प्रेइंग म्हणतात. यामुळे औषधाचा खर्च आणि जमिनीचं प्रदूषण हे दोन्ही कमी होतं. त्यानंतर पाचवा महत्त्वाचा उपयोग म्हणजे सुरक्षित पीक फवारणी. मित्रांनो, ड्रोनचं हे सर्वात महत्त्वाचं आणि लोकप्रिय काम आहे. पारंपरिक फवारणीत औषध पिकाच्या फक्त वरच्या भागात पडतं, पण ड्रोनने केलेल्या फवारणी पानाच्या खालच्या बाजूला किंवा झाडाच्या शेवटच्या शेंड्यापर्यंत पोहोचतं. यामुळे औषध प्रभावी ठरतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विषारी रसायनांशी शेतकऱ्याचा थेट संपर्क येत नाही, ज्यामुळं आपलं आरोग्यही सुरक्षित राहतं. त्यानंतर सहावा महत्त्वाचा उपयोग म्हणजे आकाशातील राखणदार. पक्ष्यांपासून संरक्षण, पेरणी केल्यानंतर शेतात पक्षी बियाणे वेचतात किंवा पिकाचे नुकसान करतात, अशावेळी शेताचं राखण करणं कठीण होतं. ड्रोनचा विशिष्ट आवाज आणि त्याची हवेतील हालचाल पाहून पक्षी शेतापासून लांब पळतात. हा एक आधुनिक बुजगावणाच आहे असं म्हटलं तरी चालेल, जो 24 तास शेतावर घिरट्या घालू शकतो. त्यानंतर महत्त्वाचा उपयोग म्हणजे पिकांचे आरोग्य मूल्यमापन, ज्याला हेल्थ असेसमेंट असं म्हणतो. वनस्पती सूर्यप्रकाश किती प्रमाणात शोषतात आणि किती परावर्तित करतात यावर त्याचं आरोग्य अवलंबून असतं. ड्रोनमधील सेन्सर्स हे अचूकपणे मोजतात. जर एखादं पीक तणावाखाली असेल किंवा त्याला अन्नद्रव्याची गरज असेल तर त्यावर वेळेत उपचार करणं शक्य होतं, ज्यामुळे उत्पादनात घट येत नाही. त्यानंतर आठवा महत्त्वाचा उपयोग म्हणजे सुरक्षा आणि पाळत ठेवणे. ज्या शेतकऱ्याची शेती मोठी आहे किंवा डोंगराळ भागात आहे त्यासाठी ड्रोन हा एक उत्तम राखणदार आहे. रात्रीच्या वेळी सुद्धा इन्फ्रारेड कॅमेऱ्याच्या मदतीने शेतात वन्य प्राणी शिरले आहेत का किंवा चोरी होत आहे का यावर तुम्ही घरी बसून लक्ष ठेवू शकता. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सध्या जो वाढलेला बिबट्यांचा त्रास आहे, हे बिबट्यांचं लोकेशन घेण्यासाठी सुद्धा या ड्रोनचे जे थर्मल कॅमेरे आहे याच्या सहाय्याने बिबट्या कुठे आहे हे सुद्धा शोधलं जात आहे. त्याचबरोबर विमा दाव्याच्या पडताळणीसाठी सुद्धा या ड्रोनद्वारे घेतलेल्या चित्रणांचा हा एक मोठा पुरावा वापरला जातो. त्यानंतर उत्पादनाचा अचूक अंदाज लावणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. पिकाच्या कापणीपूर्वीच आपल्याला किती उत्पादन मिळेल याचा अंदाज आला तर बाजारपेठेचं नियोजन करणं सोपं होतं. ऊस किंवा इतर फळबागांसारख्या पिकांमध्ये झाडांची उंची आणि घनता मोजून ड्रोनमधील लायडर सेन्सर हे त्याच्या उत्पादनाचा अचूक अंदाज वर्तवतात. यामुळे शेतकऱ्यांना विक्रीचं गणित मांडणं सोपं होतं. तर शेतकरी बंधूंनो, हे ड्रोनचे उपयोग पाहता तुमच्या लक्षात आलं असेल की ड्रोन हे आधुनिक शेतीचं खरं वरदान आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की ड्रोन फवारणी, त्यामुळे होणारी आर्थिक बचत आणि सुरक्षा. आता आपण अशा मुद्द्यावर बोलत आहोत ज्याची तुम्ही सर्वजण वाट पाहत आहे, तो मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना थेट फायदा आणि पैशाची बचत. शेवटी कोणताही नवीन प्रयोग करताना तो आपल्याला परवडेल का हा विचार साहजिकच आहे, पण मित्रांनो, ड्रोन फवारणीमुळे होणारी बचत खरोखरच थक्क करणारी आहे. चला आपण या मुद्द्यावर सविस्तर जाणून घेऊयात. पहिलं म्हणजे पाण्यात जवळपास 90% बचत होते. पारंपरिक फवारणीला 1-200 लिटर पर्यंत पाणी लागते, तिथे ड्रोनच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे केवळ 20 लिटर पाण्यातच 1 एकर फवारणी होऊ शकते. पाणी टंचाई असलेल्या भागात हे एक मोठे वरदान नक्कीच आहे. त्यानंतर औषधांची जवळपास 30% बचत होते. ड्रोन औषधाचे सूक्ष्म धुक्यात रूपांतर करतो. हे कण पिकाच्या प्रत्येक पानावर अचूक बसतात, ज्यामुळे औषध जमिनीवर सांडून वाया जात नाही आणि कीटकनाशकांचा खर्च जवळपास 30% कमी होतो. त्यानंतर वेळेतही मोठी बचत होते. जे काम करायला मजुरांना अनेक दिवस लागतात ते ड्रोन अवघ्या काही तासांत करतो. एक ड्रोन

0: जवळपास 50 एकरापर्यंत फवारणी करू शकतो, जी पारंपरिक पद्धतीपेक्षा जवळपास 30 पटीने वेगवान आहे. त्यानंतर शेतकऱ्याचं आरोग्य आणि सुरक्षा जर पाहिली तर फवारणी करताना विषारी रसायनांचा मानवी शरीराशी संपर्क आल्याने गंभीर आजार होतात. ड्रोनमुळे शेतकरी लांब उभा राहून फवारणी करतो, ज्यामुळे त्याचे आरोग्य पूर्णपणे सुरक्षित राहते. आता शेवटी बोलायचं झालं तर खर्चाबद्दल, मजुरी, वेळ आणि वाचलेल्या औषधांचा हिशोब केला तर पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ड्रोन फवारणीचा खर्च हा मोठ्या प्रमाणावर कमी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ड्रोनमुळे कष्ट कमी आणि खिशात पैशाची मोठी बचत होते. शेतकरी बांधवांनो, आज आपण ड्रोनच्या या तंत्रज्ञानाबद्दल अद्भुत सफर केली. जाता जाता मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जसा काळ बदलतो तशी आपली शेती करण्याची पद्धती बदलली पाहिजे. पूर्वी आपण लाकडी नांगरापासून ट्रॅक्टरकडे आलो, आता ट्रॅक्टरपासून आपल्या ड्रोनकडे जायचं आहे. ड्रोन हे केवळ हवेत उडणारे यंत्र नाही, तर ते तुमच्या प्रगतीचं, तुमच्या समृद्धीचं आणि तुमच्या कष्टाला फळ मिळवून देणारं आधुनिक साधन आहे. हे तंत्रज्ञान आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याची संधी नक्कीच देऊ शकतं. आनंदाची बाब म्हणजे महागडे जे ड्रोन आहेत ते प्रत्येकाने विकत घेतलेच पाहिजे असं नाही. आपलं महाराष्ट्र सरकार आज मोठ्या प्रमाणावर ड्रोन कंपन्यांना, स्टार्टअप्सला प्रोत्साहन देत आहे. अनेक कृषी सेवा केंद्र असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे एफपीओ असतील, आता ड्रोन भाड्याने देण्याची सोय सुद्धा उपलब्ध करून देत आहे. अगदी ट्रॅक्टर भाड्याने घेतो तसंच आता तुम्ही वाजवी दरात ड्रोनची सेवा तुमच्या शेतासाठी घेऊ शकता. तर मग शेतकरी मित्रांनो, विज्ञानाची आधुनिक वाट धरूया, जुन्या अनुभवांना नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊया आणि आपली शेती खऱ्या अर्थाने स्मार्ट करूया. धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, ड्रोन तंत्रज्ञान आधुनिक शेतीसाठी लाभलेलं एक वरदान याविषयी डॉक्टर सुयोग खोसे, कृषी अभियांत्रिकी विषयतज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी दिलेली माहिती आत्ता आपण ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूयात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त झालेले आजचे बाजारभाव. वेगळा उल्लेख नसल्यास आवक क्विंटलमध्ये बाजरी महिको 551 क्विंटल, कमीत कमी दर 3400, जास्तीत जास्त 3600, सरासरी दर 3500. गहू शरबती 476 क्विंटल, कमीत कमी दर 4800, जास्तीत जास्त 6200, सरासरी 5450. ज्वारी मालदांडी 742 क्विंटल, कमीत कमी दर 6000, जास्तीत जास्त 6500, सरासरी 6250. मका लाल 3 क्विंटल, कमीत कमी दर 2500, जास्तीत जास्त 2800, सरासरी दर 2650. मूग हिरवा 43 क्विंटल, कमीत कमी 9200, जास्तीत जास्त दर 9700, सरासरी 9450. डाळिंब आरक्ता 1097 क्विंटल, कमीत कमी दर 2500, जास्तीत जास्त 15000, सरासरी दर 8700. हरभरा 45 क्विंटल, कमीत कमी दर 6200, जास्तीत जास्त दर 7000, सरासरी दर 6000. उडीद 4 क्विंटल, कमीत कमी दर 9200, जास्तीत जास्त 10300, सरासरी 9350. बटाटा लोकल 6077 क्विंटल, कमीत कमी दर 800, जास्तीत जास्त 1500, सरासरी 1150. कांदा लोकल 12388 क्विंटल, कमीत कमी दर 800, जास्तीत जास्त 2600, सरासरी 1700. टोमॅटो लोकल आवक 3241 क्विंटल, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त 2200, सरासरी दर 1600. फ्लावर लोकल 821 क्विंटल, कमीत कमी दर 1000, जास्तीत जास्त 2500, सरासरी 1750. कोबी 895 क्विंटल, कमीत कमी दर 1000, जास्तीत जास्त 2200, सरासरी दर 1600. भेंडी लोकल 386 क्विंटल, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त दर 5000, सरासरी 3000. चिकू लोकल 34 क्विंटल, कमीत कमी दर 2000, जास्तीत जास्त 4000, सरासरी 3000. संत्री लोकल 34 क्विंटल, कमीत कमी 4000, जास्तीत जास्त दर 8000, सरासरी 6000. मोसंबी लोकल 125 क्विंटल आवक, कमीत कमी दर 5000, जास्तीत जास्त 10000, सरासरी दर 7500. दुधी भोपळा लोकल 287 क्विंटल, कमीत कमी 1000, जास्तीत जास्त दर 2000, सरासरी दर 1500.

रुपये हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेले आजचे बाजार भाव. श्रोतेहो, याबरोबरच आजच्या कृषी माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मी मेघा होमकर आपली रजा घेते. पुन्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: श्रोते हो आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुन्हा प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर टिकडे.
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: श्रोते हो, यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित

0: करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा MPSC चा निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर. 3000 अधिक नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला. ते नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेला अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शहा म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो चार प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट, इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य है पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी. और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रामहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सर्व आगामी पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणका आधारित पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे. गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन आयोगानं केलं आहे. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल अवघ्या 22 दिवसात प्रसिद्ध करण्यात आला असून यापुढे सर्व पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती आयोगाच्या अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे. मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया 9 ते 11 महिन्यात तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया 6 ते 7 महिन्यात पूर्ण केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.
2: राज्यसेवा पूर्व असेल किंवा गट ब असेल, गट क असेल, त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला राहील. 26 च्या सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रिकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील.
0: लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या 8 जणांना स्थानिक न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातले 5-6 जण बँकेचे कर्मचारी आहेत. त्यांच्यावर देणग्यांची रक्कम मोजण्याची जबाबदारी होती. पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं जाईल असं चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 79,85,000 रुपये जप्त केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान या प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस

चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. दरम्यान या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याची मागणी आज काँग्रेसनं केली आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र चौकशीतूनच या मंदिर लुटीचे खरे स्वरूप समोर येईल असं काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल म्हणाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती

स्वरूप समोर येईल असं काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल म्हणाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातल्या शासकीय आश्रम शाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठी स्वप्न पहा आणि शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असा प्रेरणादायी संदेश देत मुर्मू यांनी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या संवादानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातल्या विविध ऐतिहासिक दालनांची तसंच भव्य वास्तूंची विशेष सफर घडवण्यात आली. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना योजनेअंतर्गत गडचिरोली अहेरी आणि भामरागड इथल्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला गेले आहेत. कोलकात्यातल्या तरतला इथल्या निर्माणाधीन गोदामाच्या दुर्घटनेत ठार झालेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांची संख्या आता 15 पोहोचली असून जखमी कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या गोदामाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम अद्याप सुरू आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एका सरकारी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली असून याबाबत अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांची संख्या 589 वर पोहोचली असून जखमी झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे 3000 इतकी आहे. भूकंपानंतर तात्काळ सुरू करण्यात आलेली बचाव मोहीम अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतरच्या मदतकार्यात सहकार्य करण्यासाठी तातडीची मदत घेऊन भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं आज व्हेनेझुएलाकडे रवाना झाली आहेत. यात भारतीय लष्कराचं फील्ड हॉस्पिटल युनिट आणि 35 टनाहून अधिक मदत साहित्य औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. दोन्ही देशांच्या लष्कराच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला आहे. इराणचं रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडचे या पथकातले अधिकारी कतारमध्ये असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष JD वान्स यांनी दिली आहे. दरम्यान एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या जहाजावर होर्मुची समुद्रधुनी ओलांडताना हल्ला झाला. अमेरिकेनं त्यासाठी इराणला जबाबदार धरलं आहे. फारसं नुकसान न होता हे जहाज सुखरूप बाहेर पडलं तरी सुरक्षा स्थितीचा अंदाज येईपर्यंत जहाजांना सोबत करण्याची मोहीम संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेनं स्थगित केली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री उशिरा गट 1 नॉर्वे आणि फ्रान्स यांचा सामना होणार आहे. याच गटात इराक आणि सेनेगल यांचाही सामना होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:30 सुरू होतील. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज बेलफास्ट इथं सुरू असलेल्या पहिल्या T20 सामन्यात आयर्लंडनं भारतापुढं विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 182 धावा केल्या. कर्णधार लॉर्कन टकरच्या 50 आणि गारेथ डेलनीच्या 49 धावांचा त्यात मोठा वाटा आहे. भारतातर्फे हर्षित राणानं 3 तर अर्षदीप सिंगनं आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 4th षटकात 2:47 धावा झाल्या होत्या. जर्मनीत आयोजित ISSF जागतिक कनिष्ठ गट नेमबाजी स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान मिळवलं आहे. 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 14 पदकं भारतीय नेमबाजांनी पटकावली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर.
सर्व पूर्व परीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा एमपीएससीचा निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर. 3000 अधिक नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय

0: बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378°, 7-8 meters अर्थात 792 kHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: श्रोतेहो, आजच्या एक कलाकारमध्ये मी मेघा होमकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, चित्रपट म्हणजे केवळ कलाकार, दिग्दर्शक किंवा संगीतकार नव्हे. पडद्यामागे उभा राहून अनेक स्वप्नांना आकार देणारा निर्माता हा त्या कलाकृतीचा खरा शिल्पकार असतो. आज आपण अशाच एका सुसंस्कृत, संयमी आणि माणुसकीने नाते जमणाऱ्या निर्मात्याचा जीवनप्रवास अनुभवणार आहोत. हे व्यक्तिमत्व म्हणजे यश जोहर. धर्म प्रोडक्शन्स या संस्थेचा पाया घालणाऱ्या यश जोहर यांनी यशापेक्षा विश्वास कमवला. त्यांच्या चित्रपटातील निवडक गीतांच्या साथीनं आज त्यांच्या आयुष्याचा आपण मागोवा घेऊया.

यश जोहर यांचं व्यक्तिमत्व एका शब्दात सांगायचं तर तो शब्द म्हणजे मैत्री. 6 सप्टेंबर 1929 रोजी अमृतसरमध्ये जन्मलेल्या यश जोहर यांचं बालपण सिमला, लाहोर आणि दिल्लीमध्ये गेलं. आजीच्या प्रोत्साहनामुळं ते मुंबईत आले. स्वप्न मोठं होतं पण हातात भांडवल नव्हतं. मात्र कष्ट करण्याची त्यांची मोठी तयारी होती. मुंबईत त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये फोटोग्राफर म्हणून काम केलं. त्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. प्रत्येक दिवस हा शिकण्याचा दिवस होता आणि प्रसिद्धीपेक्षा त्यांचा कामावर विश्वास होता.

0: अब इस नगर, अब उस नगर।
1: देवानंद यांच्या नवकेतन फिल्म्समध्ये काम करताना त्यांनी चित्रपट निर्मितीचे बारकावे आत्मसात केले. प्रामाणिकपणा आणि दिलेला शब्द पाळणं ही यश जोहर यांची ओळख बनली. 1976 त्यांनी धर्म प्रोडक्शन्सची स्थापना केली. दोस्ताना या चित्रपटानं त्यांना मोठं यश मिळवून दिलं, मात्र त्यानंतरचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. दुनिया, गुमराह, मुकद्दर का फैसला, अग्निपथ यासारख्या चित्रपटातून त्यांनी दर्जेदार चित्रपट देण्याचा प्रयत्न कायम ठेवला.

श्रद्धेहो, चित्रपटसृष्टीत यश आणि अपयश ही दोन्ही चाकं एकत्र फिरत असतात. आर्थिक संकटं आली, काही चित्रपट अपेक्षेइतकेच चालले नाहीत, पण यश जोहर यांनी माणुसकीची साथ सोडली नाही. त्यांच्या कार्यालयात येणारा प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञ हा त्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखा वागत असे. आणि म्हणूनच अमिताभ बच्चन, देव आनंद, शाहरुख खान यांच्यासारख्या कलाकारांचा त्यांच्यावर विशेष विश्वास होता.

पत्नी हिरो जोहर आणि मुलगा करण जोहर यांनी यश जोहर यांचं स्वप्न जपलं. करणने दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट केला कुछ खुश होता है आणि या चित्रपटाने धर्म प्रोडक्शन्सला नवसंजीवनी दिली आणि एका वडिलांच्या संघर्षाचं सोनं झालं. 1998 हे वर्ष धर्म प्रोडक्शनसाठी सुवर्ण क्षण घेऊन आलं आणि डुप्लिकेट कुछ खुश होता है या चित्रपटांनी धर्म प्रोडक्शन्सची एक नवीन ओळख निर्माण केली.

0: चित्रपट काळाबरोबर बदलतात, कलाकार बदलतात, पण काही माणसं काळाच्या पलीकडे जातात. यश जोहर यांनी दिलेले संस्कार आजही धर्म प्रोडक्शन्सच्या प्रत्येक चित्रपटात दिसून येतात. यश जोहर यांनी चित्रपट निर्माण केलेच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नाती निर्माण केली. त्यांच्या आयुष्याचा पाया होता विश्वास आणि कार्याची ओळख होती गुणवत्ता आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध होता माणुसकी. यश जोहर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आजचा एक कलाकार हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. मी मेघा होमकर आपली रजा घेते. पुन्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार. कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोते हो, एक कलाकार हा कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर रात्री 9:45 हिंदीतून, 9:00 इंग्रजीतून, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर. हे सगळे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील महेंद्र कपूर यांच्या स्वरातील गीत. गीत आहे सुधीर मोखे यांचं, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नाधो महानोर यांचं गीत. संगीतबद्ध केले हृदयनाथ मंगेशकर यांनी. स्वर आहे लता मंगेशकर, रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यांचा चित्रपट जैत रे जैत.

0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनः प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश भट यांचं गीत

0: शोधण्यासहा, तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आरती प्रभू यांचं गीत हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं चानी या चित्रपटातील स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553705 आणि 2553705.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेत आहात आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात चांदणे शिंपीत जा या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील गीत. गीतकार आहेत मधुसदन कालेलकर, संगीत प्रभाकर जोग यांचं.

ऐकूयात कार्यक्रमातील शेवटचं गीत. निवडुंग या चित्रपटातील आरती प्रभू यांचं गीत, स्वर आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 10:30 आहेत. आता प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म हा कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकूयात विजय कोपरकर यांचं मालकंस या रागातील गायन. तबल्यावर साथ करतायत विनायक फाटक, तर हार्मोनियमवर उपेंद्र सहस्त्रबुद्धे.

0: श्रोतेहो नादब्रह्म या कार्यक्रमात विजय कोपरकर यांचं मालकंस या रागातील गायन आत्ता आपण ऐकलं. तबल्यावर साथ करत होते विनायक फाटक, तर हार्मोनियमवर उपेंद्र सहस्त्रबुद्धे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: आता गवाया रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे? हा
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शान प्याव.
2: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समज तो शिकवतोय ना.
2: वाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
4: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.